नमस्कार, मी अभिनेता संतोष वारे. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगट

बालविवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलता नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी कार्यक्रम शेत शिवार।
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार।
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार।
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार।
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा।
2: भले भले गावाची ओंबी वाऱ्याशी झोंबी कर।

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

लीकेज ला ठीक करा, न बंद करायला विसरू नका. कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा.

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया।
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या।
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

लीकेज ला ठीक करा, न बंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा, सण

0: मूल ना शिकवा महत्व सांगा थेम थेम पाणी प्रत्येक घरात साठवण करा जल संवर्धनासाठी पाऊल उचला आजच मिळून सगळे शपथ घेऊया पाणी वाचवूया पाणी वाचवूया पाणी वाचवूया
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा परिवारासोबत पाण्याची बचत करा दररोज पाण्याचा वापर नोंदवा स्वतः जलसंवर्धक बना इतरांनाही प्रेरणा द्या
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा
3: नमस्कार मी अंजली महेश केवळ ऋतुजा फाउंडेशनची सचिव आहे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा

खिन्न, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्यविषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरुंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, सकाळचे 7 वाजलेत रेडिओ नगरच्या क्लॉकमध्ये आणि मी आरजेनं तुम्हाला भेटायला आलेली आहे। दिवसाला प्रसन्न सुरुवात करूयात आणि आजच्या दिवसाला सुद्धा 2 ऑक्टोबर 2026 आजची तारीख आणि अर्थात आज आहे वार शुक्रवार। दिवसाला छान सुरुवात झालेली आहेच आणि त्याचबरोबर रोजच्याप्रमाणे आपण सुरुवात करूयात एका सुंदर अशा संस्कृत सुविचारानं। भगवद्गीतेमधल्या सुंदर ओळी आहेत आणि खरंच अध्ययन आणि आचरण करण्यासारख्या त्या आहेत। गीता सुगीता कर्तव्य किमन्ये शास्त्र संग्रहई या स्वयं पद्मनाभस्य मुख पद्माद्वी निसृताहा। गीता सुगीता कर्तव्य या तीन शब्दांमध्येच या संस्कृत सुविचारामधलं सार आहे असं म्हणायला हरकत नाही। श्रीमद भगवद्गीता सुंदर रीतीनं खरं तर आपल्या सगळ्या माणसांसाठी अध्ययन आणि आचरण करण्यासारखे। इतर अनेक ग्रंथांचा संग्रह आपल्याकडे बराचसा असेल पण गीता भगवद्गीतेसारखं अध्याय ग्रंथघरामध्ये असणं किती महत्त्वाचं आहे, कारण स्वतः भगवान पद्मनाभ अर्थात श्री विष्णू यांनी यांच्या मुखकमलातून प्रगट केली ती म्हणजे श्रीमद्भगवद्गीता। आणि या श्लोकामध्ये मद्भगवद्गीतेच्या श्रेष्ठतेचं अनन्यसाधारण महत्त्व जे आहे त्याचं वर्णन केलं आहे। बघा, गीता ही इतर सर्व शास्त्रांपेक्षा श्रेष्ठ आहे असं मानलं जातं, कारण ती स्वतः भगवान श्रीकृष्णांनं मुखातून उच्चारित झालेली आहे। इतर ग्रंथांचा आपण अभ्यास करतो, जे ज्ञान भगवद्गीतेतून मिळतं ते वेगळं आणि सर्वश्रेष्ठ आहे असं मानलं जातं। त्यामुळे गीतेचं अध्ययन करणं, आचरण करणं आणि चिंतन करणं इतर कुठल्याही कोणत्याही ग्रंथाच्या तुलनेमध्ये अधिक महत्त्वाचं आहे असं या श्लोकातून सुचवण्याचा प्रयत्न केला आहे। दिवसाला प्रसन्न सुरुवात करूयात आणि खूप चांगल्या आचरणानं सुरुवात करूयात। अनु आहे तुमच्या सोबत, गुड मॉर्निंग।
3: नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात। सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवराआवर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या। कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला। चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात। सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: पुन्हा एकदा तुम्ही एकदा आहे नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आणि दिवसाला प्रसन्न सुरुवात झालेली आहे. मी आहे आर्यन तुमच्या सोबत. आणि जसं की आपण श्रीमद भगवद्गीता या सुंदर भगवद्गीतेतल्या महत्वाच्या संस्कृत सुविचारानं आपल्या दिवसाला प्रसन्न सुरुवात केली, तशीच सुंदर सुरुवात एका चांगल्या विचारातून करूयात. बघा, ग्रंथाचा अभ्यास करून आपण एखाद्या विषयावर प्राध्यापकासारखं किंवा प्रोफेसरसारखं आपण प्रवचन देता येऊ शकतं, पण साधनेमधून त्यामुळे प्रगती होते का? नाही. त्यासाठी प्रत्यक्ष साधना करावी लागते. जेव्हा ते कुठलाही ग्रंथ घ्या, कुठल्याही ग्रंथाचं वाचन तुम्ही करा, त्या ग्रंथाचं वाचन करत असताना ते जर तुम्ही तुमच्या कृतीतून आत्मसात केलं, तुम्ही तुमच्या वर्तनात काही बदल केले, तर नक्कीच ती खऱ्या अर्थानं साधना सुफळ संपूर्ण झाली असं नक्कीच समजेल. आणि त्यामुळेच एखाद्या ग्रंथामधल्या काही गोष्टी वाचून तुम्ही इतरांना सांगू शकता, पण जेव्हा तुम्ही त्या आचरणात आणता, तेव्हा तुम्ही ज्या पाळायला लागतात, तेव्हा खऱ्या अर्थानं त्याची साधना झाली असं म्हणता येईल. आणि याही विचारांना आपण आपल्या दिवसाला सुरुवात करूयात. अनु आहे तुमच्या सोबत. आज 2 ऑक्टोबरचा दिनविशेष थोड्याच वेळात सांगणार आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुम्हाला.
1: राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

0: तुम्ही ऐकताय नगरसंतरंग हा कार्यक्रम आणि मी आहे आर्जन तुमच्यासोबत. दिवसाला प्रसन्न सुरुवात झालेली आहे. जे आर्जन तुमच्यासोबत आहे आणि आज आहे 2 ऑक्टोबर 2024 आजची तारीख आणि अर्थात आज आहे वार शुक्रवार. दिवसाला प्रसन्न सुरुवात करूयात. रमाबाई रानडे यांनी पुणे सेवा सदन सोसायटीची 1909 स्थापना केली. जॉन लोगे बेर्ड यांनी दूरदर्शन संचाचं पहिलं प्रात्यक्षिक 1925 दाखवलं. पेरांबूरमध्ये इंटिग्रल कोच फॅक्टरी सुरू झाली. गिनी या देशाला फ्रान्सपासून स्वातंत्र्य. थरगुड मार्शल हे अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचे पहिले कृष्णवर्णीय न्यायाधीश झाले. महात्मा गांधी यांच्या जन्मशताब्दीचं औचित्य साधत त्यांची प्रतिमा आणि सही असलेल्या 2, 5, 10 आणि 15 ₹100 या नोटा आरबीआयनं जारी केल्या. निकेल माइन्स पेन्सिल्वानिया येथे चार्ल्स कार रॉबर्ट्सनं आमिष शाळेमध्ये 5 शाळकरी मुलींना गोळ्या घालून ठार मारलं आणि नंतर आत्महत्या केली. दुसरं महायुद्ध झालं 1994 जर्मन सैन्यानं वॉरसा हा उठाव संपवला होता. आज 2 ऑक्टोबर आहे. 2 ऑक्टोबरचा दिनविशेष आणि महत्वाचे जन्मदिवस याकडे वळूयात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर। एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला। पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर।

0: तुम्ही ऐकताय नगरस्य अंतरंग हा कार्यक्रम आणि दिवसाला प्रसन्न सुरुवात झाली आहे. आरजेनो तुमच्या सोबत आहे आणि नगरस्य अंतरंग हा कार्यक्रम तुम्ही ऐकताय. आज आहे 2 ऑक्टोबर 2024 आणि आजचा दिनविशेष याकडे आपण बोलणार आहोत. आज जर्मनीचे दुसरे राष्ट्राध्यक्ष पॉल फोन हिंडेनबर्ग यांचा जन्मदिन. आज मोहनदास करमचंद गांधी अर्थात महात्मा गांधीजी यांचा पोरबंदर गुजरातमध्ये 1869 जन्म. पद्मश्री विजेते शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर यांचा जन्मदिन. भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांचाही आज जन्मदिवस. विचारवंत आणि साहित्यिक पुरोगामी चळवळीचे भाष्यकार गंगाधर बाळकृष्ण सरदार तथा ग. बा. सरदार यांचा जन्मदिन. शास्त्रीय गायक पंडित दिनकर कैकिणी यांचा जन्मदिवस. चित्रपट अभिनेत्री आशा पारेख यांचा आज जन्मदिन. भारतीय क्रिकेटपटू बुद्धी कुंदर यांचा जन्मदिवस. अभिनेत्री मॉडेल आणि लेखिका पर्सिस खंबांटा यांचा जन्मदिन. संगीतकार आणि गायक कौशल इनामदार यांचा आज जन्मदिवस. माईल सामी भारतीय अभिनेते यांचा 1965 जन्म. डी के एन वाय या कंपनीचे संस्थापक डोना करन यांचा जन्मदिवस. एस्टोनिया देशाचे माजी पंतप्रधान सिम कल्लास यांचा आज जन्मदिन. भारतीय नाटककार लेखक आणि प्रसारक पद्मश्री रजत कुमार कार यांचा जन्मदिवस. बेल्जियन सायकोलॉजिस्ट आणि बायोकेमिस्ट नोबेल पारितोषिक विजेते ख्रिश्चन डी दुवे यांचा आज जन्मदिवस. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम्ही.
1: स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प विधवा परित्यक्ता बालमाता कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास भोजन कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, मी अस्मिता दाते. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. कधी कधी ना

एकदा आणि तुम्ही एकदा आहे नगर संतरंग हा कार्यक्रम. दिवसाला प्रसन्न सुरुवात झालेली आहेच आणि आर्जन तुमच्या सोबत आहे नगर संतरंग या कार्यक्रमात. 2 ऑक्टोबर आजची तारीख आणि आजचा दिनविशेष याकडे वळूयात. आज आहे चित्रकार राजा रवी वर्मा यांचा स्मृती दिन. स्वीडिश भौतिक आणि रसायनशास्त्रज्ञ स्वाते अरहेनियस यांचं निधन. स्वातंत्र्य सैनिक खासदार तमिळनाडूचे मुख्यमंत्री के कामराज यांचं निधन. भारतीय ज्वेलर चित्रपट निर्माते आणि अभिनेते अटलास रामचंद्रन 2022 मध्ये मृत्यू. मिनी कारचे निर्माते अलेक एझिगोनिस यांचं निधन. ब्राझिलियन इंग्रजी जीवशास्त्रज्ञ नोबेल पारितोषिक पीटर मेडावर यांचं निधन. भारताचे अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख यांचं निधन. अमेरिकन जाहिरातदार डीडीबी वर्ल्ड वाईडचे सहसंस्थापक विल्यम बर्नबज यांचं आज निधन. बायझेंटाईन सम्राट मायकेल दुसरा यांचं आज निधन. ऐकत राहा रेडिओ नगर 104.4 FM आवाज तुम.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनसा
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. दिवसाला प्रसन्न सुरुवात झालेली आहेच आणि त्याचबरोबर पितृपक्षाला सुद्धा सुरुवात झाली. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अगदी पुराण काळापासून पितृपक्ष, ज्याला पितृपंधरवड असं म्हटलं जातं, याला अनादि काळापासून महत्व आहे. काही कारणास्तव पूर्ण श्राद्धविधी करणं शक्य न झाल्यावर अमान्य श्राद्ध करावं, म्हणजेच क्षमतेनुसार धान्य, तांदूळ, तीळ, तेल, तूप, गुळ, बटाटे, नारळ, विडा, दक्षिणा, शिदा साहित्य एखाद्या खरंतर पुरोहिताला द्यावं. पिंडदान करून श्राद्ध करणे, सगळ्या कुळातील सगळे पितर, अन्न आणि उदक यांच्या अपेक्षेनं आपल्या वंशजाजवळ येण्याचा काळ म्हणजे हा पितृपक्षाचा काळ आहे. पितृपक्षाच्या या काळामध्ये पितृलोक पृथ्वी लोकाच्या सगळ्यात जास्त जवळ येतात. पितरांना दिलेलं अन्न, उदक, पाणी, पिंडदान त्यांच्यापर्यंत लवकर पोहोचतं, त्यामुळे ते संतुष्ट होतात आणि कुटुंबियांना आशीर्वाद देतात. श्राद्धविधी केल्यानं पितृदोषामुळे साधनेत येणारे अडथळे दूर होऊन साधनेला सहाय्य होतं. सर्व पितृ तृप्त व्हावेत आणि साधनेसाठी त्यांचे आशीर्वाद मिळावेत यासाठी पितृपक्षामध्ये महालयश्राद्ध अवश्य करावं. पितृपक्षामध्ये दानधर्माचं महत्व अनन्य काळापासून आहे आणि याबद्दलही आपण बोलूयात. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
3: नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवराआवर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नमस्कार, मी शरद जाधव. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: The knot, the grass, the knot, the grass, the knot.

कारपणिकता स्नेहल यायचं लोकमाध्यम रेडिओनगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्चना तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगर संतरंग हा कार्यक्रम. दिवसाला प्रसन्न सुरुवात झाली आहे. पितृपक्षाचा हा काळ आहे. पितृपक्षामध्ये पूर्वजांचा सन्मान केला जातो. पूर्वजांचा सन्मान पितृपक्षामध्ये दान करून करूयात. अहिल्यानगरच्या स्नेहल या सामाजिक संस्थेमध्ये पितृपक्षाच्या या 15 दिवसाच्या पुण्यकाळामध्ये तुम्ही सुद्धा दान करू शकता. या पवित्र काळात पूर्वजांच्या प्रती आदर व्यक्त करा. 26 सप्टेंबरपासून ते 10 ऑक्टोबरपर्यंत असणारा हा पितृपक्षाचा काळ. स्वेच्छेनं तुम्ही स्नेहालय या सामाजिक संस्थेमध्ये 450 लाभार्थ्यांना इथल्या मुलांना भोजन देऊ शकता. विविध प्रकारचं धान्य किंवा धान्य देण्यासाठी आर्थिक सहयोग देखील देऊ शकता. आपलं अमूल्य दान हीच पूर्वजांना श्रद्धांजली ठरेल. अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता संगीता सानप 90110-01-78, भारत 90110-01-76 आणि ताज शेख 90110-88-28. सहयोग पाठवल्यावर त्याचा स्क्रीनशॉट किंवा आपला संपर्क क्रमांक पावतीसाठी आम्हाला आवर्जून पाठवावा ही विनंती. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम्ही.

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी. कार्यक्रम शेत शिवार.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार.
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार.
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार.
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे आर्शन तुमच्यासोबत, आणि तुम्ही ऐकताय नगरचा अंतरंग हा कार्यक्रम. दिवसाला प्रसन्न सुरुवात झालेली आहे आणि गणेशोत्सव संपन्न झालाय. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, राज्यामध्ये अतिशय आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये आपण सगळ्यांनी गणपती बाप्पाला निरोप दिला. लालबागचा राजा मित्रमंडळ या लालबागच्या राजाला अर्पण केलेल्या भाविकांनी, भक्तांनी ज्या वस्तू आहेत त्यांचा लिलाव जो आहे तो झाला 1 किलोची सोन्याची वीट विकली गेली 1,55,00,000. लालबागच्या राजाच्या चरणी भाविकांनी अर्पण केलेल्या सोने चांदीच्या दागिन्यांचा लिलाव नुकताच झाला. 85 वस्तूंची विक्री यामधून झाली आहे. 3,22,28,000 रुपये जमा झालेत. एका अज्ञात भाविकाने अर्पण केलेल्या 1 किलोच्या सोन्याच्या विटेचा सगळ्यात जास्त लिलाव झालाय, तो होता 1,55,00,000 रुपये. मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी लिलावाबद्दल माहिती दिली असून मोदक, क्रिकेट बॅट, गदा आणि मोटरसायकल याचाही यामध्ये समावेश आहे. राजाकडे बोललेला नवस पूर्ण होतो अशी भक्तांची धारणा असल्यामुळे लालबागच्या राजाला यंदा अनेक वस्तू अर्पण करण्यात आल्या होत्या. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM, आवाज तुमचा.

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी कार्यक्रम शेत शिवार।
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार।
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार।
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार।
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा।
2: भले भले गावाची ओंबी वाऱ्याशी झोंबी।

आपण ऐकताय स्नेहालय असं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. महाराष्ट्रातून राज्यातून मान्सूनचा अधिकृत निरोप जो आहे तो झालाय. राज्यामध्ये यंदा 19% तुटीसह फक्त 81% पावसाची नोंद जी आहे ती महाराष्ट्रामध्ये राज्यभरामध्ये झाली आहे. पुणे वेधशाळेनं 1 जून ते 30 सप्टेंबर हा मान्सूनचा मुख्य हंगाम संपल्याची आणि परतीच्या प्रवासाची अधिकृत घोषणा केली आहे. यंदा राज्यामध्ये सरासरीच्या तुलनेमध्ये 19% कमी पाऊस झाला आहे आणि कोकणामध्ये 14%, मध्य महाराष्ट्रात 11%, विदर्भात 23%, तर मराठवाड्यामध्ये 40% पावसाची सगळ्यात जास्त तूट नोंदवली गेल्याचं हवामान शास्त्रज्ञ SD सानप यांनी स्पष्ट केलंय. राज्यातील सरासरी तापमान 30° अंश सेल्सिअसच्या आसपास राहील असा सुद्धा पुणे वेधशाळेनं अंदाज वर्तवला आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण RJ कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा. ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्शानु तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगर संतरंग हा कार्यक्रम. दिवसाला प्रसन्न सुरुवात झाली. महत्वाच्या राज्यातल्या घडामोडींकडे वळूयात. 1 ऑक्टोबर पासून मुंबईच्या 5 टोलनाक्यांवर टोल दरामध्ये सुद्धा वाढ करण्यात आली आहे. 1 ऑक्टोबर पासून आता मुंबईकरांना वाशी एरोली मुलुंड LBS आणि दहिसर या टोलनाक्यांवरून जर प्रवास करत असाल तर तो प्रवास आता 5 टोलनाक्यांवरचा महाग झालेला आहे. मुंबईच्या वेशीवरच्या वाशी एरोली मुलुंड LBS आणि दहिसर या 5 टोलनाक्यांवर मिनी बस ट्रक आणि अवजड वाहनांच्या टोलदरामध्ये 15 ते 35 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं 1 ऑक्टोबर पासून हे नवीन दर मुंबईमधल्या या 5 टोलनाक्यांसाठी लागू करण्यात आलेत. हलक्या वाहनांच्या सुट्टीनंतर इतर व्यावसायिक वाहनांना आता अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. ही टोल वसुली 2027 पर्यंत म्हणजे संपूर्ण वर्षभरापर्यंत सुरू असणार असल्याचं सांगितलं आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत
2: बॅक आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा आरजे आणि तुमच्या सोबत आहे आणि तुम्ही ऐकताय नगर स्नेहतरंग हा कार्यक्रम. ऑक्टोबर महिन्याला सुरुवात झाली आहे आणि राज्यभरामध्ये ऑक्टोबर पासून 1 तारखेपासून बरेचसे बदल जे आहेत ते बघायला मिळतात. एलपीजी व्यावसायिक सिलेंडर सुद्धा आता महाग झालाय. सणासुदीचे दिवस आहेत, नवरात्रोत्सव जवळ येतोय आणि त्यानंतर येते ती दिवाळी. सणासुदी आधीच महागाईचा दणका आता व्यावसायिकांना बघायला मिळतोय. व्यावसायिक एलपीजी सिलेंडर आता महाग झालाय. 1 ऑक्टोबरपासून 19 किलोच्या एलपीजी व्यावसायिक सिलेंडरसाठी दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. गुड रिटर्न्स यांनी दिलेल्या रिपोर्टनुसार आता दिल्लीमध्ये सिलेंडरची किंमत 62 रुपयांवरून वाढून 2810 तर मुंबईमध्ये 63 रुपयांनी वाढून 2764 रुपये 1 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत असेल. चेन्नईमध्ये हा सिलेंडर 2965 रुपयांवरून 2983 वर तर पाटण्यामध्ये 3029 रुपयांवरून 3100 रुपयांपर्यंत हा पोहोचलाय. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरामध्ये अजून कुठलीही वाढ झालेली नाहीये, फक्त व्यावसायिक सिलेंडरच्या दरामध्ये ही वाढ करण्यात आली. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
3: स्नेहालय संचालित स्नेहदार प्रकल्प विधवा परितक्ता कुमारी माता कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास भोजन सुविधा कायदेशीर सल्ला समुपदेशन गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचालित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचालित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

आपण ऐकताय स्नेहल यायचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा आरजीयानं तुमच्या सोबत आहे आणि तुम्ही ऐकताय नगरसेन तरंग हा कार्यक्रम. ऑक्टोबर महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये काही दिवस जे आहेत ते ड्राय डे जाहीर करण्यात आले. ऑक्टोबर 2026 या महिन्यामध्ये 3 दिवस दारू विक्री बंद असेल. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ड्राय डे जाहीर करण्यात आलाय. राज्य उत्पादन शुल्क विभागानं कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ऑक्टोबरमध्ये जे महत्वाचे 3 दिवस येतात, जसा की आजचा 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती, 7 ऑक्टोबर महर्षी वाल्मिकी जयंती आणि 20 ऑक्टोबर दसरा, या रोजी राज्यामधल्या सगळ्या वाईन शॉप्स, बिअर शॉपीज आणि परमिट रूम्समध्ये पूर्णपणे ड्राय डे असेल. नियमभंग करणाऱ्या आस्थापनांवर परवाना निलंबनासह कडक कायदेशीर कारवाईचा इशारा प्रशासनानं दिला आहे. ड्राय डेच्या दिवशी मद्यविक्री दुकान ही बंद असतील. बार सुद्धा 100% बंद राहतील याची काळजी या व्यावसायिकांनी घ्यायची असल्याचं सांगण्यात आलंय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी. कार्यक्रम शेत शिवार.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार.
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार.
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार.
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा.
2: भले भले गावाची ओंबी वाऱ्याशी झोंबी.

0: नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी आहे अर्जन तुमच्या सोबत, आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. भारतामध्ये टेक्निकल क्षेत्रामध्ये जर बघायला गेलं तर वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, काही गॅजेट्स लॉन्च होत असतात. ॲपलचा 18 जो आहे तो लॉन्च झाला, पण आता ॲपलनं ॲपल पे सुद्धा लॉन्च केलाय. आता ॲपल पे म्हणजे नेमकं काय आहे आणि भारतामधले युजर्स ते कसे वापरू शकतात? भारतामध्ये ॲपल पे लॉन्च झालंय, पण भारतातल्या सगळ्या नागरिकांसाठी आयफोन, आयपॅड आणि ॲपल वॉच युजर्स प्लॅस्टिक कार्ड स्वाईप न करता, पिन न टाकता, आता POS मशीनवर डिवाइस टॅप करून पेमेंट करू शकतात. असं हे व्हिसा कार्ड सारखं एक ॲपल पे लॉन्च आहे. सध्या ही सुविधा ॲक्सिस बँकेच्या व्हिसा आणि मास्टर कार्ड क्रेडिट कार्ड युजर्ससाठी सुरू करण्यात आली आहे. भारतामध्ये ही जे मास्टर कार्ड क्रेडिट कार्ड युजर करते आहेत त्यांना सगळ्यांना वापरता येईल, आणि ज्यांच्याकडे व्हिसा कार्ड आहे त्यांच्याकडे सुद्धा वापरता येणार आहे. भविष्यामध्ये इतर बँकांच्या कार्ड्सला सुद्धा ॲपल पेचा हा ऑप्शन लवकरच उपलब्ध होणार आहे. सो नक्कीच टेक्निकल जगामधले हे जे काही बदल आहेत ते तंत्रज्ञानाच्या मदतीनं अजून सोपे होत चाललेत असं म्हणायला हरकत नाही. आरजे अनु तुमच्यासोबत आहे, गुड मॉर्निंग.

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी. कार्यक्रम शेत शिवार.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार.
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार.
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार.
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा.
2: भले भले गावाची ओंबी वाऱ्याशी झोंबी करती या फिरमान फिरमान गाऊ मोठ वरच गाण गाऊ मोठ वरच गाण.
3: बदन पे सितारे लपेटे हुए ओ जान तमन्ना किधर जा रही हो.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुम.

0: बॅक तुम्ही ऐकताय स्नेहाल यायचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जनू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. MPSC कडून आयोजित केल्या जाणाऱ्या परीक्षांचा मुद्दा सध्या आपल्या राज्यामध्ये चर्चेचा विषय ठरतोय. MPSC परीक्षांमध्ये पेपर फुटी झाली असा आरोप अनेक जणांनी केला. विशेषत काही प्रकरणांमध्ये हे खरंही तितकंच तथ्य होतं आणि सरकारनं ते मान्यही केलं. आयोगांच्या अध्यक्षांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी अनेक विद्यार्थी आणि विरोधक करतात. पण या सगळ्या राजकारणाला थोडंसं बाजूला जर ठेवलं तर आता पेपर फुटीच्या या आरोपानंतर आंदोलक विद्यार्थी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये झालेल्या एका बैठकीमध्ये सगळ्या परीक्षा आता ऑफलाईन पद्धतीनं घेण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलाय. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली करणं, रिक्त पदे तातडीनं भरणं आणि परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांसाठी सिंगल कार्ड यंत्रणा लागू करण्याचं आश्वासन सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिलेलं आहे. आणि आता लवकरच या संदर्भामध्ये अधिकृत GR जो आहे तो येऊ शकतो. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.
1: स्नेहालय संचालित स्नेहदार प्रकल्प विधवा परितक्ता कुमारी माता कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास भोजन सुविधा कायदेशीर सल्ला समुपदेशन गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मी 30 या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे संयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचालित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर संपर्क क्रमांक 90 11 36 36 00 स्नेहालय संचालित स्नेहदार प्रकल्प पुणे संपर्क क्रमांक 90 11 36 72 00

0: नमस्कार, मेरा नाम डॉक्टर बापादित्य चाटुई है। आप सुन रहे हो रेडियो नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा।
1: वेलकम बैक। आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा। मी आहे अर्जनु तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगर संतरंग हा कार्यक्रम। दिवसाला प्रसन्न सुरुवात झाली आणि शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे। 6 पिकांच्या MSP मध्ये वाढ करण्यात आली आहे, ज्यामध्ये गहू आणि हरभऱ्याचा सुद्धा समावेश करण्यात आलाय। केंद्र सरकारनं रब्बी हंगाम 2027-28 साठी 6 प्रमुख पिकांच्या किमान आधारभूत किमतीला म्हणजेच अर्थात MSP मध्ये वाढ करण्यासाठी मंजुरी दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय। नव्या दरानुसार गहू आता 2610, जवस 2286, हरभरा 5958 तर मसूर 7390, मोहरी 6613 आणि करडई 7215 प्रति क्विंटल असे नवीन MSP नुसार वाढलेले दर आहेत। करडईच्या MSP मध्ये सगळ्यात जास्त दरवाढ झाली आहे, 675 रुपयांनी, तर गव्हाला 25 रुपयांची वाढ यंदा मिळाली आहे। ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनु सोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम। राज्यामध्ये तब्बल एका दशकानंतर सगळ्यात कमी पावसाची नोंद ही झाली आहे। रब्बीवरचं संकट सुद्धा जे आहे ते आपल्याला बघायला मिळत आहे आणि हवामान खात्यानं या संदर्भात मोठी माहिती जाहीर केली। राज्यामध्ये पावसाळ्यामध्ये चारही महिने पाऊस न पडल्यामुळं गेल्या 10 वर्षामध्ये सगळ्यात कमी पावसाची नोंद झाली आहे। यंदा पावसाची सरासरी तूट ही 18% आहे। पुणे हवामान विभागाचे प्रमुख SD सानप यांनी माहिती दिली, यंदा पाऊस कमी झालाय, रब्बी पेरण्या संकटात आल्यात आणि पुढच्या 5 ते 6 दिवसांमध्ये सगळीकडे पावसाची शक्यता अत्यंत तुरळक आणि कमी सांगितली। शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या सल्ल्यानंच पेरणी करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। पाऊस कमी झाल्यानं यंदा रब्बी पेरणीवर सुद्धा संकट बघायला मिळत आहे। ऐकत राहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा।

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता. वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: ट्रॅक आपण ऐकताय स्नेहालय असं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्शन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचा अंतरंग हा कार्यक्रम. दिवसाला प्रसन्न सुरुवात जी आहे ती झालेली आहे, अर्शन तुमच्या सोबत आहे आणि त्याचबरोबर आज आपण गांधी जयंती जी आहे ती साजरी करतो आहोत आणि महात्मा गांधीजी यांची आज जयंती आहे. आज आहे 2 ऑक्टोबर 2026. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातले एक प्रमुख नेते आणि तत्वज्ञ, एक वकील, वसाहत विरोधी राष्ट्रवादी नेते आणि राजकीय नैतिकतावादी नेते होते. ब्रिटिश राजवटीपासून भारताच्या स्वातंत्र्याच्या यशस्वी मोहिमेचं नेतृत्व त्यांनी केलं. अनेक जगभरामध्ये नागरी हक्क स्वातंत्र्य चळवळींना प्रेरणा दिल्या आणि असे महात्मा गांधीजी. आज त्यांचा शब्द जो आहे तो जगभरामध्ये वापरला जातो कारण आज त्यांची जयंती आहे. गुजरातमध्ये एका हिंदू कुटुंबामध्ये जन्म झाला. गांधी यांनी इनर टेम्पल लंडनमध्ये वकिलीचं शिक्षण घेतलं आणि जून 1891 मध्ये वयाच्या 22व्या वर्षी त्यांना व्यवसायासाठी बोलवण्यात आलं. भारतात 2 अनिश्चित वर्ष राहिल्यानंतर दक्षिण आफ्रिकेमध्ये एका भारतीय व्यापाराच्या दाव्यासाठी ते गेले आणि 21 वर्ष ते दक्षिण आफ्रिकेमध्ये कुटुंबासोबत राहिले. असहकार, अहिंसा या तत्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग गांधींनी पहिल्यांदा केला आणि 1915 मध्ये वयाच्या 45व्या वर्षी ते भारतात आले. लवकरच अन्यायकारक जमीन कर आणि भेदभावाच्या विरोधात शेतकरी, कामगार आणि शहरी मजुरांना आंदोलन करण्यासाठी संघटित करण्याचं ठरवलं आणि त्यासाठी त्यांनी प्रोत्साहन सुद्धा दिलं. आज महात्मा गांधीजी यांची जयंती आहे आणि यांच्या जयंतीनिमित्त काही गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. एकत्र हा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो, मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता F Block, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 90111125 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय।

0: वेलकम बॅक. आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमध्य, रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, आर्जन तुमच्या सोबत आहे. आपल्या संपूर्ण देशाचे राष्ट्रपिता म्हणून संबोधलं जातं ते म्हणजे महात्माजी गांधी. आयुष्यभर सत्य आणि अहिंसा या तत्वांचा पुरस्कार त्यांनी केला. स्वतः सुद्धा याच तत्वांनुसार ते जगले आणि इतरांनाही कसं जगता येईल यासाठी सुचवलं. खेड्यांना खऱ्या भारताचं मूळ म्हणून पाहिलं आणि स्वयंपूर्णतेचा पुरस्कार केला. ब्रिटनमध्ये विन्स्टन चर्चिल यांनी 1930 त्यांची अर्धनग्न फकीर म्हणून निर्भत्सना सुद्धा केली होती. त्यांच्या शेवटच्या वर्षामध्ये भारत पाकिस्तान फाळणीमुळे ते व्यथित झाले आणि मग हिंदू मुस्लिम दंगे थांबवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. अहिंसात्मक असहकार आंदोलकांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी संपूर्ण जगाला प्रेरित करणारे राष्ट्रपिता म्हणजे महात्मा गांधी. सुभाषचंद्र बोस यांनी 1944 पहिल्यांदा त्यांना राष्ट्रपिता असं संबोधलं आणि तेव्हापासूनच त्यांना राष्ट्रपिता ही पदवी मिळाली. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुम्ही.
1: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
2: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी.
1: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी.
2: मनोरंजनात्मक माहितीपर, वैविध्यपूर्ण, बहारदार आणि सुमधुर गाणी.
1: कार्यक्रम ऐकायला विसरू नका. थोड्या गप्पा थोडी गाणी फक्त रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत. ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी.

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे आर्जन तुमच्या सोबत. नगरचं अंतरंग या कार्यक्रमात आपण आपल्या दिवसाला सुरुवात केलेली आहेच आणि आज आहे 2 ऑक्टोबर, महात्मा गांधी अर्थात राष्ट्रपिता यांची जयंती. शालेय शिक्षण संपवलं 19व्या वर्षी आणि इंग्लंडमधल्या लंडनला युनिव्हर्सिटीमध्ये कॉलेजमध्ये ते गेले वकिलीचं शिक्षण घेण्यासाठी. इनर टेम्पल या गावी राहिले, बॅरिस्टर होण्यासाठी भारतीय कायद्याचा आणि न्यायशास्त्राचा अभ्यास केला. इंग्लंडला जाण्याआधी त्यांनी आईला जैन साधूच्या उपस्थितीत आपण मांस, बाई आणि बाटली यापासून दूर राहू असं वचन दिलं आणि त्यांनी त्यांचं पालनही केलं. परंतु लंडनमधल्या सपक शाकाहारी जेवणाची चव त्यांना आवडली नाही आणि लंडनमधल्या त्या काळी दुर्मिळ असलेल्या एका भारतीय खानावळीमध्ये ते खूप वेळा उपाशी राहिले. गांधींनी तिथे इंग्रजी चालीरीती ग्रहण करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर इंग्लंडमध्ये शाकाहारी संस्थेचे सदस्य ते झाले आणि त्याचे अध्यक्ष सुद्धा झाले. ज्या शाकाहारी व्यक्तींना गांधी भेटले त्यातील काही स्त्रिया थिओसॉफिकल सोसायटीच्या सदस्या होत्या. त्यांनी गांधींना आपल्यात येऊन मिळवण्यासाठी आणि भाषांतरित मूळ भगवद्गीता वाचण्यासाठी प्रोत्साहन दिलं. धार्मिक गोष्टी त्यांना फार रस नव्हता, पण तरी सुद्धा धार्मिक गोष्टी त्यांनी तिथे केल्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.
1: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
2: कारण नव्यानं सुरू होतो एक कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी.
1: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी.
2: मनोरंजनात्मक माहितीपर, वैविध्यपूर्ण, बहारदार आणि सुमधुर गाणी.
1: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर. आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमध्य. रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्चना तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय नगर संतरंग हा कार्यक्रम. श्रोते हो, आज महात्मा गांधीजी राष्ट्रपिता यांची जयंती आपण साजरी करतोय. 2 ऑक्टोबर आजची तारीख आहे. महात्मा गांधी यांच्या सत्य आणि अहिंसेच्या चळवळीबद्दल, दक्षिण आफ्रिकेतल्या वास्तव्याबद्दल, त्यांनी जी स्वातंत्र्य संग्रामासाठी महत्वाची आणि मोलाची भूमिका केली, त्यांची पहिल्या महायुद्धातली भूमिका सुद्धा अक्षरशः खरी ठरली आणि असहकार आंदोलन असेल अशा अनेक देशासाठीच्या आंदोलनासाठी अनेक तरुणांना त्यांनी प्रोत्साहन केलं. महात्मा गांधी यांची हत्या झाली. दिल्लीच्या बिर्ला भवनच्या बागेतून ते फिरत असताना गोळ्या मारून हत्या त्यांची करण्यात आली आणि त्यांचा मारेकरू होता नथुराम गोडसे. हा एक पुरोगामी हिंदू होता. जहाल मतवादी हिंदू महासभेशी त्यांचे संबंध होते आणि नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधींची हत्या करण्यासाठी बरेटा मॉडेलचं पिस्तूल वापरलं होतं. त्यांच्या मते पाकिस्तानला पैसे देऊन भारताला दुबळं पाडण्यासाठीची गांधींची जबाबदार होते असं म्हटण्यात आलं होतं. आणि गांधीजी यांच्या राजघाटमधल्या समाधीवर हे राम असं लिहिलेलं आहे. हे त्यांचे शेवटचे शब्द होते असे अनेक जण मानतात. पण त्यांची सत्यासत्यता वादग्रस्त आजही आहे. गांधीजी यांच्या मृत्यूनंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी रेडिओवरून देशाला संबोधित केलं होतं आणि आज आपण त्यांच्या जयंतीनिमित्त काही गोष्टी आपण जाणून घेतल्या आणि त्यांच्या स्मृतींना पुन्हा एकदा अभिवादन करूयात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
2: कारण नव्यानं सुरू होतो एक कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी.
1: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी.
2: मनोरंजनात्मक माहितीपर, वैविध्यपूर्ण, बहारदार आणि सुमधुर गाणी.
1: कार्यक्रम ऐकायला विसरू नका. थोड्या गप्पा थोडी गाणी फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर. आरजे आदि सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत ऐकायला विसरू नका. थोड्या गप्पा थोडी गाणी.

0: इंस्टावर आता, फेसबुकला 16-17 हजार असतील. म्हणजे खूप काही, म्हणजे आदिवासींचं खूप प्रेम आहे माझ्यावर आणि त्याच्यामुळे त्यांचा खूप धन्यवाद करतो. का की त्या याच्याने मला बी समजतं की बाहेर काय चाललंय आणि आपण जे काम करतोय तेही त्यांच्यापर्यंत पोहोचतं. आणि त्याच्याने आज समज सांगतो मॅडम, मला एका दिवसात 200-250 फोन येतात. मी सर्वांपर्यंत बोलतो. आता जे वेटिंगला राहिले तर त्यांच्या बरोबर नाही, पण सर्वांपर्यंत मी पोहोचतो.
1: नक्कीच. वेगवेगळ्या कारणांमुळे आंदोलनं तुम्ही केली असतील, उपोषणं तुम्ही केली असतील, एखादं लक्षात राहण्यासारखं आंदोलन आहे का की त्या आंदोलनासाठी किंवा त्या मागणीसाठी तुम्हाला खूप झटावं लागलंय?
0: मला म्हणजे त्या ज्यादा करून मला जे नंदुरबारचं जे विषय आहे, नंदुरबारला ज्या सुजिता म्हणून ती आदिवासी मुलगी होती आणि तिच्यासाठी माझ्या घरापर्यंत रात्रीपर्यंत पोलीस लोक आले, तुम्ही नंदुरबारला जायचं नाही, ती मला खूप आठवण राहिली. आणि त्यांनी काय केलं, तिथल्या PI ने काय केलं की माझा पाहुणा त्या ठिकाणी नोकरीला आहे, त्यांनी माझ्या पाहुण्याला मध्ये घातलं की तू सांग की तुझा मेहुणा आहे त्याला जाऊ द्यायचं नाही. माझ्याकडून लेखी घेतलं. मी म्हणलं मग मी उद्या काय करेल ते तुम्ही मला सांगायचं नाही. मग मी त्यांना लेखी दिलं, सकाळीच गेलो आणि सकाळी निवेदन दिलं. मी उपोषणाला बसलो असे 4-5 दिवस मला त्या ठिकाणी उपोषण करावं लागलं. आणि त्याच्यानंतर मग मला मान्यता मिळाली राहुरी तहसीलमधनं तहसीलदार साहेबांची नंदुरबार जाण्यासाठी. आणि त्याच्यानंतर मी नंदुरबारला गेलो. ते माझ्या लक्षात आहे का की त्या उपोषणाला मला जास्त संघर्ष करावा लागला.
1: नक्कीच नक्कीच. अशा कुठल्या प्रकारच्या मागण्या होत्या की त्या मांडल्या, त्यासाठी संघर्षही करावा लागला आणि त्या पूर्ण पण झाल्या?
0: आता अशा काही मागण्या आमच्या होत्या की मी जालना तालुक्यामध्ये, आपण त्या ठिकाणी आंबड तालुका आहे, आंबड तालुक्यामध्ये आमचे आदिवासी बांधव त्या ठिकाणी नगरपालिका कचरा नेऊन टाकतात त्या ठिकाणी, त्या कचऱ्याच्या ठिकाणी नगरपालिकाच्या त्या ठिकाणी डिपोला त्या कडाला राहत आहेत. आणि त्या ठिकाणी तो संघर्ष मला 1 वर्षापासून करावा लागला आणि असं त्याला यश आलं. आणि त्याच्यात एवढं काही मी म्हणजे तिथल्या प्रशासनचं बी खूप धन्यवाद करतो. का की ते 60-70 कुटुंब त्या ठिकाणी आता त्यांची जागा नावावर करून त्या ठिकाणी त्यांना पूर्ण काही जे आहे

0: शासनाने त्या ठिकाणी माझं ते काम केलेलं आहे, त्याच्यामुळे मी शासनाचे खूप धन्यवाद करतो. शासनाने म्हणजे आतापर्यंत जे 40-50 वर्ष जे आमचे अनेक संघटनावाले भरपूर काही कार्यकर्ते लढलेत, पण नगरपालिकाची जागा कधीच नावावर झाली नव्हती. ते पहिलं संघर्ष मला म्हणजे खूप चांगलं वाटलं की त्या ठिकाणी असा निर्णय आपल्याकडून लागला.
1: नक्कीच, बऱ्याच वेळा निर्णय लागतो, अंमलबजावणी सुद्धा होते, पण त्याचा पाठपुरावा आजही करावा लागतो का?
0: हो, पाठपुरावा करावा लागतो. आता आम्ही आमच्या काही आदिवासी बांधवांच्या शेतीमध्ये, म्हणजे ज्यांनी 40-50 वर्षापासून ती शेती कसवतात, त्या ठिकाणी आता असं झालंय ग्रामपंचायतने ठराव देण्याचे काम सुरू केले आहेत. म्हणजे त्यांना त्या ठिकाणी सोलर प्रोजेक्ट योजना बसवायची आहे, तर त्या ठिकाणी सोलर प्रोजेक्ट योजना त्या आदिवासी बांधवांच्या वावरात बसवण्याचे आदेश आणून, आणि त्या ठिकाणी ह्या गोरगरिबांना काही समजत नाही, मग आम्हाला त्यांना मला पण कोर्टापर्यंत, हायकोर्टापर्यंत न्यावं लागतं. हायकोर्टातनं मी आदेश काढून ते सोलर प्रोजेक्ट योजना पाडून टाकली मॅडम, एवढं काही संघर्ष मी केला.
1: नक्कीच, ऊसतोड कामगारांचे अनेक प्रश्न आहेत, आजही अनेक समस्या आहेत. आजही ऊसतोड कामगारांना त्यातून संघर्ष करावा लागतोय का, त्यातून जावं लागतंय?
0: आता याच्यातनं संघर्ष असा आहे, आता आमच्या आदिवासीमध्ये आमच्या आदिवासी बांधव ऊस तोडायला जातात. आता विषय असा झालाय की ऊस तोडण्यासाठी आता कर्नाटक, त्या ठिकाणी ओडिसा, भरपूर काही ठिकाणी, आताच बघा 19 सप्टेंबर रोजी आमच्या एक आदिवासी मुलाचा मर्डर झाला त्या ठिकाणी. असा मर्डर झाला की त्याचं पूर्ण कुटुंब त्या ठिकाणी होतं, त्या कुटुंबात म्हणजे त्याला इथल्या ठेकेदाराने आणि मालकाने नेलं ऊस तोडण्यासाठी. आता ते पूर्ण कुटुंब त्या ठिकाणी आहे, आणि त्या ठिकाणी त्या कर्नाटकमध्ये त्या ठिकाणी पोलिसांनी असं काही त्या ठिकाणी सिद्ध केलं की यांनी आत्महत्याच केली. मला एक सांगा, त्याचे छोटे छोटे 3 लेकरं आहेत, त्याची वाईफ आहे, त्याचं पूर्ण कुटुंब आहे. तर त्या ऊसतोडी बांधवांना आता विचार करा, ती भाषाच जर यांना हे शिकलेलेच नाहीयेत, आता यांना आमची भाषा सोडून दुसरी भाषा येत नाही बरं का आमच्या लोकांना, आणि त्या ठिकाणी जर ते तामिळमध्ये काय बोलतायत ते जर त्यांना काही समजतच नाही. आता ते जर तामिळमध्ये यांना विचारलं असेल की त्यांनी आत्महत्या केली का, आता काय केलं त्यांना काय समजलं नाही, हो म्हणले असेल किंवा, तर त्या रिपोर्टमध्ये त्यांनी त्या पद्धतीने ते रिपोर्ट करून आणि ती डेड बॉडी इकडे पाठवली. त्यांनी 19 पाठवली आणि 24 आम्ही त्याचा अंत्यविधी केला. तेव्हा मी गेलो तिथे अंबडला, त्या ठिकाणी गेलो पोलीस स्टेशनला, आपण त्या ठिकाणी काही गुन्हा दाखल इथं बी केला ठेकेदारांवर, कारण की अशा गोष्टी म्हणजे ऊसतोडी कामगारांवर घडू नये महाराष्ट्रामध्ये, म्हणून आपण अशा पद्धतीने आम्ही त्याच्यासाठी काल ती एक बैठक घेतली आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांबरोबर की ऊसतोडी बांधवांना त्यांचा हक्क मिळत नाही, पण ठेकेदार बाहेर नेऊन त्यांना टॉर्चर करतात. म्हणजे कसं करतात, रात्रीला गाड्या भरायच्या, त्यांना मारायचं. हे जे काही ठेकेदार आहेत ते रात्रीला दारू पिऊन येतात आणि त्या ठिकाणी कोपिनवर याच्यावर जातात आणि त्या लोकांना मारतात, चल रे गाडी भरायला जायचं इकडे, म्हणजे असं खूप काही प्रॉब्लेम येतात. आमचं म्हणणं कसं आहे सरकारला की ह्या ठेकेदारांना थोडंसं तुम्ही दापायला पाहिजे, याच्यावर एक शासन निर्णय निघायला पाहिजे. हे तुम्ही जर ऊस तोडायला मजुरांना नेताय तर माझं म्हणणं काय, तुम्ही 3 महिन्याचा करार केलाय का 6 महिन्याचा केला, तोही त्या मजुराला एखाद्या त्या कागदावर जशी नोटरी करतायत त्या नोटरी आधारित यांनाही तुम्ही लेखी द्या की तुम्ही कोणत्या कारखान्याला किती दिवस काम करणार. मॅडम यांना काय करतात, महाराष्ट्रात ऊस तोडून घेतात पण महाराष्ट्रातून यांना ओडिसा कर्नाटकला परत इकून टाकतात ते लोक 50,000 आणि 30,000 वर्षी लोक घरी येत नाहीत. मग मला सांगा, आणि त्यांच्या मागे लोक उभेच असतात, तिकडले लोक, ते कर्नाटकचे लोक इतके बोगस लोक आहेत की ते आदिवासींना म्हणजे माणसं समज, तेव्हा असा प्रॉब्लेम झालेला आहे भरपूर.
1: भाषेची अडचण बऱ्याच वेळा येते का?
0: हो,
1: कुठल्या कुठल्या ठिकाणी?
0: आता हे कोणी गुजरात मध्ये जात आहे, आता कोणी कर्नाटकला जाते, आता यांना आता काही ठिकाणी कसं होतं की आता आपली महाराष्ट्रामध्ये जे आहे ती पूर्ण भाषा त्यांना समजते, पण बाहेरच्या राज्यात गेल्यानंतर त्यांना खूप काही प्रॉब्लेम येतो. तर त्याच्यासाठी मला वाटतं की सरकारने जर बाहेर या लोकांना ऊस तोडण्यासाठी न्यायचं असेल तर मला वाटतं की

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतु।

0: सोबत.
1: हाय, हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग गाईज. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि आपल्या गोष्टी तुमच्या आमच्या हा शो सुरू झालाय. मी आली आहे तुम्हाला भेटायला आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आज आहे 2 ऑक्टोबर, म्हणजेच आपल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती. पण आजचा दिवस मंडळी फक्त गांधी जयंती पुरता मर्यादित नाहीये बरं का, तर संपूर्ण जगामध्ये आजचा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. विचार करा मंडळी, एका माणसानं हातात कोणतंही शस्त्र न घेता फक्त सत्य आहे आणि अहिंसेच्या बळावरती एका बलाढ्य साम्राज्याला झुकवलं होतं. आजकालच्या या धावपळीच्या आणि क्षणात येणाऱ्या रागाच्या जगामध्ये गांधीजींचे हे जे विचार आहेत ना मंडळी, ते अजून जास्त महत्वाचे वाटतात. अहिंसा म्हणजे फक्त युद्ध न करणं किंवा मारामारी न करणं असं नाहीये बरं का, तर आपल्या शब्दांनी, विचारांनी आणि कृतीनं कोणालाही न दुखावणं म्हणजे खरा अहिंसेचा मार्ग आहे. आजच्या या खास दिवशी आपण स्वतःशी एक छोटासा संकल्प करायला हवाय मंडळी, की राग थोडासा बाजूला ठेवायचा, संवाद साधायचा आणि प्रेमानं प्रश्न सोडवायचे. मंडळी, महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त त्यांना आपल्या संपूर्ण रेडिओ नगरच्या परिवाराकडून, आपल्या सर्व श्रोत्यांकडून, स्नेहालय परिवाराकडून गांधी जयंतीच्या खूप सारे जे अभिवादन आहे, विनम्र जे अभिवादन आहे, तर ते आपण करूयात. आणि मंडळी, आजचा दिवस एक सत्य अहिंसेच्या मार्गाने जाण्याचा आपण संकल्प करूयात. मंडळी, अशाच गोष्टींसह भेटूयात एका छोट्याशा म्युझिकल ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा. सकाळचे 11:11 झालेत आणि मी आली आहे मंडळी तुम्हाला भेटायला. मंडळी, आज गांधी जयंती आणि आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन तर आहेच आणि या निमित्तानं गांधीजींच्या सर्वात मोठ्या शस्त्राबद्दल आपण बोलणार आहोत आणि ते शस्त्र म्हणजे मंडळी सत्य. गांधीजी नेहमी सांगायचे, सत्य हाच ईश्वर आहे. पण मित्रांनो, तुम्हाला माहितीये का, खरं बोलणं केवळ नैतिकतेसाठी नाही तर आपल्या आरोग्यासाठी आणि मेंदूसाठी सुद्धा फार फायदेशीर असतं. अलीकडेच झालेल्या संशोधनातून असं समोर आलंय मंडळी की जेव्हा आपण खोटं बोलतो तेव्हा आपल्या मेंदूला ते सत्य लपवण्यासाठी आणि नवीन कथा रचण्यासाठी अतिरिक्त काम करावं लागतं. वारंवार खोटं बोलल्यानं मेंदूवर आणि हृदयावर सुद्धा ताण येतो आणि तणावाचे हार्मोन्स वाढत असतात. पण जेव्हा मंडळी आपण प्रामाणिकपणे आणि खरं बोलतो ना तेव्हा आपलं मन हलकं होतं, मानसिक ताण कमी होतो, रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि आपलं शरीर सुद्धा निरोगी राहतं. एवढंच नाही तर सत्यामुळं आपले नातेसंबंध सुद्धा अधिक घट्ट आणि पारदर्शक होतात. गांधीजींनी आपल्याला सत्याचा मार्ग दाखवला जो की आजच्या आधुनिक विज्ञानानं सुद्धा सिद्ध केला आणि म्हणूनच मंडळी आजच्या या खास दिवशी आपण सुद्धा खोटं बोलणं टाळण्याचं आणि सत्याचा स्वीकार करण्याचा एक छोटासा प्रयत्न करूयात. अशाच गोष्टींसह भेटूयात अगदीच थोड्या वेळात. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतो एक कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

0: हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा मंडळी. सकाळचे 11:27 झालेत आणि मी आली आहे मंडळी तुम्हाला भेटायला. मंडळी झारखंडमधील रांची येथील अंजली आणि रुची नीरज या दोन बहिणींनी मिळून आपल्या नद्या आणि तलावांचे रूपार बदलून टाकलेले आहे. त्यांनी एका विशेष मोहिमेद्वारे विविध जलस्रोतांतून तब्बल 80,000 किलोहून अधिक प्लास्टिक कचरा बाहेर काढून स्वच्छतेचा एक नवीन आदर्श निर्माण केलाय. त्यांच्या या उपक्रमामुळे पर्यटन स्थळे स्वच्छ तर झालीच आहेत पण याच सोबत मंडळी त्या शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना सुद्धा पर्यावरणाबाबत जागरूक करतात. आणि या बहिणींनी 2023 वसुधा कल्याण फाउंडेशनची सुरुवात केली. मंडळी कमाल आहे ना, जेव्हा दोन माणसांचे विचार निश्चय एवढा मोठा असतो तर तो इतका छान बदल घडवू शकतो. आणि मंडळी आता आपण विचार केला तर यार असं म्हणतो की यार मी एकटा काय करू शकतो किंवा मी एकटी काय करू शकते, पण मंडळी या सुद्धा मुली आहेत, महिला आहेत आणि यांनी एवढा मोठा बदल घडवून आणलेला आहे. त्यामुळे आपल्याला फक्त करण्याची इच्छा, जिद्द, इच्छाशक्ती हवी आहे मंडळी, मार्ग आपोआप निघत जातो. त्यामुळे पहिलं पाऊल टाकायला कधी संकोच करू नका, धाडस दाखवा, जेणेकरून पुढचं भविष्य, पुढचं जे पावलं आहेत, पायरी आहे, ती खरंच तुमची आनंदानं भरून जाणार असते. मंडळी तुमच्याही मनामध्ये अशा कोणत्या आयडियाज असतील तर तुम्ही मला नक्की शेअर करू शकता 90111 23 90 या आपल्या संपर्क क्रमांकावरती. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: आता आपली दुपार करा आणखी ताजीतवाणी,
2: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी.
1: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
2: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी.
1: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 2-4 या वेळेत. ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90111100. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतो एक कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

0: असं स्वतः एक जंगल
1: जंगल
0: त्या जंगलात झालं मंगल
1: मंगल
0: वाघ आलं सिंह आलं हत्ती आलं घोडं आलं वाघ आलं सिंह आलं हत्ती आलं घोडं आलं ऊंट आलं माकड आलं कोकड आलं बोकड आलं

0: काय माणूस काय अन्न गाडाव काय अरे जाईल तकड बॉम्ब करते कस स्वांग करते लवाड लंड गडवांग करते.
1: हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. मी आहे आर जे ऋतू तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी सकाळचे 11:53 झालेत आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला एका खूप महत्त्वाच्या विषयावरती जो सध्या आपल्या सगळ्यांच्याच चिंतेचा विषय बनलाय. यावरती मला तुम्हाला थोडंसं बोलायचं आहे. पूर्वी असं वाटायचं की वयस्कर लोकांनाच हृदयविकाराचा त्रास होतो, पण आज अगदी कमी वयामध्ये म्हणजेच अगदी 15 ते 30 वयोगटातील तरुण तरुणींमध्ये सुद्धा हार्ट अटॅकचं प्रमाण वाढताना दिसतंय. पण असं का होतंय मंडळी? याचं मुख्य कारण म्हणजे आपली बदलती जीवनशैली, कामाचं प्रचंड ताण, अपुरी झोप, फास्ट फूड आणि जंक फूडचं वाढतं प्रमाण, शारीरिक हालचालींचा अभाव आणि धूम्रपान किंवा मद्यपानाची सवय, या सगळ्या गोष्टी आपल्या हृदयावरती नकळत ताण आणतात. मित्रांनो, फक्त बाहेरून फिट दिसणं म्हणजेच हृदय निरोगी असणं असं नाही आहे. त्यामुळं स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करू नका. दररोज किमान 1/2 तास तरी व्यायाम करा. रात्री 7 ते 8 तासांची पुरेशी झोप घ्या. संतुलित आहार घ्या आणि ताणतणाव व्यवस्थापित करायला शिका. आपलं हृदय आपल्यासाठी 24 तास काम करत असतं, त्यामुळं त्याची काळजी घेणं ही आपलीच जबाबदारी आहे. त्यामुळं मंडळी काळजी घ्या आणि अशाच गोष्टींसाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

sua lábia, Barça.

0: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत.
2: हाय, हॅलो, नमस्कार, शुभ दुपार, गुड आफ्टरनून गाईज. दुपारचे 12 वाजलेत आणि आपल्या गोष्टी तुमच्या आमच्या हा शो सुरू आहे. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा आणि मी आहे तुमची आपली मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी, अनेकदा लोकांच्या मनात एक मोठा गैरसमज असतो की अरे जिम सोडली की वजन दुप्पट वाढतं. पण मंडळी, यामध्ये तथ्य किती आहेत आणि गैरसमज किती आहेत ना हे आपण समजून घेऊयात. सत्य हे आहे की फक्त जिम बंद केल्यामुळे वजन वाढत नाही, तर वजन वाढण्यामागं मुख्य कारण असतं ती म्हणजे आपली बदललेली जीवनशैली. जेव्हा आपण जिम करत असतो तेव्हा आपलं शरीर कॅलरीज बर्न करतं आणि आपण आहारावरती सुद्धा नियंत्रण ठेवतो. पण मंडळी, जिम सोडल्यानंतर बहुतांश लोक व्यायाम पूर्णपणे बंद करतात, शरीराची हालचाल कमी होते आणि खाण्यापिण्यावरील सुद्धा नियंत्रण सुटतं. जेव्हा शरीरामध्ये कॅलरीज जाण्याचं प्रमाण पूर्वीसारखं उच्च राहतं, त्या जळण्याचं जे प्रमाण आहे तर ते अचानक कमी होतं ना, तर तेव्हाचं वजन वाढायला सुरुवात होते. त्यामुळे जर तुम्हालाही काही कारणास्तव जिम बंद करावी लागली तर घाबरू नका. फक्त दोन गोष्टी लक्षात ठेवा. घरच्या घरी नॉर्मली वॉक, योगा किंवा हलकासा व्यायाम सुरू ठेवा आणि आपल्या आहारातील कॅलरीजवर थोडंसं नियंत्रण ठेवा. फिट रहा, निरोगी रहा आणि अशाच टिप्ससाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे, तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं. आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझा रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता, त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातनं ही मंडळी आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

0: हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी 12:15 झाले दुपारचे आणि आपला शो सुरू आहे. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर आपलाच नगर. मंडळी आपला ड्रेसिंग सेन्स जितका महत्वाचा असतो ना तितकीच महत्वाची असते त्याला साजेशी अशी ज्वेलरी. आणि जेव्हा नोज रिंग म्हणजेच आपल्या नथ किंवा नथणीबद्दल बोलतो तेव्हा त्या एका छोट्याशा टचनं तुमचा लुक जो आहे तो भारीच आणि संपूर्णपणे बदलून असतो बदलून टाकतो. पण मंडळी कोणत्या ड्रेसवर कोणती नोज रिंग शोभून दिसेल हे माहीत असणं सुद्धा फार गरजेचं आहे बरं का. जर तुम्ही साडी पैठणी किंवा पारंपरिक नऊवारी नेसणार असाल तर त्यावर आपली पारंपरिक महाराष्ट्रीयन मोत्याची किंवा खड्यांची नथ अगदी परफेक्ट दिसते. पण जर तुम्ही रोजच्या वापरासाठी कुर्ता सलवार सूट किंवा कॉटनचे कपडे घालणार असाल तर त्यावर छोटीशी सिल्वर स्टड किंवा नाजूकशी सोन्या चांदीची रिंग सुद्धा खूप क्लासी लुक देते. आणि आजकालच्या वेस्टर्न किंवा इंडो वेस्टर्न आउटफिट्सचं काय तर जीन्स टॉप किंवा इंडो वेस्टर्न कुर्त्यांवरती ऑक्साईड नोज रिंग किंवा बोहो स्टाईल्सची नथणी एक नंबर फ्युजन लुक तयार करते. आणि म्हणूनच सखींनो कपडे कोणतेही असो त्याला साजेशी नोज रिंग निवडा आणि तुमचा कॉन्फिडन्स आणि वाढवा. मंडळी तुम्ही कोणती नोज रिंग वापरता हे मला नक्की सजेस्ट करा आणि अशाच गोष्टींसाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल. आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे. तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता. संपर्क क्रमांक आहे 90111100. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत. ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. दुपारचे 12:27 झालेत आणि मी आली आहे मंडळी तुम्हाला भेटायला एका खूप महत्वाचा विषय घेऊन. आजकालच्या नवमातांचा एक मोठा संताप आणि काळजीचा विषय बनत चाललेला आहे त्या आईंसाठी, आणि तो विषय म्हणजे मंडळी माझं बाळ मोबाईल बघितल्याशिवाय घास सुद्धा घेत नाही किंवा अजिबात खात नाही. मंडळी, ही मुलांची चूक नाही आहे तर आपणच नकळत लावलेली सवय. जेव्हा मूल मोबाईल बघत जेवतो तेव्हा त्याला अन्नाची चव, त्याचा रंग आणि सुगंध काहीच समजत नाही. याला शास्त्रीय भाषेमध्ये माइंडलेस इटिंग म्हणतात. यामुळं मुलांच्या पचनावरती परिणाम होतो आणि त्यांना अन्नाची गोडी चुरत नाही. मग आता यावरती उपाय काय? सगळ्यात आधी मूल जेवायला बसल्यावरती घरातील टीव्ही आणि मोबाईल पूर्णपणे बंद ठेवा. सुरुवातीला थोडे दिवस मुलं हट्ट करतील, रडतील, पण अजिबात घाबरू नका. त्यांना वेगवेगळ्या गोष्टी सांगा, पाताळ आकाशाच्या गप्पा मारा, आपल्या इतर आजीच्या ज्या पंचतंत्रातल्या किंवा अशा अनेक गोष्टी सांगा, रंगीबेरंगी भाज्यांची नावं सांगा किंवा स्वतः त्यांच्यासोबत बसून आनंदानं जेवा. मंडळी, मुलांना अन्नाचा आस्वाद घेऊ द्या मोबाईलचा नाही, त्यामुळं काळजी घ्या. आणि हेच वय आहे जसं आपण म्हणतो की मडकं बनवण्यासाठी आधीपासूनच मातीला आकार द्यावा लागतो, तसंच पद्धतीनं मंडळी लहान मुलांना जर आत्तापासून चांगल्या सवयी लावल्या तर मोठे होऊन त्यांना ह्या सवयी लागत जातात आणि वाईट गोष्टींच्या वळणावरती ते जात नाही. त्यामुळे आतापासूनच तुम्हाला थोडे कष्ट पडतील, पण पुढे जाऊन तुमची मुलं अशा गोष्टींपासून लांब राहतील आणि गरजेपुरता मोबाईल वापरतील. आणि फक्त मंडळी, आज जिथे आपल्याला खरा आस्वाद घ्यायचा आहे, खरं आपल्याला जिथं जीवन जगायचं आहे, तर ते ओळखायला शिकतील. त्यामुळे मंडळी आतापासून सवयी लावा आणि अशाच गोष्टींसाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
2: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
1: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
2: 77700-27505 किंवा 90110-6465 या मोबाईल क्रमांकावर
1: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
2: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
1: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90111100005। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आर जे ऋतू तुमच्यासोबत, आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आज आहे 2 ऑक्टोबर. आजच्या या खास दिवशी आपण महात्मा गांधीजींसोबतच देशाचे दुसरे पंतप्रधान आदरणीय लाल बहादूर शास्त्री यांची सुद्धा जयंती साजरी करतो. जय जवान जय किसान या एका घोषणेनं संपूर्ण जगात एकत्र बांधणारे शास्त्रीजी म्हणजे साधेपणा आणि प्रामाणिकपणाचं उत्कृष्ट उदाहरण होते. देश जेव्हा कठीण प्रसंगातून जात होता ना, तेव्हा त्यांनी देशातील शेतकरी आणि जवानांना दिलेली ताकद आज सुद्धा आपल्याला प्रेरणा देते. शास्त्रीजींचं जीवन आपल्याला शिकवतं मंडळी की पदानं किंवा रूपानं नाही तर आपल्या विचारांनी आणि कर्तृत्वानं माणूस महान बनत असतो. आजच्या या धावपळीच्या युगातही त्यांचे विचार, त्यांचा संयम आणि देशाप्रती असलेलं समर्पण तितकंच मोलाचं आहे. या पवित्र दिवशी आज शास्त्रीजींच्या विचारांना उजाळा देऊयात आणि त्यांच्या महान स्मृतीस विनम्र अभिवादन करूयात. मंडळी, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, व्होकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
2: स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. रेडिओ नगर 90.4 FM, आता जगभर ऐका.

हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत आणि मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची आणि मंडळी आपण भरपूर साऱ्या गोष्टींवरती चर्चा केली आहे, गप्पा मारलेल्या आहेत, पण आपण उद्या भेटणार आहोत ठीक सकाळी 11 वाजता. उद्या विकेंड आहे त्यामुळं अनेक चटपटीत आणि एकदम भारी अशा गोष्टी घेऊन मी येते उद्या तुम्हाला भेटायला. तोपर्यंत मंडळी स्वतःची काळजी घ्या, छानपैकी हसत खेळत रहा आणि मंडळी त्याचसोबत आता हवामान बदलत आहे. काही ठिकाणं काही तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे त्यामुळं आता स्वतःची काळजी घेणं गरजेचं बनलेलं आहे. त्यामुळे शक्य होईल तेवढी स्वतःची चांगली काळजी घ्या, आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या मंडळी आणि अशाच गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: श्रोते हो नमस्कार. थोड्या गप्पा थोडी गाणी या शो मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. मी आहे आपल्या सोबत आर जे आदी. श्रोते मित्र हो, आज आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आणि हा एक राष्ट्रीय सण आहे. संपूर्ण भारतामध्ये नव्हे संपूर्ण देशामध्ये हा सण अत्यंत उत्साहानं साजरा केला जातो. स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये ज्यांचं खूप मोठं योगदान होतं असे राष्ट्रपिता महात्मा गांधी. दरवर्षी 2 ऑक्टोबर रोजी हा दिवस संपूर्ण देशात आणि जगभरात अत्यंत उत्साहानं आणि आदरानं साजरा केला जातो. हा दिवस केवळ एका महान नेत्याचा जन्मदिवस नसून सत्य, अहिंसा, शांतता आणि मानवतेच्या मूल्यांचे स्मरण करण्याचा दिवस आहे. संयुक्त राष्ट्र संघानं म्हणजेच UN 2 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणजेच इंटरनॅशनल डे ऑफ नॉन व्हायरन्स म्हणून घोषित केला आहे. याच्यावरून आपल्या लक्षात येतं की गांधीजींच्या विचारांचा फक्त भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर किती मोठा प्रभाव आहे. महात्मा गांधीजींचे प्राथमिक जीवन आणि शिक्षण हे अत्यंत संघर्षपूर्ण झालं होतं. मोहनदास करमचंद गांधी असं त्यांचं पूर्ण नाव 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात राज्यातील पोरबंदर या किनारपट्टीच्या शहरात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचं नाव करमचंद गांधी आणि आईचं नाव पुतळाबाई. करमचंद गांधी पोरबंदर संस्थानाचे दिवाण होते. आई पुतळाबाई अत्यंत धार्मिक आणि सात्विक वृत्तीच्या होत्या. त्यांच्या धार्मिक आचारांचा, उपवासांचा आणि सत्यनिष्ठतेचा मोहनदास यांच्यावर बालपणीच खूप मोठा प्रभाव आहे. बालपणी मोहनदास एक सामान्य विद्यार्थी होते. त्यांना राजा हरिश्चंद्र आणि श्रावणबाळ यांच्या नाटकांचा खूप मोठा प्रभाव जाणवला. राजा हरिश्चंद्राच्या नाटकानं त्यांना जीवनात नेहमी सत्य बोलण्याची आणि सत्य पाळण्याची प्रेरणा दिली आणि श्रावणबाळाच्या गोष्टीनं त्यांना आई वडिलांप्रती सेवाभाव शिकवला. वयाच्या 13व्या वर्षी त्यांचा विवाह कस्तुरबा यांच्याशी झाला. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1988 मध्ये मोहनदास उच्च शिक्षणासाठी म्हणजे वकिली शिकण्यासाठी इंग्लंडला लंडनमध्ये गेले आणि लंडनमध्ये असताना त्यांनी शाकाहार, पाश्चात्य संस्कृती आणि जगातील विविध धर्मांचा अभ्यास केला. 1891 मध्ये वकिलीची पदवी म्हणजे बॅरिस्टर पदवी मिळवून ते भारतात परतले.

तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

भारतात परतल्यानंतर गांधीजींनी मुंबई आणि राजकोट या ठिकाणी वकिली सुरू केली, परंतु त्यांना सुरुवातीला मोठं यश मिळालं नाही. 1893 मध्ये एका दादा अब्दुल्ला नावाच्या व्यापाऱ्याचा खटला लढवण्यासाठी गांधीजी दक्षिण आफ्रिकेत गेले. हा प्रवास त्यांच्या आयुष्याला पूर्णपणे बदलून टाकणारा ठरला. मित्र हो, प्रवास आपण पण करतो. प्रवासामध्ये आपल्यासोबतही अनेक चांगल्या वाईट घटना घडतात, परंतु आपण त्या विसरून जातो. त्याचा आपल्या जीवनात काही परिणाम होत नाही, परंतु त्या दक्षिण आफ्रिकेत त्या ठिकाणी या प्रवासादरम्यान गांधीजी गेले. त्या काळी गोऱ्या लोकांचे म्हणजेच ब्रिटिशांचे राज्य होते आणि तिथं भारतीय व आफ्रिकन वंशांच्या लोकांवर तीव्र वर्णद्वेष केला जात असे. सेंट पीटर मार्डिसबर्ग स्टेशनची घटना आहे. गांधीजी रेल्वेच्या प्रथम श्रेणीच्या डब्यातून प्रवास करत होते. त्यांच्याकडे वैध तिकीटही होतं. तिकीट असूनही केवळ ते काळे हिंदी आहेत, भारतीय आहेत, म्हणून त्यांना प्रथम श्रेणीतून उतरण्यास सांगितलं गेलं. गांधीजींनी नकार दिला. तेव्हा त्यांना जबरदस्तीने ट्रेनमधून बाहेर फेकून देण्यात आलं, अक्षरशः ढकलून दिलं. थंडीच्या रात्री स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर बसून गांधीजींनी विचार केला, भारतात परत जावे की या अन्यायाविरुद्ध लढा द्यावा. त्यांनी अन्यायाविरुद्ध लढा देण्याचा मार्ग निवडला. दक्षिण आफ्रिकेत गांधीजींनी नाताळ इंडियन काँग्रेसची स्थापना केली. तेथील भारतीयांना संघटित केलं. इथेच त्यांनी सत्याग्रह म्हणजे सत्याचा आग्रह आणि अहिंसेच्या शस्त्राचा पहिला यशस्वी प्रयोग केला. टॉलस्टॉय फार्म आणि फिनिक्स आश्रम स्थापन करून त्यांनी स्वावलंबन, साधेपणा आणि सामूहिक जीवनाचे धडे दिले. सिम्पल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग अशी त्यांची विचारसरणी होती. तब्बल 31 वर्ष दक्षिण आफ्रिकेत संघर्ष केल्यानंतर तेथील सरकारला भारतीयांवरील अन्यायी कायदे रद्द करावे लागले. आता आपण घेऊया म्युझिकल ब्रेक. ऐकूया एक छानसं गीत.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देह व्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111 3480.

वेलकम बॅक. म्युझिकल ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. 1915 मध्ये लोकमान्य टिळक, गोपाळकृष्ण गोखले यासारख्या नेत्यांच्या आग्रहाखातर गांधीजी भारतात परतले. गोपाळकृष्ण गोखले यांना गांधीजी आपले राजकीय गुरु मानत असत. गोखले यांच्या सांगण्यावरून गांधीजींनी संपूर्ण भारताचा दौरा केला. सामान्य माणसाची गरिबी, दुःख आणि ब्रिटिशांचे शोषण जवळून पाहिले. त्यांनी गुजरातमध्ये साबरमती आश्रम स्थापन केला, जो पुढे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे मुख्य केंद्र बनला. मित्रांनो, गांधीजी यांनी अनेक सत्याग्रह केले, अनेक आंदोलनं केली आणि ते सर्व यशस्वी झाले. त्यातले काही आंदोलन जे आहेत ते असे होते. 1917 चंपारण्य सत्याग्रह. बिहारमध्ये चंपारण्य इथं ब्रिटिशांकडून शेतकऱ्यांवर बळजबरीनं नीळ पिकवण्याची सक्ती केली जात होती. नीळ म्हणजे आपण जे कपड्याला धुण्यासाठी वापरतो ना, नीळ. गांधीजींनी तिथं जाऊन शेतकऱ्यांच्या हक्कासाठी पहिला यशस्वी सत्याग्रह केला. म्हणजे शेतकऱ्यांवर जबरदस्ती असायची की तुम्ही नीळच उत्पादन करा. तसं आज आपण आपले शेतकरी जे आहेत, आपल्या मनाला जे वाटेल, आपल्या भागामध्ये जे चांगलं पिकेल ते पीक घेतो ना. गहू, ज्वारी, बाजरी, कापूस, ऊस किंवा डाळीची पिकं वगैरे. पण त्यावेळेस मात्र असं नव्हतं. शेतकऱ्यांना जबरदस्तीने नीळच पिकवायची. का? तर नीळ पिकवल्याच्या नंतर ती इंग्रजांना त्यांच्या राज्यामध्ये घेऊन जायला आणि तिकडे भरपूर प्रमाणात पाहिजे असायची, म्हणून त्यांनी नीळ पिकवायला लावायची. दुसरा होता 1918 खेडा सत्याग्रह. गुजरातच्या खेडा जिल्ह्यात दुष्काळ पडलेला असतानाही ब्रिटिश सरकार शेतसारा वसूल करत होतं. गांधीजींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी कर देण्यास नकार दिला आणि शेवटी सरकारला माघार घ्यावी लागली. त्यानंतर 1918 अहमदाबाद गिरणी कामगार संप हा एक महत्वाचा लढा होता. कामगारांच्या पगारात वाढ व्हावी म्हणून गांधीजींनी प्रथमच उपोषण हे हत्यार वापरलं आणि त्यानंतर आपल्या मनोज जरांगे पाटील, त्यानंतर अण्णा हजारे असे बरेच त्यांनी मग ते उपोषण जे आहे आणि आता परत बरेच नेते जे आहेत हे उपोषणाचं तंत्र वापरतात. तर त्यावेळेस कामगारांच्या पगारात वाढ होण्यासाठी गांधीजींनी उपोषण केलं आणि कामगारांना

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

1919 नंतर भारतीय स्वातंत्र्य संग्रामाची सूत्र पूर्णपणे महात्मा गांधीजींच्या हाती आली. या काळाला इतिहासात गांधी युग म्हणून ओळखले जाते. आता यातले कोणकोणते आंदोलन होते ते ऐकूया. असहकार आंदोलन, नॉन कोऑपरेशन मुव्हमेंट 1920 ची आहे ही. 1919 मध्ये जालियनवाला बाग हत्याकांड आणि रोलॅट कायद्याच्या निषेधार्थ गांधीजींनी असहकार आंदोलन सुरू केलं. ब्रिटिश सरकार भारतीयांच्या सहकार्यावर चालत आहे, जर आपण सहकार्य थांबवलं तर ब्रिटिश राज्य कोसळेल असा त्यांचा विचार होता, म्हणून त्यांनी हे आंदोलन सुरू केलं. तर हे कसं होतं आंदोलन? परदेशी वस्तू, कपडे, शाळा, न्यायालय आणि सरकारी सर्व परदेशी जे आहेत त्या पदव्यांचा त्याग करणं, परदेशी वस्तूंचा त्याग, कपड्यांचा त्याग, सर्वच प्रकारचे परदेशी जे आहे काहीच वापरायचे नाही. आणि त्याचा परिणाम असा झाला की संपूर्ण देशात देशप्रेमाची अभूतपूर्व लाट झाली. परंतु 1922 मध्ये उत्तर प्रदेशातील चौरी चौरा इथं हिंसक घटना घडली, जिथं संतप्त जमावानं एका पोलीस ठाण्याला आग लावली आणि 22 पोलीस ठार झाले. महात्मा गांधीजींच्या अहिंसेच्या तत्वाला तडा गेल्यामुळं गांधीजींनी हे आंदोलन तत्काळ मागे घेतलं. त्यानंतर सविनय कायदेभंग आणि दांडी यात्रा. ब्रिटिश सरकारनं मिठासारख्या जीवनोपयोगी वस्तूवर कर लादला होता. या अन्यायी कायद्याविरोधात गांधीजींनी 12 मार्च 1930 रोजी साबरमती आश्रमातून दांडी यात्रेला सुरुवात केली. 385 किलोमीटरची पदयात्रा करून 6 एप्रिल 1930 रोजी त्यांनी दांडीच्या किनाऱ्यावर समुद्र किनाऱ्यावरील मीठ उचलून ब्रिटिशांचा कायदा मोडला. या आंदोलनामुळं संपूर्ण देशात नवचैतन्य निर्माण झालं आणि महिलांनीही याच्यामध्ये खूप मोठा सहभाग घेतला होता. 1942 मधलं भारत छोडो आंदोलन म्हणजे क्विट इंडिया मुव्हमेंट. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात गांधीजींनी ब्रिटिशांना स्पष्ट शब्दात सांगितलं की त्यांनी भारत सोडावा. 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर, ज्याला आपण ऑगस्ट क्रांती मैदान पण म्हणतो, गांधीजींनी देशाला करा किंवा मरा, डू ऑर डाय हा ऐतिहासिक संदेश दिला. या आंदोलनामुळे ब्रिटिश सत्तेचा पाया डगमगला आणि त्यांना जाणीव झाली की आता भारतावर जास्त काळ राज्य करणे शक्य नाही, आणि त्यानंतर मग इंग्रज भारतातून निघून गेले.

0: माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।
1: श्रोतेमित्र हो, महात्मा गांधीजींची प्रमुख तत्व कोणती होती आणि त्यांची विचारसरणी कशी होती याविषयी आता आपण माहिती ऐकूया। गांधीजी केवळ एक राजकीय नेते नव्हते तर ते एक विचारवंत, समाज सुधारक, तत्वज्ञ आणि शिक्षण तज्ञ होते। त्यांच्या जीवनशैलीला आणि विचारांना गांधीवाद म्हटलं जातं, गांधीजम। तर पहिलं आहे सत्य, ट्रुथ। गांधीजींच्या मते सत्य हाच परमेश्वर आहे। त्यांनी आयुष्यभर सत्याचा शोध घेतला, म्हणूनच त्यांच्या आत्मचरित्राचे नाव माझे सत्याचे प्रयोग म्हणजे द स्टोरी ऑफ माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रुथ असं आहे। दुसरं तत्व आहे अहिंसा, नॉन व्हायलन्स। अहिंसा म्हणजे केवळ कोणाला न मारणे एवढंच नाही तर कोणाविषयी मनात वाईट विचार न आणणे। अहिंसा हे दुर्बलांचे नाही तर बलवानांचे शस्त्र आहे असा त्यांचा विश्वास होता। सत्याग्रह, अन्यायकारक कायद्यांचा किंवा नियमांचा सत्याच्या आणि अहिंसेच्या मार्गाने विरोध करणे म्हणजे सत्याग्रह। सर्वोदय आणि स्वदेशी, समाजातील शेवटच्या घटकाचा तर शेवटच्या घटकाचा विकास म्हणजे सर्वोदय। स्वतःच्या देशात बनवलेल्या वस्तू वापरणे म्हणजे स्वदेशी आणि चरख्यावर सूत कातून स्वावलंबन बनवणे यावर त्यांनी भर दिला होता। थोडक्यात स्वावलंबी बनण्यासाठी त्यांनी खूप मोठा विचार दिला होता। त्यानंतर आहे ग्राम स्वराज्य। भारत हा खेड्यांचा देश आहे, जोपर्यंत गावे समृद्ध आणि स्वयंपूर्ण होत नाहीत तोपर्यंत देशाचा खरा विकास होणार नाही, प्रगती होणार नाही ही त्यांची धारणा होती। अस्पृश्यता निवारण आणि सामाजिक समता, गांधीजींनी अस्पृश्यतेला समाजातील कलंक मानले आहे। त्यांनी दलितांना हरिजन, ईश्वराची माणसे असे नाव दिले आणि त्यांच्या हक्कासाठी लढा दिला।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा
1: वेलकम श्रोते मित्र हो, आज भारताचे दुसरे पंतप्रधान स्वातंत्र्य सैनिक आणि जय जवान जय किसान या घोषणेचे जनक लाल बहादूर शास्त्री यांची देखील जयंती आहे। 2 ऑक्टोबर रोजी ही जयंती साजरी केली जाते। महात्मा गांधी यांच्या जयंती सोबतच शास्त्रीजींची जयंती संपूर्ण भारतभरात मोठ्या आदराने साजरी होत असते। साधी राहणी, उच्च विचारसरणी, आढळ प्रामाणिकपणा आणि कठीण प्रसंगात दाखवलेले कणखर नेतृत्व हे लाल बहादूर शास्त्री यांच्या व्यक्तिमत्वाचे प्रमुख वैशिष्ट्य होते। लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी उत्तर प्रदेशातील मुगलसराय, आता ते पंडित दीनदयाळ उपाध्याय नगर या ठिकाणी झाला। त्यांच्या वडिलांचं नाव शारदा प्रसाद श्रीवास्तव आणि आईचे नाव राम दुलारी देवी होते। शास्त्रीजी अवघे 1.5 वर्षाचे असतानाच त्यांच्या वडिलांचं निधन झालं। त्यानंतर त्यांच्या आईनं त्यांना मिर्झापूर येथील आजोबांच्या घरी आणलं। त्यांचे मूळ नाव लाल बहादूर श्रीवास्तव असे होते, मात्र लहानपणापासूनच जाती व्यवस्थेविरोधात असलेल्या विचारांमुळे त्यांनी स्वतःच्या नावातून श्रीवास्तव हे आडनाव हटवले। 1926 मध्ये त्यांनी वाराणसीतील काशी विद्यापीठातून तत्वज्ञान आणि नैतिकतेमध्ये उच्च शिक्षण पूर्ण केलं। तेथे त्यांना शास्त्री म्हणजे विद्वान ही पदवी मिळाली, जी पुढे त्यांच्या नावाचाच भाग बनली। त्यांचं खरं नाव श्रीवास्तव आहे, परंतु आता आपण त्यांचं नाव शास्त्री म्हणून संबोधतो। स्वातंत्र्य संग्रामातील योगदान अवघ्या 16व्या वर्षी त्यांनी दिले। 16व्या वर्षी शास्त्रीजींनी महात्मा गांधीजींच्या असहकार चळवळीनं प्रेरित होऊन स्वातंत्र्य लढ्यात पुढे घेतली।

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, शुश्रूषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि शुश्रूषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर। एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला। पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर।

महात्मा गांधीजींच्या आवाहनानंतर त्यांनी शाळा सोडून स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला. कमी वय असल्याने त्यांना तुरुंगातून सोडण्यात आलं, पण त्यांचे विचार पक्के झाले होते. पुढे सविनय कायदेभंग आणि दांडी यात्रेत देखील त्यांनी सहभाग घेतला. मिठाच्या सत्याग्रहादरम्यान त्यांनी उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांच्या आणि जनतेच्या चळवळींचे नेतृत्व केले, ज्यामुळे त्यांना 2.5 वर्षांचा तुरुंगवास झाला. 1942 साली झालेल्या भारत छोडो आंदोलनादरम्यान शास्त्रीजींनी अलाहाबाद मधून भूमिगत होऊन चळवळीचे मार्गदर्शन केले. या आंदोलनामुळे त्यांना पुन्हा 1943 पर्यंत तुरुंगवास झाला. स्वातंत्र्य लढ्यादरम्यान शास्त्रीजींनी 9 वर्ष तुरुंगात घालवली. तुरुंगात असताना त्यांनी पाश्चात्य तत्वज्ञांचे ग्रंथ वाचले आणि आशियाई संस्कृतीचा सखोल अभ्यास केला. आता आपण ऐकूया राजकीय कारकीर्द आणि प्रशासकीय कार्य याविषयी माहिती. लालबहादूर शास्त्री स्वातंत्र्यानंतर भारताच्या नवनिर्माणात महत्वाची भूमिका बजावणारे एक महान नेते होते. उत्तर प्रदेश सरकारमध्ये त्यांची भूमिका काय होती, तर उत्तर प्रदेशाचे गृह आणि वाहतूक मंत्री म्हणून काम करत असताना त्यांनी महिला बस कंडक्टर, लक्षात ठेवा, लेडीज बस कंडक्टरची नियुक्ती सर्वप्रथम सुरू केली. आज आपण महिला बस कंडक्टर बघतो, परंतु याची सुरुवात लाल बहादूर शास्त्री यांनी 1947 मध्ये केली आणि आंदोलकांवर लाठीचार्ज ऐवजी पाण्याच्या फवाऱ्याचा म्हणजे वॉटर जेट्स वापर करण्याची पद्धत देखील त्यांनीच अंमलात आणली आहे. केंद्र सरकारमध्ये असताना देखील त्यांनी हा प्रयोग केलाय, आंदोलकांवर कधी लाठीचार्ज करू नये तर पाण्याचा फवारा मारावा. आता आपण केंद्र सरकारमध्ये त्यांची महत्वाची भूमिका होती, विविध जबाबदाऱ्या होत्या, त्याविषयी माहिती ऐकूया. रेल्वे मंत्री होते एकदा. त्यांनी रेल्वेच्या प्रवाशांच्या सुरक्षेला नेहमी प्राधान्य दिलं. 1956 मध्ये तमिळनाडूमधल्या अरियालूर इथं झालेल्या मोठ्या रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी रेल्वे मंत्री पदाचा राजीनामा दिला. लोकशाहीत नैतिकतेचे हे एक अत्यंत आदर्श असं उदाहरण मानलं जातं, कारण ते मंत्री होते, रेल्वे मंत्री. वास्तविक पाहता त्या रेल्वे अपघाताला ते काही तिथे नव्हते, परंतु तरीही त्या विभागाचा प्रमुख म्हणून त्यांनी ही जबाबदारी स्वीकारलेली होती आणि नैतिकता म्हणून त्यांनी त्याचा त्याग दिला. दुसऱ्याच दिवशी त्यांनी राजीनामा दिला.

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाईल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

0: मुलगी आहे स्वप्नांची, नको घाई लग्नाची. लेखक ओंकार भोलेनाथ अस्वले.
1: शास्त्रीजींनी गृहमंत्री असताना त्यांनी भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी संतनम समिती स्थापन केली आणि भारतीय प्रशासनात सुधारणा घडवून आणली. त्यानंतर 1964 ते 1966 या दरम्यान भारताचे ते पंतप्रधान होते. 27 मे 1964 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर 9 जून 1964 रोजी लालबहादूर शास्त्री यांनी भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून सूत्र हाती घेतली होती. त्यांचा पंतप्रधान पदाचा काळ अवघा 19 महिन्यांचा होता. परंतु या अल्प कालावधीत त्यांनी देशापुढील दोन मोठ्या संकटांवर यशस्वी मात केली. आणि ती संकट होती, पहिलं म्हणजे अन्नधान्याची टंचाई आणि दुसरं म्हणजे 1965 चे भारत पाकिस्तान युद्ध. जय जवान जय किसान, देशातील सैनिक आणि शेतकरी हेच देशाचे खरे आधारस्तंभ आहेत हे ओळखून त्यांनी ही अजरामर घोषणा केली. हरित क्रांती आणि धवल क्रांती, देशात अन्नधान्याचे उत्पादन वाढवण्यासाठी त्यांनी कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञानाला प्रोत्साहन दिलं, ज्यामधून पुढे हरित क्रांती घडली. दुग्ध उत्पादनाला गती देण्यासाठी त्यांनी गुजरात या ठिकाणच्या आनंद या गावी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ NDDV स्थापनेला पाठिंबा दिला, ज्यामुळे धवल क्रांती झाली आणि ती यशस्वी झाली. 1965 भारत पाकिस्तान युद्ध ऑगस्ट सप्टेंबर 1965 मध्ये पाकिस्तानने काश्मीरवर कब्जा करण्याच्या उद्देशानं आक्रमण केलं. शास्त्रीजींनी भारतीय सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य दिलं. भारतीय सैन्यानं पाकिस्तानला सडेतोड उत्तर देत लाहोरच्या सीमेपर्यंत धडक मारली. या युद्धातील विजयामुळं जागतिक स्तरावर भारताची पत आणि आत्मविश्वास कमालीचा वाढला. त्यानंतर ताशकंद करार आणि त्यांचं गूढ निधन. युद्ध समाप्तीनंतर रशियाच्या मध्यस्थीने भारत आणि पाकिस्तान यांच्यात शांतता चर्चेसाठी सध्याच्या उझबेकिस्तानमध्ये, त्याकाळी जे रशियामध्ये होतं, ताशकंद इथं बैठक झाली. 10 जानेवारी 1966 ला शास्त्रीजींनी पाकिस्तानचे अध्यक्ष अयुब खान यांच्यासोबत ताशकंद करारावर स्वाक्षरी केली. 11 जानेवारी 1966 ला करारावर स्वाक्षरी केल्यानंतर काही तासातच ताशकंद इथं शास्त्रीजींचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाल्याची घोषणा करण्यात आली. त्यांच्या या अचानक झालेल्या निधनाबाबत अजूनही अनेक संशय आणि वादविवाद व्यक्त केले जातात. त्यांचा मृत्यू हा संशयास्पद वाटू लागतो. आजही बऱ्याच जणांना त्यांच्या मृत्यूविषयी संशय आहे. शास्त्रीजींच्या मृत्यूनंतर त्यांना मरणोत्तर भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजे भारतरत्न 1966 साली प्रदान करण्यात आला. मरणोत्तर भारतरत्न मिळवणारे ते पहिले भारतीय नागरिक ठरले.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

आता शास्त्रीजींच्या नैतिकतेचं आणि साधेपणाची काही किस्से आहेत बरं का मित्र हो। पहिला आहे खासगी गाडीचा वापर। पंतप्रधान असताना त्यांच्या मुलानं सरकारी गाडी वैयक्तिक कामासाठी वापरली हे समजताच लालबहादूर शास्त्रीजींनी गाडीने चाललेल्या किलोमीटरचा हिशोब करून तेवढे पैसे सरकारी खात्यात जमा केले। पंतप्रधान असूनही त्यांच्याकडे खूप कमी कपडे होते। कपडे फाटले तरी ते ठिगळ लावून वापरत असत। देशात जेव्हा अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली तेव्हा त्यांनी देशवासियांना आठवड्यातून एक वेळ उपवास करण्याचे आवाहन केलं। हे आवाहन करण्यापूर्वी त्यांनी स्वतःच्या घरात तो नियम अंमलात आणला, म्हणजे घरातल्या परिवारातल्या सदस्यांना आधी तो उपवास करायला लावला। बघा, म्हणजे अशी त्यांची विचारसरणी होती। त्यांनी स्वतःसाठी एक फियाट कंपनीची कार घेतली होती बरं का, कार खरेदी केली होती। त्यासाठी 4000 रुपयांचं बँक कर्ज घेतलं। हे कर्ज फेडण्यापूर्वीच त्यांचं निधन झालं आणि हे कर्ज पुढे त्यांच्या पत्नीनं पेन्शनच्या पैशातून फेडलं हे विशेष। तर श्रोते मित्र हो, शास्त्री जयंती साजरी करण्याचा मुख्य उद्देश त्यांच्या उच्च नैतिक मूल्यांचे, देशभक्तीचे आणि साधेपणाचे स्मरण करणे हा होय। नवी दिल्लीतील लालबहादूर शास्त्रीजींचे स्मारक विजय घाट या ठिकाणी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि इतर प्रमुख नेते पुष्पांजली अर्पण करतात। शाळा आणि महाविद्यालयात विविध उपक्रम साजरे केले जातात, राबवले जातात। वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन केले जातात। जय जवान जय किसान संकल्प आहे। शेतकरी आणि सैनिकांसाठी, त्यांच्या कल्याणासाठी विविध शासकीय योजना आणि उपक्रमांची उजळणी केली जाते। लालबहादूर शास्त्री यांचं जीवन म्हणजे प्रामाणिकपणा, देशभक्ती आणि दृढ इच्छाशक्तीचे जिवंत उदाहरण। अत्यंत सामान्य कुटुंबात जन्म घेऊन देशाच्या सर्वोच्च पदावर पोहोचलेल्या या महामानवानं आपल्या कर्तृत्वानं भारताच्या इतिहासात अमर स्थान पटकावलं आहे। तेव्हा आजच्या या महान नेत्याला यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण त्यांच्या विचारांचा, तत्वांचा आपल्या जीवनामध्ये अवलंब करू असा संकल्प करून त्यांना विनम्र अभिवादन करूया। श्रोते मित्र हो, आता शोची वेळ संपत आलेली आहे आणि आपण आता निरोप घेऊया। पुन्हा भेटूया उद्या थोड्या गप्पा थोडी गाणी याच शो मध्ये। मी आर जे आदी आपल्या सर्वांचा निरोप घेतोय। आपण मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

श्रोते मित्र हो, महात्मा गांधीजींची प्रमुख तत्व कोणती होती आणि त्यांची विचारसरणी कशी होती याविषयी आता आपण माहिती ऐकूया। गांधीजी केवळ एक राजकीय नेते नव्हते तर ते एक विचारवंत, समाज सुधारक, तत्वज्ञ आणि शिक्षण तज्ज्ञ होते। त्यांच्या जीवनशैलीला आणि विचारांना गांधीवाद म्हटलं जातं, गांधीजम। तर पहिलं आहे सत्य, ट्रुथ। गांधीजींच्या मते सत्य हाच परमेश्वर आहे। त्यांनी आयुष्यभर सत्याचा शोध घेतला, म्हणूनच त्यांच्या आत्मचरित्राचे नाव माझे सत्याचे प्रयोग म्हणजे द स्टोरी ऑफ माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रुथ असं आहे। दुसरं तत्व आहे अहिंसा, नॉन व्हायलन्स। अहिंसा म्हणजे केवळ कोणाला न मारणे एवढंच नाही,

तर कोणाविषयी मनात वाईट विचार न आणणे. अहिंसा हे दुर्बलांचे नाही तर बलवानांचे शस्त्र आहे असा त्यांचा विश्वास होता. सत्याग्रह. अन्यायकारक कायद्यांचा किंवा नियमांचा सत्याच्या आणि अहिंसेच्या मार्गाने विरोध करणे म्हणजे सत्याग्रह. सर्वोदय आणि स्वदेशी समाजातील शेवटच्या घटकाचा, तर शेवटच्या घटकाचा विकास म्हणजे सर्वोदय. स्वतःच्या देशात बनवलेल्या वस्तू वापरणे म्हणजे स्वदेशी आणि चरख्यावर सूत कातून स्वावलंबन बनवणे यावर त्यांनी भर दिला होता. थोडक्यात स्वावलंबी बनण्यासाठी त्यांनी खूप मोठा विचार दिला होता. त्यानंतर आहे ग्राम स्वराज्य. भारत हा खेड्यांचा देश आहे. जोपर्यंत गावे समृद्ध आणि स्वयंपूर्ण होत नाहीत तोपर्यंत देशाचा खरा विकास होणार नाही, प्रगती होणार नाही ही त्यांची धारणा होती. अस्पृश्यता निवारण आणि सामाजिक समता. गांधीजींनी अस्पृश्यतेला समाजातील कलंक मानले आहे. त्यांनी दलितांना हरिजन, ईश्वराची माणसे असे नाव दिले आणि त्यांच्या हक्कासाठी लढा दिला.

0: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकताय सांजरंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत.
2: नमस्कार, शुभ संध्याकाळ, गुड इव्हनिंग मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. संध्याकाळच्या 4 वाजत आणि सांज रंग या शो मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, संध्याकाळची वेळ आहे, स्वतःसाठी वेळ आपण काढत असतो ही, आणि त्याचसाठी दिवसभराचं जे जे झालंय ना ते विसरून जाण्यासाठी आपण ऐकत असतो एक मोटिवेशनल शायरी. चला तर ऐकूयात आजची शायरी. कभी कभी रास्ते हमें रोकते नहीं, बस ये पूछते है कि चलने का हौसला कितना है. कभी कभी रास्ते हमें रोकते नहीं, बस ये पूछते है कि चलने का हौसला कितना है. अगर दिल में जुनून जिंदा है, अगर दिल में जुनून जिंदा है, तो छोटी सी शुरुआत भी एक दिन बड़ी कहानी बन जाती है. बस खुद पर भरोसा रखिए और कदम बढ़ाते रहिए. बस खुद पर भरोसा रखिए और कदम बढ़ाते रहिए. क्या ही बात है. कसे आहात, काय करता आणि चांगले असाल ना. आणि आजचा दिवस कितीही साधा असला तरी पुढची काही क्षण मात्र एकदम खास करायची आहेत बरं का. कारण इथे असतील गप्पा, हसणं, थोडं मोटिवेशन, थोडी मजा आणि अर्थातच तुमची आवडती काही गाणी. तर मग कामाच्या धावपळीतून 2 मिनिटं स्वतःसाठी काढा आणि माझ्यासोबत रंगवा तुमची ही सुंदर संध्याकाळ सांज रंग या शो मध्ये. आता वेळ झाली एका छोटाशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा आपला सांजरंग हा शो सुरू आहे आणि मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मित्रांनो, आज आहे 2 ऑक्टोबर, म्हणजेच आज आहे महात्मा गांधी यांची जयंती. सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना महात्मा गांधी म्हणजे आपले बापू यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदरला झाला. बरं का, त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महत्वाची कामगिरी बजावली आणि त्यांनी अहिंसक मार्गाने भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं. मित्रांनो, गांधीजींचे जे वचन आहेत ते खरंच खूप महत्वाचे आहेत, खूप अनमोल आहेत. भीती हा शरीराचा आजार नसून तो आत्म्याला मारतो. स्वातंत्र्य जन्मासारखं आहे. जोपर्यंत आपण पूर्णपणे स्वतंत्र होत नाही तोपर्यंत आपण परावलंबी राहू. चुका करण्याचं स्वातंत्र्य असल्याशिवाय स्वातंत्र्याला अर्थ नाही. प्रथम ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील, मग ते तुमच्यावर हसतील, मग ते तुमच्याशी लढतील आणि मग तुम्ही जिंकाल. इतरांना मदत करणं हा आपल्या जीवनाचा उद्देश आहे. काही करायचं असेल तर प्रेमानं करा, नाहीतर करू नका. क्रूरतेला क्रूरतेनं प्रत्युत्तर देणं म्हणजे एखाद्याचं नैतिक आणि बौद्धिक पतन स्वीकारणं होय. तर हे अनमोल वचन गांधीजींचे आहेत. मित्रांनो, गांधीजी अहिंसावादी होते, त्यामुळेच आजचा दिवस अहिंसा दिन म्हणून देखील साजरा करतात. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन आणि आपले महात्मा गांधीजी म्हणजे बापू यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा. आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. आणि आज बापूंच्या जयंतीनिमित्त ऐकूया बापूंचे.

बालविवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

मंडई तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग शो मध्ये कोमल आहे तुमच्या सोबत. मित्रांनो, आज आहे 2 ऑक्टोबर, म्हणजेच आज महात्मा गांधीजी यांची जयंती आहे. तसंच आज आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन देखील आहे. पुन्हा एकदा तुम्हाला या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, 1947 आपल्या भारताला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळालं, परंतु फाळणीमुळे गांधी नाराज राहिले आणि फाळणीच्या काळामध्ये जातीय दंगली थांबण्यासाठी गांधींनी उपोषण केलं आणि अहिंसेच्या तत्वावर भर दिला. महात्मा गांधी भारतीय राजकारणातील एक दंतकथा झाले असताना 30 जानेवारी 1948 रोजी दिल्लीतील बिर्ला हाऊस इथं या माथे फिरून त्यांची गोळ्या घालून हत्या केली. नंतरच्या काळामध्ये बिर्ला भवन इथंच त्यांचं स्मृतीस्थळ उभारण्यात आलं. आज हा परिसर गांधी स्मृतीस्थळ म्हणून ओळखला जातो. तर मित्रांनो, अशा प्रकारे गांधीजींनी देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी, देश एकजूट राहण्यासाठी अनेक प्रयत्न केले. तसंच मित्रांनो, आपण गांधीजींना महात्मा गांधी, राष्ट्रपिता, बापू अशा अनेक नावांनी ओळखतो आणि खरं तर त्यांचं कार्य एवढं मोठं आहे की आपण ते कधीच विसरू शकणार नाहीत. मित्रांनो, आज आहे महात्मा गांधी जयंती आणि आज आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन देखील आहे. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मित्रांनो, आज महात्मा गांधीजी यांची जयंती आहे, तर यांच्या जयंतीनिमित्त आपण सगळे निर्धार करूयात की आपण त्यांच्या मार्गांवर चालूयात, म्हणजे आपण अहिंसावादी होण्याचा प्रयत्न करूयात आणि त्यांचे जे वचन आहेत, त्यांचे जे अनमोल वचन आहेत त्याला फॉलो करूयात. आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर? अशा संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आरजे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा. ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तिचं आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. संध्याकाळचे 4:41 झालेत आणि सांज रंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी, आज आहे महात्मा गांधीजी यांची जयंती आणि आज ना आपण आपल्या अहिल्यानगरच्या इतिहासातला एक खूप खास पान उलगडणार आहोत. बरं का, महात्मा गांधीजींचं आणि आपल्या नगरचं नातं नेमकं कसं होतं याची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. 18 फेब्रुवारी 1927 रोजी गांधीजींनी नगरला पहिली भेट दिली होती. त्यावेळी नगरकरांनी त्यांना मानपत्र देऊन त्यांचा गौरव केला होता. गांधीजींच्या या भेटीच्या आठवणी आजही नगरच्या इतिहासाचा महत्वाचा भाग आहेत आणि गांधीजी म्हणजे सत्य, अहिंसा आणि स्वातंत्र्याचा विचार आणि तो विचार आपल्या नगरच्या मातीतही पोहोचला होता. म्हणूनच गांधीजी आणि नगर यांचं हे नातं केवळ एका भेटीपुरतं मर्यादित नव्हतं तर ते विचारांचं नातं होतं. तर मंडळी, अशा प्रकारे गांधीजी हे देखील आपल्या नगरला आलेले आहे. तर नगरला त्यांनी भेट दिलेली आहे आणि नगरकरांनी मानपत्र देऊन त्यांचा गौरव देखील केला. तर हे तुम्हाला माहीत होतं का? नक्की कळवा 90-11-23-90 या संपर्क क्रमांकावर. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90113652000. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंगामध्ये. मी कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडे गांधीजींच्या नगरभेटीची आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ना सविनय कायदेभंगाच्या चळवळीशी जोडलेला नगरचा इतिहास. हो, तेव्हा देखील गांधीजी आले होते आणि गांधीजींच्या विचारांना नगरमध्ये चांगला प्रतिसाद देखील मिळाला. पुढे 1930 च्या सविनय

कायदेभंगाच्या चळवळीच्या काळात गांधीजींनी दिलेला संदेश आणि विचार नगरपर्यंत पोहोचला. गांधीजींच्या आंदोलनाची ताकद होती ती हिंसेत नाही तर सत्य आणि अहिंसेत अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचा, पण तो शांततेच्या मार्गानं हा त्यांचा विचार होता. आणि विशेष म्हणजे आपल्या नगर शहरात गांधीजींच्या या विचारांच्या आठवणी आजही इतिहासाच्या रूपानं जपल्या गेल्यात. म्हणूनच आपल्या शहराच्या इतिहासाकडे पाहताना गांधीजींची ही भेट नक्कीच लक्षात ठेवावी अशी आहे. तर मंडळी, खरं म्हणजे गांधीजी असतील किंवा मग इतर नेते असतील, त्यांनी ना खूप छान काम केलं. आजही आपण त्यांचं नाव घेतो कारण त्यांनी छोट्या छोट्या गोष्टींमधून त्यांचं काम दाखवलेलं आहे, किंवा त्यांनी दाखवण्याचा प्रयत्नही नाही केला पण आपल्याला ते दिसतंय अगदी छोटा छोटा. म्हणजे एका जेव्हा गांधीजींना आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे, गांधीजी नेहमी अहिंसेबद्दल बोलायचे किंवा त्यांचं एक म्हणणं होतं की हिंसा करू नका, हिंसेनं काही होणार नाही आहे. पण आज आता कालचंच उदाहरण घेऊया, तर इथे एका इंस्टाग्रामच्या कमेंटवरून भांडणं होत आहेत मुलांमध्ये आणि कोयता काढला जातोय. त्याचा परिणाम काय झाला तर काहीच नाही, त्या दोघांचं पण भविष्य खराब होऊ शकतं कारण जर पोलीस कंप्लेंट त्यांच्यावर झाली तर. त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे या हे जे नेते आहेत त्यांचे चरित्र वाचणं, त्यांचं जे विचार आहेत ते अनुभवणं, त्याचा विचार करणं, ते आपल्यात रुजवणं खूप महत्वाचं आहे. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकताय सांज रंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत।
2: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। सांजरंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्यासोबत। आणि आज आहे रे महात्मा गांधीजी यांची जयंती। आणि मित्रांनो, इतिहास म्हणजे फक्त जुन्या तारखा आणि घटना नाहीत बरं का, तर त्या घटनांमधून आपण काय शिकतो हेही तितकंच महत्त्वाचं असतं। आणि अशाच काही इतिहासातील घटना आपण जाणून घेतो आहोत, जिथे अहिल्यानगरला, आपल्या पूर्वीच्या अहमदनगरला गांधीजींनी भेट दिलेल्या आहेत त्या। तर महात्मा गांधीजींची 18 फेब्रुवारी 1927 नगर भेट, नगरकरांनी केलेला त्यांचा सन्मान आणि त्यानंतर स्वातंत्र्य लढ्यात नगरशी जोडले गेलेले त्यांचे विचार, हे सगळं आपल्या शहराच्या इतिहासाचा अभिमानाचा भाग आहे। जसं मी मगाशी पण सांगितलं, गांधीजींचा संदेश अगदी साधा होता, सत्याचा मार्ग सोडायचा नाही आणि अहिंसेचा मार्ग स्वीकारायचा। आज आपल्या आजूबाजूला कितीही धावपळ असली, कितीही मतभेद असले, तरी शांततेनं आणि सत्यानं प्रश्न सोडवण्याची ही शिकवण आजही तितकीच महत्त्वाची वाटते। म्हणून आपल्या अहिल्यानगरच्या या ऐतिहासिक आठवणीला सलाम करत आपण गांधीजींच्या आठवणी डोळ्यासमोर काढल्या, त्यांच्या आठवणींना उजाळा दिला। आणि मित्रांनो, आता आपण एक सिच्युएशन घेऊयात की ऑफिसमध्ये आपला आलेले आहे म्हणजे बॉस असेल आणि एम्प्लॉई असेल, त्यांच्यात काहीतरी वाद झालेत आणि एम्प्लॉईनं बॉसला सांगितलं मी काहीही करेल, तुम्हाला काय करायचं, एकदम किंचावून बोललं किंवा एकदम ओरडून बोललं, तर बॉस त्यांना चिडेल ओरडेल। पण जेव्हा एम्प्लॉईनं नम्रतेनं म्हटलं सर ते चुकून झालं, असं पुन्हा नाही होणार, तर किती सोप्या गोष्टी आहेत ना, अहिंसा आणि हिंसा या दोन्ही गोष्टींमध्ये किती फरक कळतंय तुम्हाला की अहिंसेनं का जेव्हा आपण बोलतो, अहिंसा न करता आपण वावरतो ना, तेव्हा खूप गोष्टी किंवा ज्या गोष्टी नाही व्हायला पाहिजे त्या खरंच नाही होत की भांडण नाही होत, पण जेव्हा आपण हिंसेवर येतो ना तेव्हा भांडण होणार आणि त्यामुळे विध्वंस हा होणारच आहे। त्यामुळे अहिंसेनं चाला, अहिंसेचा मार्ग गांधीजींनी दिलेला आहे। सो अहिंसा ठेवा, प्रत्येक वेळी हिंसेची गरज नसते, अहिंसेनं खूप काही होतं, शांततेनं खूप गोष्टी आपण करू शकतो। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आहात रेडिओ रगर 90.4 FM आवाज. तुम्ही समस्त मस्त गाणी तुम्ही एन्जॉय करता आहात. आणि मंडई, आजचा दिवस ना खरं म्हणजे स्वच्छतेचा संदेश देणारा दिवस बर का. म्हणजेच महात्मा गांधीजींनी स्वच्छतेला आपल्या जीवनात खूप महत्व दिलं होतं. कारण स्वच्छता ही फक्त आपल्या घराची किंवा रस्त्याची जबाबदारी नाहीये, तर ती आपल्या सगळ्यांचीच जबाबदारी आहे. आपण अनेकदा सांगतो किंवा म्हणतो की माझ्या एकट्यानं काय फरक पडणार आहे, पण खरं सांगायचं तर बदलाची सुरुवात नेहमी एका व्यक्तीपासूनच होते. आपण कचरा कुठेही न टाकणं, आपला आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणं, दुसऱ्यानं कचरा टाकला तर त्याकडे दुर्लक्ष न करणं, एवढं जरी आपण केलं ना तरी खूप मोठा फरक पडू शकतोय बरं का. स्वच्छ रस्ता, स्वच्छ परिसर आणि स्वच्छ मन हीच तर आपल्या शहराची आणि आपल्या देशाची खरी ओळख असायला हवी. तर मंडई, आज आहे महात्मा गांधीजी यांची जयंती, तसंच आज अहिंसा दिन आहे, तसंच आज स्वच्छता दिन देखील आहे. पण स्वच्छता खूप महत्वाची आहे, आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आपल्या आरोग्यासाठी स्वच्छता किती महत्वाची आहे आणि इतरांच्या आरोग्यासाठी देखील स्वच्छता प्रचंड महत्वाची आहे. आणि त्यासाठी आपण सुरुवात आपल्या स्वतःपासून करायला हवी, हे लक्षात ठेवा. वेळ झालीये एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची आणि तुम्हा सगळ्यांना स्वच्छता दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि या स्वच्छता दिनानिमित्त आपण एक संकल्प करूयात की आपण आपलं घर जसं स्वच्छ ठेवतो ना, तसं आपला परिसर, आपला मोहल्ला, आपलं शहर आपल्याला होईल तेवढं जेवढं शक्य होईल तेवढ्या प्रमाणात स्वच्छ ठेवूया. कदाचित फक्त तुम्ही जो कचरा रस्त्यावर टाकता तो टाकू नका, तरीही खूप मोठी गोष्ट होईल. कारण प्रत्येकानं हा विचार केला ना तर रस्त्यावरचा कचरा दिसणारच नाहीये. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहधार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहधार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहधार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

0: श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 91.4 FM आवाज, तुमचा आपला सांज रंग हा शो सुरू आहे आणि मी आर्ज कोमल आहे तुमच्यासोबत. मंडई आज आहे महात्मा गांधीजी यांची जयंती, ज्यांना आपण बापूजी म्हणतो. आणि खरं म्हणजे त्यांचं काम खूप महत्वाचं आहे. ते अहिंसावादी होते, म्हणजेच अहिंसेनं त्यांनी पुढे गेलेले आहेत आणि त्यांनी आपल्याला शिकवलंय की हिंसा करून काहीही होत नाही, आपण अहिंसेच्या मार्गावर चाललं पाहिजे. आणि याचबद्दल आपण गप्पा मारणार आहोत, त्यांचे विचार जाणून घेणार आहोत आणि त्यांचे विचार आजच्या पिढीमध्ये रुजवणं खूप महत्वाचं आहे. तर तशीच आजची पिढी म्हणजे आपले काही विद्यार्थी, टाटा इन्स्टिट्यूटमधले आपले काही विद्यार्थी आपल्यासोबत आहे. तर आत्ता आपल्यासोबत आहे शुभांगी. हाय शुभांगी.
1: हॅलो, मैं शुभांगी, मैं टाटा इन्स्टिट्यूट तुळजापूरसे बोल रही हूँ और आज मैं आप सबके साथ एक एनेक्डोट शेअर करना चाहती हूँ. आज 2 अक्टूबर है, गांधी जयंती. चलिए आज बापू की एक ऐसी बात सुनाती हूँ जो किताबों में कम मिलती है. क्या आप जानते हैं, गांधी जी के पास रोज ढेरों चिट्ठियाँ आती थीं, कभी देश के बड़े नेताओं की तो कभी किसी गांव के किसान की या स्कूल के बच्चे की. और मज़े की बात यह है कि वो ज़्यादातर चिट्ठियों का जवाब खुद अपने हाथ से लिख कर देते थे. जब दाहिना हाथ लिखते लिखते थक जाता तो बाएँ हाथ से लिखना सीखते थे. सोचिए, एक आदमी जो अंग्रेज़ी हुकूमत से लड़ रहा था, आश्रम चला रहा था, आंदोलन संभाल रहा था और फिर भी किसी को सीन करके नहीं छोड़ता. और हमारा हाल, फैमिली ग्रुप में एक मैसेज आता है और हम उसे ऐसे देखते हैं जैसे वो किसी और देश का मैसेज हो. जवाब देने में 3 दिन लग जाते हैं और फिर बस एक अंगूठा, यानी एक थम्सअप. एक और बात, गांधी जी हर सोमवार को मौन रखते थे, मतलब आज की भाषा में कहें तो डू नॉट डिस्टर्ब मोड. लेकिन फर्क ये था कि वो उस वक्त सोचते थे, रील स्क्रोल नहीं करते थे. तो सीख क्या मिली? बड़े बदलाव छोटी छोटी आदतों से ही आते हैं. रोज थोड़ा सूत काटना, रोज किसी की चिट्ठी का जवाब देना, रोज थोड़ा चलना. तो आज गांधी जयंती पर उस एक मैसेज का जवाब जरूर दे दीजिए जिसे आप कब से टाल रहे हैं. बापू को अच्छा लगेगा.
0: क्या बात है, मतलब हम सोचते हैं कि गांधी जी के बारे में कोई जानता है या बच्चे पढ़ते भी है, गांधी जी को समझना चाहते हैं कि नहीं. पर शुभांगी, आपसे पता तो चल रहा है कि बच्चे, अभी के जो बच्चे हैं, वो भी गांधी जी को समझ रहे हैं, उनका अनुभव ले रहे हैं और उनकी जो आदतें थी, उनके जो विचार थे, वो आगे लेके जा रहे हैं. बहुत अच्छा लगा आपसे बात करके.
1: जी, मुझे भी काफी अच्छा लगा.
0: सो मंडई, आताच आपण शुभांगी सोबत गप्पा मारला आणि ज्या गोष्टी कदाचित आपल्याला माहिती नव्हत्या ना, त्या गोष्टी देखील तिनं सांगितल्यात. आणि आत्ताची जी सिच्युएशन आहे, रियालिटी जी आहे, ती तिनं दाखवून दिलेली आहे. त्यामुळे तिचं ऐकून तरी बापूजींना चांगलं वाटेल म्हणून तरी आज तो जो मेसेज आहे तो सीन होऊन जाऊ द्यात आणि त्यावर रिप्लाय देखील करा. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
2: शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार नगरकर, माझे नाव वृंदा बाळ. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सांजरंगामध्ये मी कोमल आहे तुमच्या सोबत. आज आहे महात्मा गांधीजी यांची जयंती, त्याचबद्दल आपण गप्पा मारतो आहोत. आणि ब्रेकवर जाण्याआधी आपण शुभांगी सोबत गप्पा मारल्यात आणि तिने अतिशय सुंदर विचार सांगितलेत आणि आत्ता आपण काय करतो हे देखील तिनं दाखवून दिलेलं आहे. तेव्हा त्यांना विचार करायला वेळ होता कारण त्यांच्या हातात मोबाईल नव्हता, त्यामुळे त्यांनी स्वातंत्र्याचा विचार केला. पण आता आपण काय करतोय हे तिनं दाखवून दिलेलं आहे, त्यावर विचार करायला आहे. आणि तिच्यासारखाच अजून एक विद्यार्थी आपल्यासोबत आहेत, तर आता आपल्यासोबत आहे महेंद्र पाल. हाय महेंद्र.
1: हॅलो मॅम, मेरा नाम महेंद्र पाल है. मैं टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस तुलजापूर का स्टूडेंट हूँ. और आज हम गांधी जयंती पर एक किस्सा मैं शेयर करना चाहूँगा गांधी जी का. जब वो एक बार यात्रा कर रहे थे कहीं रेलवे स्टेशन पे, तब गांधी जी जब ट्रेन में चढ़ रहे थे तो चलती ट्रेन ट्रेन चल पड़ी और चढ़ते चढ़ते उनकी चप्पल पटरी पर गिर गई. अब आप और हम होते तो वहाँ क्या करते, सीधा मुंह से निकल लेते, यार मेरी चप्पल गिर गई, ऐसा मतलब सब लोगों को बताते. लेकिन गांधी जी ने क्या किया आप सुनिएगा, बड़ा मज़ेदार किस्सा है. बापू चुपचाप अपनी दूसरी चप्पल उतारी और पटरी पर फेंक दी. साथ वाले लोग हैरान हो गए, अरे बापू ने क्या कर दिया, अपनी दूसरी चप्पल भी फेंक दी. बापू मुस्कुराए और बोले, जिसे वो एक चप्पल मिलेगी उससे वो किसी काम की नहीं रहेगी. अब दोनों मिलेगी तो वो पहन तो सकेगा. जरा सोचिए, आज हम किसी को अपना पुराना चार्जर देने में भी 10 बार सोचते हैं, और बापू ने अपनी बची हुई दूसरी चप्पल भी उसे बिना कुछ सोचे दे दी. और आज की जो दुनिया है उसमें हम लोग चार चीज़ें किसी को देते हैं तो सेल्फी लेते हैं, फोटोज़ वगैरह खींचते हैं. तो बापू का जीवन कितना सादगी भरा रहा होगा कि उन्होंने इतनी जो छोटी सी चीज़ है उसको भी मतलब कितने अच्छे तरीके से किया है. तो हमें इससे सीख वो मिलती है कि मदद लोगों की वो कीजिए जो दिखाई ना दे. मदद वो है जो पूरी हो. मदद आधी मदद अक्सर हमेशा ही अधूरी ही रह जाती है.
0: मतलब वो कहते हैं ना, एक हाथ से मदद की तो दूसरे हाथ को पता भी नहीं चलनी चाहिए. वो हमें बापूजी से सीखने मिला है और आपने इतने अच्छे से वो बताया और मुझे अच्छा लगा, शुभांगी हो या आप हो, कि आप बापूजी को सोच रहे, बापूजी की सोच को आगे बढ़ा रहे हैं. तो बहुत अच्छा लगा. आप दोनों को भी गांधी जयंती की खूब खूब शुभकामनाएं और आप दोनों ऐसे ही ये जो विचार है वो आगे लेके जाइए. मंडळी, आत्ताच आपण महेंद्र पाले यांच्या सोबत देखील गप्पा मारल्या. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची आणि त्यांनी एकदम छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या पण दोन्हींमध्ये देखील खूप मोठी सीख होती जी आपण शिकायला हवी आहे. सो या गोष्टींवर विचार करा आणि तुम्हाला अशीच काही गांधीजींची आठवण आहे का तुमच्याकडे, नक्की कळवा 90111 23 90 या संपर्क क्रमांकावर. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

सोचेंगे तुम्हें प्यार करेगी ना, क्या बात आहे, कसलं भारी गाणं आहे ना दिवाना. हे म्हणजे मला तर काही गाणी एवढी आवडतात आणि एवढी रिलेट करतात ना, असं वाटतं की यार मस्तच अशी काही गाडी आहे. तर अशातलं कोणतं गाणं तुम्हाला आवडतं हे नक्की कळवा 90 11 11 23 90 या संपर्क क्रमांकावर. म्हणजे आज आहे 2 ऑक्टोबर, आज आहे महात्मा गांधीजी यांची जयंती, तसंच आज अहिंसा दिन आहे आणि स्वच्छता दिन देखील आहे. त्याबद्दल आपण खूप साऱ्या गप्पा मारलेल्या आहेत आणि म्हणजे आज यानिमित्त आपण एक संकल्प करूया की आपण हिंसा करणार नाहीत, अहिंसेचा मार्ग अवलंबू. अहिंसेनं देखील खूप प्रश्न सुटतात, हिंसेची गरज पडत नाही. तसंच स्वच्छता ही किती महत्वाची आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, त्याची देखील सुरुवात स्वतःपासून करूयात. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना गांधीजी यांच्या जयंती

तर खूप खूप शुभेच्छा. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. भेटूयात पुन्हा उद्या 4 वाजता संध्याकाळी आपला सांजरंग या शोमध्ये खूप साऱ्या गप्पांसोबत. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: श्रोते हो, जीवनात आलेलं अपयश, नैराश्य, वैफल्य यातून यशस्वीपणे बाहेर पडण्यासाठी आध्यात्मिक विचार ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. हे विचार आपल्याला जीवनात येणाऱ्या अडीअडचणी, संकट आणि समस्या यांचा सामना करण्यासाठी तत्पर ठेवतात. तेव्हा ऐकूया परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं प्रवचन.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडिओ नगर 90.4 एफएम वर.
2: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहाने आपलं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज.
3: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेना, पण या अंधारात 1989 साली अहिल्या नगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देह व्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

आधी आपल्या घरी आपण बघायला पाहिजे. मी माझी जी वाईफ आहे

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी. कार्यक्रम शेत शिवार.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार.
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार.
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार.
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज. आणि मी आहे आरजे अरुणच्या सोबत नगरडायरी या कार्यक्रमामध्ये श्रोते हो खूप मनापासून स्वागत. श्रोते हो, आज आपल्या सोबत नगरडायरी या कार्यक्रमामध्ये दीपक बर्डेकर आहेत. शबरीमाता संघटनेचे प्रदेशाध्यक्ष म्हणून ते काम पाहतात आणि ही संघटना 7 जिल्ह्यांमध्ये सध्या कार्यरत आहे. गरीब गरजू लोकांना त्यांचे हक्क कसे मिळतील, त्यासाठी अगदी राहती जागा असेल, वनजमीन असेल, अनेक आंदोलनं, अनेक उपोषणं, ऊसतोडी कामगारांचे हक्क, या संदर्भामध्ये ही संघटना आणि दीपक बर्डेकर काम करतात आणि आज आपण त्यांच्यासोबत नगरडेरी या कार्यक्रमामध्ये संवाद साधणार आहोत. तर सगळ्यात आधी तुमचं या स्टुडिओमध्ये आणि या शोमध्ये खूप
1: धन्यवाद.
0: आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सर बालपणीचा काळ हा कायम आपल्या स्मरणात असतो, कायम लक्षात असतो. तुम्ही मूळचे कुठले आहात, तुमचं बालपण कसं गेलंय?
1: मी मूळचा माझं गाव वरवंडे आहे. मी राहुरी तालुक्यात आहे राहिला आणि मुळानगर या ठिकाणी आपण राहत असताना लहानपणी आमचं पूर्ण बचपन म्हणजे धरणाच्या कडेला गेलं. बाकी आमचे आजी म्हणजे आमचे जे भाऊकी आहे यांचं लहानपणीपासून मासे धरणे धरणामध्ये आणि ते मासे आमचे वडील सर्विसला लागायच्या आधी त्यांनी जे जंगलातले जे झाडं असतात ते झाडं त्यावेळेस वाळलेले झाडं तोडायचे आणि ते झाडं माझी मम्मी डॉक्टर ते सरपण लाकडं म्हणतात ना ते घेऊन जाणार आम्ही ते गावामध्ये विकायचे. त्यावेळेस 10-20 रुपये त्या मोळीत द्यायचे आणि त्या पद्धतीने आमचं घराचं त्यावेळेस उद्धार व्हायचा. आणि मग असं करता करता काही काळाने वडिलांना कृषी विद्यापीठामध्ये सर्व्हिस लागली आणि त्याच्यानंतर ते त्या ठिकाणी लॅब असिस्टंट म्हणून ते काम करत होते.
0: नक्कीच नक्कीच. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जडणघडणीमध्ये शाळेचा वाटा खूप महत्वाचा आणि मोठा असतो. तुमचं प्राथमिक शिक्षण कुठे झालं?
1: माझं शिक्षण मी माझ्या गावातच केलेलं आहे आणि मराठी म्हणजे मी पहिल्यापासून जे जिल्हा परिषद आहे जिल्हा परिषदच्या शाळेत शिकायला पाहिजे हे माझं म्हणणं आहे. का की इंग्लिश स्कूल पर्यंत शिकण्यासाठी आमच्या आदिवासी जे कुटुंब आहेत यांची परिस्थिती नाही की त्यांची फी भरण्याची. तर आज त्याच्यातनं मी मराठी शिक्षण केल्यानंतर मी मराठा बटालियनमध्ये आर्मीमध्ये लागलो याला आपलं बेळगावला. त्याच्यानंतर माझं समाजकार्य 2017 कोरोनाच्या काळात मी ते समाजकार्यासाठी माझा चालू जॉब सोडलेला आहे आणि आता मी समाजकार्य करतोय.
0: 10वीनंतर पुढे काय करायचं हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतं, किंवा 10वीनंतर कॉलेज करायचं का किंवा पुढचं उच्च माध्यमिक शिक्षण घ्यायचं का हा विचार प्रत्येकाच्या मनामध्ये येतो आणि घरामध्ये कधी कधी तसं वातावरणही नसतं किंवा मार्गदर्शन करणारही कोणी नसतं. 10वीनंतर पुढे काय करायचं हे कसं ठरवलं?
1: मी असं ठरवलं की 10वीनंतर म्हणजे मी 10वीनंतर शिक्षणच केलं ना. मी 10वीनंतर असा निर्णय घेतला की माझे आजोबा 1942 विठ्ठल हरी बर्डे ते माझे आजोबा आर्मीमध्येच होते आणि त्याच्यानंतर मी असा निर्णय घेतला की नोकरीसाठी खूप काही संघर्ष करावा लागतो. मग मी एक पत्र व्यवहार असा त्यांचे कागदपत्र जुने बघितले आणि मी राष्ट्रपतींना ते पत्र व्यवहार केले की मला त्यांच्या जागेवर जॉब मिळावा म्हणजे अनुकंपामध्ये मग त्यांच्या जागेवर मला ते जॉब मिळाला आणि त्याच्यानंतर मी पुढे शिक्षण केलं नाही.
0: आणि मग तुम्ही आर्मी या फील्डमध्ये आलात किंवा आजोबांच्या जागेवर त्या क्षेत्रामध्ये तुम्ही गेलात, तर तिथे सुरुवातीला तुम्ही काम केलं का?
1: हो, मी तिथं त्या ठिकाणी सुहेल जॉब करत होतो. म्हणजे हॉटेलमध्ये कॅन्टीन असेल ना, त्या कॅन्टीनमध्ये अनेक त्या ठिकाणी कस्टमर यायचे तर त्यांच्यासाठी आपण आर्मीचे जे काही रूल आहेत तर त्या पद्धतीने त्यांची सेवा आपण त्या ठिकाणी केली.
0: नक्कीच. जसं तुम्ही मगाशी सुद्धा सांगितलं की तुम्ही तो जॉब सोडला, तर ते सोडण्याचं काय कारण होतं?
1: ते सोडण्याचं कारण असं की जेव्हा कोरोनाचा काळ आला तर माझ्या आदिवासी बांधवांपर्यंत कोणीही पोहोचत नव्हतं आणि तेव्हा मी बघितलं की माझ्या आदिवासी बांधवांना हे 2 वेळेचं जेवण कसं मिळेल, त्यावेळेस घरातनं बाहेर कोणी येत नव्हतं आणि सर्वांना भीती वाटायची की आम्हाला हे कोरोना होतोय का काय. मग त्याच्यानंतर आमचे आपले आयल्या नगरचे तेव्हा सुजय दादा खासदार होते, तर मी सुजय दादा खासदारांचं ते व्हिडिओ बघितलं की ते भोजन वाटतात आणि त्यावेळेस माझ्याकडे एक मी छोटा हत्ती एक गाडी घेतलेली होती आणि तेव्हा मग मी दादांच्या लोणी ह्या ठिकाणी परवाराला गेलो आणि त्या ठिकाणी संपर्क केला. मी माझ्या पदर माझ्या स्वतःचं डिझेल टाकून मी गोरगरीबापर्यंत ते जेवण पोहोचविल, तुम्ही फक्त मला जेवण द्यावात मग त्यांनी ते पॅकिंग करून आणि ते जेवण माझ्यापर्यंत दिल्यामुळं मी काही गावांना ते जेवण वाचलं त्या कोरोनाच्या काळात. म्हणून मला कळलं की आपल्या समाजावर ही अशी वाढेल कोरोनापेक्षा येणारे भविष्यात अजून आजार खूप मोठे आहेत, तर याला आपण कसं काय करायला पाहिजे. म्हणून मी आता असा निर्णय घेतला की आपण समाज कार्य करता करता आता 2029 ला मी वन्नी इंदोरी मधून खासदार किलो राहणार आहे.
2: सामाजिक क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळते?
1: ही मला कोणीही शिकवली नाही, मी बघत राहिलो आणि पहिल्यापासून बघत होतो की आमचे आदिवासी जे नेते आहेत ते आपल्यापेक्षा खूप वरिष्ठ आहेत आणि त्यांचे अनुभव बघितले मी. आता सोशल मीडियाचा आहे, तुम्ही बघता सोशल मीडियामध्ये आपण मोबाईल बघतोय तर मोबाईलवर इकडे हे झालंय तिकडे, आता लहान लहान मॅडम आता लहान लहान मुले आहेत. आता जेव्हा हे मला पहिले माझा काय म्हणजे पहिला एक असे काही विषय झाला की नंदुरबार ह्या ठिकाणी एक आदिवासी मुलीवर त्या ठिकाणी तिचा बलात्कार करून त्या ठिकाणी तिचा मर्डर करण्यात आला आणि त्यावेळेस मग मी काय केलं, माझा पहिलाच तो संघर्षाचा काळ होता, तिच्यासाठी मी 4 दिवस राहुरी तालुक्यात उपोषणला बसलो कोरोनाच्या काळामध्ये आणि त्यावेळेस मग मी त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी त्या आरोपीला मी आजही जेलात चढवलेला आहे त्या व्यक्तीला.
2: शबरीमाता संघटनेचे तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात, या संघटनेला काम करायला किंवा या संघटनेची काम करायची तुमची सुरुवात किंवा ते दिवस कसे होते?
1: संघटनेचं काम करायला पहिले तर हे बघा, कुठल्याही संघर्षाचं काम करायचं असेल तर आपल्या घरात काहीतरी पाहिजे, आधी आपलं घर आपण बघायला पाहिजे. मी माझी जी वाईफ आहे तिचं खूप धन्यवाद करतो का तिने मला घराच्या बाहेर जाऊन दिलेला आहे. आता कोणी कोणाचं कुटुंब सोडून फिरू शकत नाही. माझ्या घरी आज अक्षरशः मॅडम माझ्या घरी गुंठावर जागा नाहीये, माझ्या घरी कुठलंही काही नाही, माझ्या घरी कुठलंही साधन नाही. आता माझे मुलं आता शिकतात त्यांच्यासाठी म्हणजे सर्वांचं टिफिन माझ्यावर आज आहे. आज जसं तसं मी घरी मंडळीला सांगितलं की आपण जसं तसं जगूया का, टेन्शन घ्यायचं नाही आपण, का की हा संघर्ष जर माता शेगडीने आपल्याला करण्यासाठी दिलेला आहे मला तर मी समाजापर्यंत 100% पोहोचेन. असं पोहोचता पोहोचता मॅडम मी 5 वर्षांमध्ये 450 शाखा गावांमध्ये बनवल्या आणि त्या लोकांपर्यंत मी पोहोचलो आणि या सोशल मीडियामुळे आज घरी घरी लहान लहान मुलंही मला ओळखतात दीपक बर्डे आहेत म्हणून.
2: या संघटनेच्या माध्यमातून 7 जिल्ह्यांमध्ये काम सुरू आहे, तर हे काम कसं वाढत गेलं?
1: हे काम मी माझ्या कार्यकर्त्यांना खूप त्यांचं आभारी आहे, एकल्याने होत नाही, 2-4 हात झाले असे होता होता 100-200 असं झालेले आहेत आणि माझे सचिव शरद भाऊ पवार त्यांनीही खूप ते बी शिक्षक होते, त्यांनीही मी जशी जॉब सोडले तसे त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडली. ते यावला हे ठिकाणी कॉलेजमध्ये मुलांना शिकवायला होते, त्यांनी चालू नोकरी सोडली, त्यांना 20-25 हजार रुपये त्यावेळेस लिमिट होतं, त्यांनीही सोडली, मी सोडली त्याचवेळेस त्यांना बी नोकरी सोडली की आपण दीपक भाऊ समाजासाठी जगू. मग म्हणलं बघा तुम्हाला काय विचार करता. आता त्यांच्याही घरी कसं झालं की माझ्या सचिवाची बी फॅमिली जी आहे ई सचिव आहे, त्या माझी ती बहीण आहे त्याच कंडक्टर आहेत, तर मग आज त्या बहिणीने बी त्यांना समजून घेतलं आणि त्याच्यानंतर त्यांनी ती नोकरी सोडून ते या समाजासाठी झटत आहेत. तसे आता हे कार्यकर्ते आहेत हे वैजापूरच्या तालुका अध्यक्ष आज अक्षरशः हे महिना माझ्या बरोबर आहे, यांच्याही घरी घरचं सांगतायत तुम्ही दीपक भाऊसाठी पळतायत, तर त्यांना सांगितलं तू स्पेशल त्यांच्यासाठी फिर, म्हणून आज हे रंजन भाऊ माझ्या बरोबर फिरत असतात.
2: गरीब लोकांना त्यांचे हक्क कसे मिळतील यासाठी संघटना आणि तुम्ही तुमची संपूर्ण टीम जेवढे कार्यकर्ते आहेत तेवढे प्रयत्न करत असतात, तर कुठल्या कुठल्या हक्कांसाठीचा लढा तुम्ही आतापर्यंत दिला आहे?
1: मी आता आमचा पहिला विषय असा आहे की गेल्या काही 50-60 वर्षापासून आमचे जे म्हातारे माणसं आहेत वयस्कर जे आहेत त्यांचं काय विषय गेलं त्याच्यामध्ये आणि ते काही या जगात बी राहिले नाहीत, म्हणून मी त्यांच्यासाठी आझाद मैदानावर उपोषणला बसलो, त्याच्यानंतर आझाद मैदानला उपोषणला बसल्यानंतर आदिवासी मंत्र्यांची भेट घेतली, त्याच्यानंतर मत्स्यमंत्र्यांची बी आपण त्या ठिकाणी भेट घेतली आणि त्यांना आपण सांगितलं की हे जे आम्ही कलेक्टर ऑफिसला असेल प्रांत ऑफिसला जे दावे दाखल करतात या अपत्र करतात ते पट्टे त्यांच्या नावावर होत नाही, म्हणून मला त्या ठिकाणी पहिला तो संघर्ष करावा लागला आणि महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी तो निर्णय घेतला आणि आता तो शासन निर्णय त्यांनी काढला की हे वन पट्टे त्यांच्या नावावर करावा. तर मी तर त्यांचा पहिला धन्यवादच करतो का की हा खूप दिवसापासून पेंडिंग झाला, म्हणजे गेल्या काही 50 वर्षापासून हे लोक जमीन कसावतात, पण विषय काय झाला मॅडम यांना कुठली सरकारी म्हणजे त्यांना कुठली आर्थिक भेटत नाही, म्हणजे त्यांना कुठली नुकसान भरपाई भेटत नाही, म्हणून शासनाने जो निर्णय घेतलाय मी शासनाचे धन्यवाद करतो की आपण जो निर्णय घेतला हा योग्य आहे, पण तरीही माझं महसूल मंत्र्यांना म्हणणं आहे की खाली अधिकारी अजून फास्ट याच्यावर काम करत नाहीत, आपण यांना काम करण्याचे फास्ट आपण यांना शब्द देवत असं मला वाटतं.
2: वन जमिनी किंवा जमीन हक्कासाठीचा हा लढा होता आणि शासकीय कार्यालयांमध्ये बरेचसे पाठपुरावे करायला लागतात. जसं आता तुम्ही सांगितलं की बरेचसे खाली असणारे अधिकारी जे आहेत ते लवकर काम करत नाही, पण या हक्कासाठी, या जमीन हक्कासाठी शासकीय कार्यालयांमध्ये कुठला पाठपुरावा करताना काही अडचणी आल्या का?
1: हो, आता याला पहिला विषय असा आहे, गावातनच लढतात. पहिला गाव काय करते, गावातले लोक त्यांना, ह्या आदिवासी लोकांना गावात फक्त मतदान पूर्वक वापर करून घेतात, पण आज त्यांना ती जमीन भेटणार आहे असं माहीत झालेलं आहे, तर त्या बिचाऱ्यांना, आमच्या आदिवासी बांधवांना त्या ठिकाणी ग्रामपंचायत ठरावच देत नाही, आणि तो ठराव देत नाही हा त्यांचा हक्क आहे. आता जसं वन हक्क कायदा नियमानुसार आम्हाला तो हक्क दिलेला आहे, पण तो हक्क आमच्या आदिवासी बांधवांना जाणून बुजून ग्रामपंचायतमधून मिळत नाही. आता तुम्हाला विशेष वाटेल मॅडम की आज आमच्या लोकांना जेव्हा आमचा एखादा व्यक्ती गमतो मरतो तर त्या व्यक्तीला बुजण्यासाठी दफनभूमी आम्हाला जागाही नाहीये. आज माझं म्हणणं कसं आहे की तुम्ही जो शासन आम्हाला निधी देतो, आता ग्रामपंचायत कसं असतं, लोकसंख्या बघून आम्हाला आदिवासींना काही ग्रामपंचायतला 22% निधी जातो आणि काही ग्रामपंचायतला 15% निधी जातो. हा 15% जो निधी आहे, आजही मी तुम्हाला सांगतो की आम्हाला आजही ग्रामपंचायत जाणून बुजून आमच्या आदिवासी बांधवांना प्रचार करत आहे, म्हणजे त्यांना देत नाहीये. त्याची आता तुम्हाला सांगतो मॅडम, आज स्वच्छतेसाठी निधी आहे, आजही आमच्या बहिणी कुठेही शौचालय जात नाहीये, त्यांना उघड्याला शौचालय जावं लागतं. शासन तर शौचालयासाठी पैसे देतंय, मग ते पैसे मला सांगा, ग्रामसेवकांनी पाठपुरावे करायला पाहिजे, त्या घरांपर्यंत ते पोहोचले पाहिजे, त्या घरापर्यंत पोहोचले तरच त्यांना कळेल की तुमच्या, पण त्यांचे काय होतंय, यांनी अशा अटी लावून ठेवल्या आहेत, तुमच्या नावावर जागा नाही, मग जागाचे उतारा तुमच्या नावावर नाहीये. आता बी माझं म्हणणं आहे की जरा याच्या मागे तुम्ही केलं नाही, आता 2011 नियमानुसार जे शासनाचे काही परिपत्र आहे त्या परिपत्रानुसार आता तुम्ही पटापट ते जागा त्यांच्या नावावर करा ना, त्यांना आताही अडचणीत आणून ठेवले. आता मला एक सांगा मॅडम, जर जागाच नावावर नाही तर लाईट बिल कोण देईल, त्या ठिकाणी कनेक्शनच नाही आमच्या लोकांना, आजही कनेक्शन नाही मॅडम.
2: आपल्या संघटनेनं आतापर्यंत वेगवेगळ्या प्रश्नांवर आंदोलनं केली आहेत, वेगवेगळ्या प्रश्नांवर उपोषणं सुद्धा केली आहेत, आणि ही आंदोलन करण्याची वेळ नेमकी कधी येते?
1: आंदोलनाची वेळ अशी आहे की ज्यावेळेस कुठला तरी अन्याय होतो, आणि आता सोशल मीडियामुळे असं झालंय की इष्टा फेमस आहे. आम्हाला इष्टा म्हणजे का की आम्ही आदिवासींच्या कोणी बातम्या लावण्यासाठी किंवा आणि पेपरवाले यांना समजत नाही, मग आता छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ते सर्व इष्टा समजतं आम्हाला, आणि इष्टामुळे मग आम्हाला लगेच कळत की कुठं काय झालंय, त्या ठिकाणी लगेच कार्यकर्ते जातात आणि त्या ठिकाणी जी जशी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार त्या ठिकाणी मोर्चे आंदोलन करता येईल का उपोषणला बसते, म्हणजे जी परिस्थिती आहे त्याच्यावर त्या पद्धतीने आम्ही काम करतो.
2: नक्कीच. आता तुम्ही इन्स्टाचा उल्लेख केला, सोशल मीडियाचा सुद्धा यासाठी तुम्हाला उपयोग होतो का?
1: हो, होतो. सोशल मीडियामध्ये आता मला, मी माझ्या आदिवासी बांधवांचे खूप धन्यवाद करतोय, मी कधी म्हणजे कुठलं सोशल मीडियाचा वापर करण्यासाठी काही केलं नाही, पण आज इंस्टावर 81,000 फॉलोअर आहेत माझे इंस्टावर. आता फेसबुकला 16-17,000 असेल, म्हणजे खूप काही, म्हणजे आदिवासींचं खूप प्रेम आहे माझ्यावर आणि त्याच्यामुळे त्यांचा खूप धन्यवाद करतो. का की त्याला याच्याने मला बी समजतं की बाहेर काय चाललंय आणि आपण जे काम करतोय तेही त्यांच्यापर्यंत पोहोचतं, आणि त्याच्याने आज समज म्हणतो मॅडम मला एका दिवसात 200-250 फोन येतात, मी सर्वांपर्यंत बोलतो. आता जे वेटिंगला राहिले तर त्यांच्याबरोबर नाही, पण सर्वांपर्यंत मी पोहोचतो.
2: वेगवेगळ्या कारणांमुळे आंदोलनं तुम्ही केली असतील, उपोषणं तुम्ही केली असतील, एखादं लक्षात राहण्यासारखं आंदोलन आहे का की त्या आंदोलनासाठी किंवा त्या मागणीसाठी तुम्हाला खूप झटावं लागलं?
1: मला म्हणजे त्या ज्यादा करून मला जे नंदुरबारचा जे विषय आहे, नंदुरबारला ज्या सुजिता म्हणून ती आदिवासी मुलगी होती आणि तिच्यासाठी माझ्या घरापर्यंत रात्रीपर्यंत पोलीस लोक आले, तुम्ही नंदुरबारला जायचं नाही, ती मला खूप आठवण राहिली. आणि त्यांनी काय केलं, तिथल्या पीआयनी काय केलं की माझा पाहुणा त्या ठिकाणी नोकरीला आहे, त्यांनी माझ्या पाहुण्याला मध्ये घातलं की तू सांग की तुझा मेहुणा आहे त्याला जाऊ द्यायचं नाही, माझ्याकडून लेखी घेतलं. मी म्हणलं मग मी उद्या काय करेल ते तुम्ही मला सांगायचं नाही, मग मी त्यांना लेखी दिलं, सकाळीच गेलो आणि सकाळी निवेदन दिलं मी उपोषण बसलो. ते 4 ते 5 दिवस मला त्या ठिकाणी उपोषण करावं लागलं आणि त्याच्यानंतर मग मला मान्यता मिळाली राहुरी तहसीलमधनं तहसीलदार साहेबांची नंदुरबार जाण्यासाठी. आणि त्याच्यानंतर मी नंदुरबारला गेलो. ते माझ्या लक्षात आहे का की त्या उपोषणनं मला ज्यादा संघर्ष करावा लागला.
2: अशा कुठल्या प्रकारच्या मागण्या होत्या की त्या मांडल्या, त्यासाठी संघर्षही करावा लागला आणि त्या पूर्ण पण झाल्या?
1: आता अशा काही मागण्या आमच्या होत्या की मी जालना तालुक्यामध्ये, आपण त्या ठिकाणी अंबड तालुका आहे, अंबड तालुक्यामध्ये आमचे आदिवासी बांधव त्या ठिकाणी नगरपालिका कचरा नेऊन टाकतात, त्या ठिकाणी त्या कचऱ्याच्या ठिकाणी नगरपालिकेच्या त्या ठिकाणी डिपोला त्या कडाला राहत आहेत. आणि त्या ठिकाणी तो संघर्ष मला 1 वर्षापासून करावा लागला आणि असं त्याला यश आलं. आणि त्याच्यात एवढं काही मी म्हणजे तिथल्या प्रशासनाचं मी खूप धन्यवाद करतो, त्याची ते 60 ते 70 कुटुंब त्या ठिकाणी आता त्यांची जागा नावावर करून त्या ठिकाणी त्यांना पूर्ण काही जे आहे शासनाने त्या ठिकाणी माझं ते काम केलेलं आहे. त्याच्यामुळे मी शासनाचे खूप धन्यवाद करतो. शासनाने म्हणजे आतापर्यंत 40-50 वर्ष जे आमचे अनेक संघटनावाले भरपूर काही कार्यकर्ते लढले पण नगरपालिकाची जागा कधीच नावावर झाली नव्हती. ते पहिलं संघर्ष मला म्हणजे खूप चांगला वाटला की त्या ठिकाणी असा निर्णय आपल्याकडून लागला.
2: बऱ्याच वेळा निर्णय लागतो, अंमलबजावणी सुद्धा होते, पण त्याचा पाठपुरावा आजही करावा लागतो का?
1: हो, पाठपुरावा करावा लागतो. आता आम्ही आमच्या काही आदिवासी बांधवांच्या शेतीमध्ये म्हणजे ज्यांनी 40-50 वर्षापासून ती शेती कस होतात त्या ठिकाणी आता असं झालंय ग्रामपंचायतने ठराव देण्याचे काम सुरू केले आहेत. म्हणजे त्यांना त्या ठिकाणी सोलर प्रोजेक्ट योजना बसवायची आहे. तर त्या ठिकाणी सोलर प्रोजेक्ट योजना त्या आदिवासी बांधवांच्या वावरात बसवण्याचे आदेश आणून आणि त्या ठिकाणी गोरगरिबांना काही समजत नाही, मग आम्हाला त्यांना मला पण कोर्टापर्यंत हायकोर्टापर्यंत न्यावं लागतं. हायकोर्टातनं मी आदेश काढून ते सोलर प्रोजेक्ट योजना पाडून टाकली मॅडम. एवढा काही संघर्ष मी केला.
2: ऊसतोड कामगारांचे अनेक प्रश्न आहेत, आजही अनेक समस्या आहेत. आजही ऊसतोड कामगारांना त्यातून संघर्ष करावा लागतोय का, त्यातून जावं लागतंय?
1: आता याच्यातून संघर्ष असा आहे, आता आमच्या आदिवासीमध्ये आमच्या आदिवासी बांधव ऊस तोडायला जातात. आता विषय असा झालाय की ऊस तोडण्यासाठी आता कर्नाटक, त्या ठिकाणी ओडिसा, भरपूर काही ठिकाणी आताच बघा 19 सप्टेंबर रोजी आमच्या एक आदिवासी मुलाचा मर्डर झाला. त्या ठिकाणी असा मर्डर झाला की त्याचं पूर्ण कुटुंब त्या ठिकाणी होतं. त्या कुटुंबातून म्हणजे त्याला इथल्या ठेकेदारांनी आणि मालकांनी नेलं ऊस तोडण्यासाठी. आता ते पूर्ण कुटुंब त्या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी त्या कर्नाटकमध्ये त्या ठिकाणी पोलिसांनी असं काही त्या ठिकाणी सिद्ध केलं की त्याने आत्महत्याच केली. मला एक सांगा, त्याचे छोटे छोटे 3 लेकरं आहेत, त्याची वाईफ आहे, त्याचं कुटुंब आहे. तर त्या ऊसतोडी बांधवांना आता विचार करा, ती भाषा जर यांना हे शिकलेलंच नाही, आता यांना आमची भाषा सोडून दुसरी भाषा येत नाही आमच्या लोकांना. आणि त्या ठिकाणी जर ते तामिळमध्ये काय बोलतात ते जर त्यांना काही समजतच नाही. आता ते जर तामिळमध्ये यांना विचारलं असेल की त्यांनी आत्महत्या केली का, आता काय केलं त्यांना काही समजलं नाही, हो म्हणले असेल किंवा, तर त्या रिपोर्टमध्ये त्यांनी त्या पद्धतीने ते रिपोर्ट करून आणि ती डेड बॉडी इकडे पाठवली. त्यांनी 19 पाठवली आणि 24 आम्ही ती कामचा विधी केला. तोही मी गेलो तिथे अंबरला, त्या ठिकाणी गेलो पोलीस स्टेशनला, आपण त्या ठिकाणी काही गुन्हा दाखल इथेही केला ठेकेदारांवर की अशा गोष्टी म्हणजे ऊसतोडी कामगारांवर घडू नये महाराष्ट्रामध्ये. म्हणून आपण अशा पद्धतीने त्याच्यासाठी काल ती एक बैठक घेतली आम्ही जिल्हाधिकाऱ्यांबरोबर की ऊसतोडी बांधवांना त्यांचा हक्क मिळत नाही पण ठेकेदार बाहेर नेऊन त्यांना टॉर्चर करतात. म्हणजे कसं करतात, रात्रीला गाड्या भरायच्या, त्यांना मारायचं. हे जे काही ठेकेदार आहेत ते रात्री दारू पिऊन येतात आणि त्या ठिकाणी कोपिनवर येतात जातात आणि त्या लोकांना मारतात. तर रेगाडी भरायला जाते म्हणजे असं खूप प्रॉब्लेम होतात. आमचं म्हणणं कसं आहे सरकारला की ह्या ठेकेदारांना थोडंसं तुम्ही दापायला पाहिजे, याच्यावरती एक शासन निर्णय निघायला पाहिजे. हे तुम्ही जर ऊस तोडायला मजुरांना नेताय तर माझं म्हणणं काय, तुम्ही 3 महिन्याचा करार केलाय का 6 महिन्याचा केला, तोही त्या मजुराला एखाद्याचा कागदावर जशी नोटरी करताय त्या नोटरी आधारित त्यांनाही तुम्ही लेखी द्या की तुम्ही कोणत्या कारखान्याला किती दिवस काम करणार. मॅडम यांना काय करतात, महाराष्ट्रात ऊस तोडून घेतात पण महाराष्ट्रातून यांना ओडिशा कर्नाटकला परत टिकून टाकतात ते लोक 50,000 ते 30,000 वर्षोवर्ष लोक घरी येत नाहीत. मग मला सांगा, आणि त्यांच्या मागे लोक उभेच असतात, तिकडले लोक, ते कर्नाटकचे लोक इतके बोगस लोक आहेत की ते आदिवासींना म्हणजे माणसं समजतच नाही, त्यांना वाटतं हे जनावरच आहेत. तेव्हा असा प्रॉब्लेम झालेला आहे.
2: भाषेची अडचण बऱ्याच वेळा येते का?
1: हो,
2: कुठल्या कुठल्या ठिकाणी?
1: आता हे कोणी गुजरातमध्ये जात आहे, आता कोणी कर्नाटकला जाते, आता यांना आता काही ठिकाणी कसं होतं की आता आपली महाराष्ट्रामध्ये जे आहे ती पूर्ण भाषा त्यांना समजते. पण बाहेरच्या राज्यात गेल्यानंतर त्यांना खूप काही प्रॉब्लेम येतो. तर त्याच्यासाठी मला वाटतं की सरकारने जर बाहेर या लोकांना ऊस तोडण्यासाठी न्यायचं असेल तर मला वाटतं की ह्या लोकांची काहीतरी व्यवस्थित शासनाने करायला पाहिजे.
2: यांच्या मुलांचा, कुटुंबाचा, शिक्षणाचा आणि आरोग्याचाही प्रश्न खूप महत्वाचा आहे.
1: त्यांचं शिक्षण पहिला आधी सांगतो, त्यांचं शिक्षण होतच नाही, त्यांचं शिक्षणाचा काही हेतूच नाही. का की ते म्हणतात ना, आता आमच्यात अशी कसं झाले, मी जर वीटभट्टीचं काम करते तर माझ्या मुलांनी बी वीटभट्टीचंच काम करायचं. का की आता मला सांगा, यांना जर शासनाच्या ज्या योजना आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्यामुळं यांना परिवार घेऊन जाणं आहे. आता यांना असं कसं झालं मॅडम, यांना कुठलेही क्षेत्र नाही, म्हणजे कुठलीही जमीन कसून खाण्यासाठी यांना आता इथं ताब्यात नसल्यामुळं यांना या लोकांना काम केल्याशिवाय आमच्या लोकांना पर्याय नाहीये. ज्याच्यासाठी ते 30-40 हजारासाठी त्यांना त्या ठिकाणी पोट भरण्याला जावं लागतं. आणि त्याच्यामुळं काय झालंय, शासनाने या लोकांसाठी भरपूर काही केलंय पण काय झालंय की त्यांना घेता येईना. म्हणजे कसं घेता येईना, मुलांना घरी ठेवा तर कोणाच्या भरोसे ठेवा. तर तेव्हा माझं म्हणणं आहे शासनाला की ज्या ठिकाणी हे ऊस तोडण्यासाठी जात आहे तर त्या ठिकाणी आता एखाद्या गावात महिनाभर ऊस तोडला असतो, काही गावामध्ये 1.5 महिना असतो, काही ठिकाणी जेवढा असेल, तर त्या ठिकाणी कुठलाही दाखला ना घेता. माझं म्हणणं दाखला आपल्या इथंच राहूया शाळेत, पण दाखला ना घेता त्या मुलांना त्या ठिकाणी शाळेत बसण्याची परमिशन शासनाने करावं असं मला
2: वाटतं. त्याचबरोबर बऱ्याच वेळा ज्या ठिकाणी ऊसतोड कामगारांना, आदिवासी बांधवांना दुसऱ्या राज्यामध्ये नेलं जातं, जसं तुम्ही सांगितलं कर्नाटक असेल, गुजरात असेल, तर त्या ठिकाणी राहण्याची किंवा आरोग्याच्या ज्या सुविधा आहेत त्या मिळतात का, किंवा काळजी घेतली जाते का त्यांच्याही आरोग्याची?
1: हे कुठल्याही काही होत नाही. ज्यावेळेस त्यांना असा कुठलाही प्रॉब्लेम होईल त्यावेळेस ते ठेकेदारांकडूनच पैसे घ्यावे लागतात. त्यांना कुठलेही काहीही मिळत नाही. तुम्हाला जर सांगतो कुठलेही काही मिळत नाही, त्या आरोग्याचं म्हणजे एकदम अवघड आहे. आता त्या ठिकाणी काय होतं, काही मुलांचं लवकर म्हणजे लग्न झालेलं असतं तर त्यावेळेस माझ्या बहिणींना काही ना सिजरचा प्रॉब्लेम असतो काही, म्हणजे आणि का त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी ठेकेदाराकडून 40-50 हजार रुपये घ्यावाच लागतात आणि ती कर्ज पूर्ण त्यांना करावं लागतो. याला शासन कुठलंही त्यांना शासन सांगते आमच्याकडे तुमच्यासाठी सारं आहे पण ह्या लोकांपर्यंत पोहोचत नाही. म्हणून आता यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे महामंडळाने एक आयडी कार्ड बनवलेलं आहे, त्या आयडी कार्डमध्ये यांना 10 लाखापर्यंत आर्थिक मदत दिसणार आहे. तर ते कार्ड मला वाटतं की शासनाने घरोघरी ऊसतोडी कामगार आहेत का असं बघून ते कार्डाचं त्यांना मिळावं असं मला वाटतंय, ते भेटायला पाहिजे.
2: शासकीय योजना पोहोचतात का त्यांच्यापर्यंत?
1: शासकीय योजना कुठेच पोहोचत नाही. म्हणजे कशी की आता ते घरी जाऊच पर्यंत. आता बघा शासनाने काय सांगितलंय, तुम्ही स्टंप लावला तरच तुम्हाला रेशन मिळेल. हे तर 6-6 महिने बाजूला जातात, यांचं रेशन बंद होतं. मग मला सांगा मॅडम, यांच्यापर्यंत कुठल्या योजना पोहोचणार आहे? आणि तुमचं रेशन कार्ड बंद झालं, तुम्हाला ती योजना घ्यायची आहे. शासनाने आता मला सांगा, शासन सांगतं की तुम्हाला शेळ्या मेंढ्या मिळतील, तुम्हाला अनेक काहीतरी व्यवसाय तुम्हाला करण्यासाठी असं शासनाने तर पहिलं सांगितलं 7-12 लागतो. तो त्यांच्याकडे नाही तर त्यांना योजना मिळणार का? म्हणजे शासनाला माहिती चांगलं ही योजना द्यायची तर नाहीये, फक्त कागदपत्रे दाखवायची आहेत की तुम्हाला ह्या योजना आलेल्या आहेत. मॅडम कुठल्याही योजना, मी आजही सांगतो सरकारने आजही सर्वे करावा आणि किती आदिवासी कुटुंबांना सरकारी योजना भेटली असं दाखवून द्यावं, दर जिल्ह्यांना दाखवा.
2: वन जमिनीचा प्रश्न सुद्धा त्यामध्ये येतो की त्यांना त्यांच्या हक्काच्या ज्या वन जमिनी आहेत त्यावर सुद्धा बराचसा संघर्ष करावा लागतो किंवा त्यावर सुद्धा बरंच काम करावं लागतंय का तुमच्या संघटनेलाही?
1: आता वन दावा, हा वन दावा काय आहे तो माहिती पाहिजे आपल्याला. आपण जेव्हा वन दावा दाखल करतो प्रांत साहेबांकडे असं काय आहे की तो दावा दाखल करण्यासाठी तुम्ही 1990 आहेत का पुरावे, 1900 पुरावे म्हणजे 1990 मधले जे पुरावे आहेत तर त्याच्यामध्ये खरंच तुम्ही जमीन कसवत होता का, तुमचा पंचनामा झाला होता का? आता वन जमीन जर आहे तर वन अधिकाऱ्यांनी जाणून बुजून यांचे पंचनामे केलेलेच नाहीत. तर आम्ही आदिवासींना एक सांगतोय, तुम्ही घाबरू नका, एकदम सोपं आहे. जर आपल्याला वन पट्टा तुमच्या नावावर करायचा आहे तर टेन्शन घेऊ नका. हा आपल्याला वन हक्क कायद्याने आपल्याला हक्क अधिकार दिलेला आहे. त्याने आदिवासींना वन जमीन नावावर करण्यासाठी एकदम सोपं आहे मॅडम. आता ग्रामपंचायत ज्या ठिकाणी आहे त्यांना वन समिती बनवण्यासाठी हे वन अधिकाऱ्यांना हक्क दिलेला आहे. पण त्या वन समितीवर बी सचिव अध्यक्ष हे आदिवासी आहेत मॅडम, अनुसूचित जमातीतून यांना हक्क आहे. मग ह्या जर वन समितीने ठराव दिला तो एक ठराव त्यांचा खूप चांगला आहे. तर त्याच्यानंतर यांना गाव नमुना इचिनोम म्हणतात. गाव नमुन्यामध्ये बी परत तलाठी भाऊसाहेबाकडे त्यांची नोंद असते, काही ठिकाणी करतात किंवा नाही करत, पण शासन पुरावे मागतात त्यांना की तुमच्याकडे काय आणि तुम्ही खरंच 90 पासून 2005 आत कुठले पत्र व्यवहार कुठल्या मंत्र्यांना केले आहेत का, तहसीलदारांना केले आहेत का, कलेक्टरला केले आहेत का, म्हणजे मॅडम ते तरीही पुरावा मागतात. म्हणजे त्यांना एवढं कळतं की आदिवासीचं अतिक्रमण आहे, पण तरी आदिवासींना पुरावे मागायचे. तर मी महसूल मंत्री बावनकुळे साहेबांना माझी नम्र विनंती आहे की एवढे कागदपत्र नका मागू त्यांना, कारण की आता त्यांचं आयुष्य त्या ठिकाणी गेलेलं आहे. आज त्या ठिकाणी राहतात, आता बऱ्याच ठिकाणी काय झालंय, संभाजीनगर असेल अनेक ठिकाणी काय झालंय, यांनी वन क्षेत्रामध्ये लेडीज भरती केलेली आहे आणि ह्या वन अधिकारी जे आहेत या मॅडम ऐकतच नाहीत, या जातात लगेच मारतात, मारतात ते झोपडे मोडायचे आणि ते लोकांना लगेच तिथून दखल भाकर करायचे आणि लगेच जेसीबी लावून त्या ठिकाणी खड्डे खांदायचे. म्हणजे त्यांनी जे आयुष्यभर त्या ठिकाणी ती जमिनीचं रक्षण केलं, ती जमीन त्यांच्या आजपंजापासून ती जमीन ती कसवत होती, ती जमीन हिसकून घेतात आणि त्यांना तिथून लगेच बेघर करतात. मग त्यांनी जायचं कुठं आणि गावात गेल्यानंतर गाव बी म्हणतंय तुम्ही गावातले आहे का नाही, आयुष्य तिकडे घे, असे काही खूप काही म्हणजे प्रॉब्लेम येत आहेत, त्याच्यावर सरकारने निर्णय घ्यावा. तसं मला
2: 7 जिल्ह्यांमध्ये तुम्ही काम करताय, या 7 जिल्ह्यांमध्ये संघटनेच्या माध्यमातून काम करत असताना बराचसा संपर्क गोळा झाला असेल किंवा बरेचसे बांधव तुमच्यासोबत जोडले गेले असतील, तर ते कसे जोडले?
1: आता सोशल मीडियामुळे हे व्हिडिओ माझे गेल्यानंतर मला सर्व जिल्ह्यातून कोणी 2 माणसं 4 माणसं असे भेटत गेले आणि त्या 2 व्यक्तींनी हजारांनी लोक असे जोडत गेलेले आहेत. तर सर्व जिल्ह्यामध्ये आता मी जळगाव जिल्हा असेल, जळगाव जिल्ह्यामध्ये खूप काही म्हणजे आमच्या लोकांना त्या ठिकाणी खूप काही असे प्रॉब्लेम आहेत, जातीचे प्रमाणपत्र त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हते. त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो, जिल्हाधिकाऱ्यांकडून मी पत्र काढलं की जळगाव जिल्ह्यामध्ये आदिवासी बांधवांना जातीचे प्रमाणपत्र भेटले पाहिजे. ते प्रमाणपत्र याच्यासाठी की आमचे काही आदिवासी विद्यार्थी शिकलेले आहेत पण वडिलांचं जातीचं प्रमाणपत्र नाही, त्यालाही मिळत नाही कुठलाही पुरावा नसल्यामुळं, पण कलेक्टर साहेबांनी मान्यता दिलेली आहे, पत्र दे आहे माझ्याकडे. त्याच्यानंतर खूप काही म्हणजे मग आम्हाला असं करता करता आम्ही काम करत असताना आमचं असं संघटन वाढून गेलं, खूप वाढलं, दर ठिकाणी वाढलं आणि सर्वांना कळलं की दीपक भाऊ चांगल्या पद्धतीने आपल्याला आपल्या समाजासाठी जिथे असेल तिथे उभे राहतात आणि आपल्यासाठी काम करत. आता माझ्याकडे 3 लाख कार्यकर्ते आहेत माझ्या संपर्कात, तरीही मी त्यांच्यापर्यंत आजही बाईकने पोहोचतो मॅडम. माझं नंदुरबारमधील नवापूर आहे, नवापूरला आमच्या आदिवासी बांधवांचा तिथं एक कारखाना आहे, त्या कारखान्याने 25-26 कोटी रुपये त्या आदिवासी शेतकऱ्यांचे अडकवले होते. त्या ठिकाणी माझे तालुका अध्यक्ष आहेत नवापूरमध्ये दीपक भाऊ पाडवी म्हणून, दीपक भाऊंनी खूप काही त्या ठिकाणी सहकार्य केलं आणि त्या कारखान्याला काही पाठपुरावे करून त्यांची एक टीम आहे त्याची मी पाठपुरावे करून ते पूर्ण पैसे त्या शेतकऱ्यांना मिळवून दिलेले आहेत.
2: यामध्ये युथ म्हणजे तरुणाई किती महत्वाची आहे, तरुणांनी सामाजिक चळवळीमध्ये सहभागी व्हावं का?
1: हो, तरुणांनी याच्यात यायलाच पाहिजे. काय यायला पाहिजे? आज जर तरुणांना आता बघा मोबाईल आहेत सर्वांच्या हातामध्ये, आता मोबाईल तुमचं नेट संपलं तरी आपल्याला आता याच्यामध्ये करमत नाही. तर आमचं म्हणणं काय आहे की माझ्या आदिवासी बांधवांना मी सांगतो की आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळले पाहिजे बराबर की नाही. आपल्याला आपण सांगतोय की आपण एक लव्हेमध्ये जन्म घेतला तर आपल्याला एक लव्हे समजले पाहिजे, माता शेबरी समजले पाहिजे, तुम्हाला बेस्ता मुंडा समजले पाहिजे, त्यांचा संघर्ष समजला पाहिजे, तुम्हाला आपले खाजे नाईक कसे लढले काय लढले हे आपल्याला सर्व आपण आपल्याला आलं पाहिजे, आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे. आता असं बी नाही तुम्हाला शिक्षणाची गरज लागेल असं बी काही नसतं मॅडम. सोशल मीडिया अशी आहे की तुम्ही त्याच्यावर काहीही पाहून हुशार होऊ शकता जर तुम्हाला वाचायला येत असेल, जाऊ तुमचा वेळ गेलाय आता शिक्षणाचा, पण तुम्ही त्याच्यावर बी हुशार होऊ शकता. आणि त्याच्यामुळे माझं युवा पिढीला असं म्हणणं आहे आपला आपल्या मागच्या पिढीने काही केलं नाही, येणार संघर्ष तुमच्यासाठी आहे. मी तर म्हणतोय त्यांनी आमदार व्हावा खासदार व्हावा, अनेक ठिकाणी पंचायत समिती लढायला पाहिजे, नगरपालिका लढल्या पाहिजे, ग्रामपंचायती आपण लढल्या पाहिजे, या जागा आपल्या रिकाम्या आहेत. मग ह्या रिकाम्या जागेवर का असे बोगस आदिवासी त्या ठिकाणी त्या जागेवर बसतायत? तर आमचं म्हणणं की हे लाभ तुम्ही घ्यावात आणि त्या ठिकाणी आपण संघर्ष करावा असं मला वाटतं आदिवासी मुलांना म्हणणं आहे. मला
2: येणाऱ्या आगामी काळामध्ये तुमच्या संघटनेच्या माध्यमातून कुठले महत्वाचे प्रश्न जे आहेत की त्यावर सध्या काम सुरू आहे किंवा नियोजन आहे?
1: आमचं आता येणाऱ्या पुढच्या काळात असं आम्ही आता निर्णय घेणार आहोत की आमचे जे आदिवासी मुलं आहेत तर आम्हाला यांच्यासाठी आम्ही दर जिल्ह्यामध्ये मी असा निर्णय घेतलाय आता दर ठिकाणी आम्ही जयंती करतो 9 ऑगस्ट करतो तर आम्ही आता असा निर्णय घेतलाय की एका जिल्ह्यामध्ये एक जयंती करायची तालुक्यामध्ये एकच करायची. आता मॅडम काय झालंय की आमच्या तालुक्यामध्ये आता जसं आपला रावरी तालुका आहे तर ह्या रावरी तालुक्यामध्ये आपण एका एका गावामध्ये 50-50 हजारचा डीजे वापरत आमचे लोक 50-50 हजारचा डीजे. तर आम्ही असा विचार केला मी की एका तालुक्यामध्ये जर 50 हजाराचा एका गावात डीजे लावताय तर 10-20 कोटी रुपये आपले वाया जात आहे, एवढा निधी वाया जात आहे. तर मग आम्ही आता युवा पोरांनी आता निर्णय घेतला की दादा आपण एक काम करू, आपण एकच 9 ऑगस्ट करू आणि एकच जयंती तालुक्यामध्ये करू आणि तो निधी एकत्र करून आम्ही असं ठरलं मॅडम की आपल्यासाठी सरकार काहीही करत नाही, मग आपण एक निर्णय घेऊ की हा जर एका तालुक्यात 20 कोटी रुपये जर आपल्याला मिळत असेल तर विचार करा जिल्ह्यात 14 तालुके आहेत नगरमध्ये, आज या 14 तालुक्यामध्ये किती पैसे तयार होतात. मग आम्ही असं ठरवलं की तो निधी जमा करू आणि आपण कुठेतरी शेती विकत घेऊ आणि त्या ठिकाणी आपण ग्रॅज्युएशन पर्यंत येणाऱ्या पिढीला घडू आणि त्या ठिकाणी त्यांना शिक्षण देऊ. आणि आपल्याला दवाखान्याची गरज आहे, दवाखानाही आपण काय करू की आपण आदिवासी बांधवांसाठी हॉस्पिटल आणि कॉलेजेसची सोय करायची आम्ही त्या निधीतून ठरवले असं आम्ही येणाऱ्या पुढे करणार आहोत.
2: शासन आणि प्रशासन यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा
1: आहे? आमचं शासनाकडे काहीच असा मी सांगतो आमच्याला आदिवासी म्हणत नाही का एखादा पक्षी बघतो आपण पक्षीच्या घरात जागा आहे का ठेवायला ते सुरक्षित बसेल तेवढंच नेते ना. आणि ते आज पक्षासारखंच आहे, आम्हाला कुठलंही आजही तुम्ही आमच्या घरात जावा, आज आमच्या घरात तुम्हाला कधी धान्याचे पोते दिसणार नाही, आमच्या घरात कधी तेलाचे डबे दिसणार नाही, आमच्या घरात कधी महिन्याचा किराणा दिसणार नाही मॅडम. आमचं फक्त शासनाला एकच आहे की आम्हाला जे शासनाकडून मिळणार जे आहे रेशन असेल व आम्हाला जे येणारे फॅसिलिटी आहेत बस तेवढं जे आम्ही त्याच्यात खुश आहोत, आम्हाला काहीही नको. आजही आम्ही बघा आज आम्ही कधी आमच्या हक्कासाठी आम्ही म्हणलो नाही की आमचे आता आमचे लोक बरेचसे मच्छीमार करतायत, आम्ही कधी सांगितलं नाही की आमच्या माशाला भाव मिळायला पाहिजे किंवा आम्हाला हे आम्ही कधीच नाही. आम्हाला जे तुम्ही दिलेलं आहे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जे दिलं आम्ही त्याच्यात खुश आहोत, आम्हाला काही नको शासनाकडून. शासनच म्हणते 1000 कोटी आम्ही तुम्हाला कॉलेजेसाठी दिले, 1000 कोटी आम्ही तुम्हाला हॉस्पिटल बांधण्यासाठी दिले, तुम्हाला हे याच्यासाठी औषध ते आमच्यापर्यंत पोहोचतच नाही, नुसतं देता कशाला. आमचा निधी तुम्ही दुसऱ्याकडे वापरताय तो निधी, तुमच्याकरता आम्हाला देऊच नका, जाहीरच करू नका. आम्ही आहोत त्याच्यात खुश आहोत, जे आहे तेच आम्हाला द्या.
2: नक्कीच नक्कीच. हा सगळा संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा तुम्ही करता आणि तो बाईकवर करता, तर या मागे तुम्हाला प्रेरणा कोणाची आहे?
1: याच्या मागे कोणाचीच प्रेरणा नाही. मी स्वतः आता माझे कार्यकर्ते आहेत त्यांनी फोन आला आपल्याला इकडे इकडे जायचं तर मी लगेच निघतो. मी माझ्या स्वतःच्या पत्नीला खूप म्हणजे मी आज सांगतोय ना ती मला आज घराच्या बाहेर जाऊन देते म्हणून मी समाज कार्य करतो. आता घर कुटुंब कसं असतंय आता तुम्ही बघताय थोड्या थोड्या गोष्टी चिडचिडी होतात पण मी माझ्या मंडळीचे हे म्हणजे ह्या जन्मी तर तिने केले ना ते मी कधीच माझ्याकडून तिच्यासाठी काही कमी पडणार नाही आणि येणाऱ्या भविष्यामध्ये मी तिला सांगितलं एक दिवस तरी आपल्यासाठी चांगला उगेल का की तू मला फिरू देते म्हणून तुम्ही समाजकार्य करतो नंतर आज महिना महिना घरी मी घर सोडून फिरतो मॅडम महिना महिना मग विचार करा महिना महिना म्हणल्यानंतर घरी काय नाही लागत माझ्या घरी कोणी काय नाही माझी मंडळी शेतकऱ्यांची तर कामाला जाते वाटेल का तुम्हाला शेतकऱ्यांची तर काम केलंय आता मुलांना कसं ते शिकवलं आता आता एक मुलगा ग्रॅज्युएशन करतो येत आता कृषी विद्यापीठला 12वी सायन्सला आहे तर मुलं आता वाढून गेले बरोबर आणि त्याच्यामुळे मला घरची आता कोणती काळजी नाही राहिली जे घरी मला थोडंफार बघावं लागत होतं ते आता मुलं थोडंफार घरी लक्ष देत आणि त्याच्यामध्ये मंडळीला मोठापणा असं विषय.
2: नक्की आणि फॅमिली सपोर्ट असणं फार महत्वाचं आहे, कुटुंबाचा सपोर्ट असणं फार महत्वाचं आहे. आज तुम्ही रेडिओ नगरच्या या स्टुडिओमध्ये आला आहात आणि या माध्यमातून आज तुम्ही व्यक्त होत आहे, आज तुमचे जे काही प्रश्न आहेत जी काही धडपड आहे जो काही संघर्ष आहे तो मांडताय, कसं वाटतंय?
1: मला खूप म्हणजे आनंद वाटतो, म्हणजे असा आनंद वाटतो की जे मी देशाची सेवा करायची होती आज ती माझी समाजाची सेवा करण्याची जी संधी भेटलेली आहे त्या संधीचं आपण सोनं करायचं ठरवलेलं आहे. मी असं ठरवलंय की ज्या महापुरुष आपले होते ज्यांनी आपले जे क्रांतिकारक लढले त्यांच्या मागे छोटंसं आपलं नाव हवं एवढंच माझं म्हणणं आहे. मला बाकी काय आता मी समाजापर्यंत जातो कुठल्याही समाजाकडून कुठलं काही करत नाही माझं मी समाजाकडे जाणार त्यांचं काम करून निघून जातो. मी समाजाकडे कुठलीही आशा केली नाही की त्यांनी मला काही द्यावा, माझा समाजच गरीब आहे तर त्यांना आपण काय मागायचं. आपल्या समाजसमोठापणा कोणता आहे की ते ज्या वेळेस आम्ही ज्या ठिकाणी जातो ते आम्हाला माझे दोन कार्यकर्त्याचे चार कार्यकर्ते असतो ते आम्हाला जेवायला देतात त्याच्यात खूप मोठापणा वाटतो.
2: तुमच्या संघटनेच्या पुढच्या कार्यासाठी आमच्या संपूर्ण स्नेहालय परिवाराकडून रेडिओ नगरकडून खूप खूप शुभेच्छा मी देते. आणि आज तुम्ही रेडिओ नगरमध्ये आलात, या माध्यमातून अनेक श्रोत्यांपर्यंत पोहोचलात, व्यक्त झालात, त्याबद्दल तुमचे सुद्धा आभार. आणि जाता जाता या माध्यमातून तुम्हाला तुमच्या खूप जवळच आणि आवडीचं कोणतं गाणं आधी ऐकलं असं वाटतं?
1: मला असं वाटतं की एखादं आदिवासीच गाणं लावं. आता आदिवासी भरपूर गाणे आहेत त्याच्यामुळं माझ्या एवढ्या लक्षात येणार नाहीये, पण एक आदिवासी गाणं लावत का की म्हणजे मी गाण्यांमध्ये एवढं काही नाही, आता माझं जाडा संस्कार जास्त ना त्याच्यामुळे.
2: ठीक आहे, या निमित्तानं मी नक्कीच एक आदिवासी गीत प्ले करेन. आणि आज तुम्ही आलात, पुन्हा एकदा तुमचे खूप मनापासून
1: धन्यवाद.
0: श्रोते हो, आजच्या लायब्ररी या कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत होते दीपक बर्डे. त्यांची मुलाखत आपण नगर डायरी या कार्यक्रमामध्ये ऐकली. आदिवासी बांधवांसाठी, आदिवासी समाजासाठी, त्यांच्या हक्कांसाठी, न्यायासाठी, त्यांच्या दैनंदिन अनेक प्रश्नांसाठी ते अहोरात्र झटत असतात, काम करत असतात. आणि त्यांच्या या कामाचा आढावा आज आपण नगर डायरी या कार्यक्रमातून जाणून घेतला. श्रोते हो, आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबूयात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल. आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे. तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता. संपर्क क्रमांक आहे 90111100 5. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरुंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज।

नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. रात्रीचे 8:30 झालेत. आता ऐकूया आकाशवाणी मुंबई केंद्रावरील मराठी राष्ट्रीय बातमीपत्र.

0: मराठी बातम्या
1: आकाशवाणी मुंबई। शैलेश औटी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना मातृत्व संरक्षणाचे लाभ देण्याची राष्ट्रीय महिला आयोगाची केंद्र सरकारला शिफारस। पुण्यातल्या डेक्कन कॉलेजमध्ये अभिजात मराठी उत्कृष्टता केंद्र स्थापन करायला केंद्र सरकारची मान्यता। जागतिक पातळीवर व्यापारात निर्माण झालेले अडथळे दूर करण्यासाठी WTAच्या निकषांवर आधारित पर्याय शोधण्याचं भारताचं G20च्या मंचावर आवाहन। आणि आशियाई स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंना आज 6 सुवर्णपदकं, पदक तालिकेत भारत 5व्या स्थानी। महिलांना मिळणाऱ्या मातृत्व आणि बालसंगोपनाच्या लाभांची व्याप्ती वाढवण्याच्या दृष्टीनं राष्ट्रीय महिला आयोगानं असंघटित क्षेत्रातल्या गिग आणि प्लॅटफॉर्म कामगार महिलांनाही या लाभांच्या कक्षेत आणण्याची शिफारस केली आहे। देशातल्या 90%हून अधिक महिला कामगारांना सध्या या लाभाचं प्रभावी संरक्षण मिळत नसल्याचं आयोगानं नमूद केलं आहे। बालसंगोपन रजा फक्त आईपुरती मर्यादित न ठेवता दोन्ही पालकांमध्ये समान विभागली जावी। सध्याची 730 दिवसांची बालसंगोपन रजा एकाच संस्थेत काम करणाऱ्या दोन्ही पालकांना प्रत्येकी 365 दिवस दिली जावी असं आयोगानं सुचवलं आहे। 2030 पर्यंत टप्प्याटप्प्यानं खासगी क्षेत्रातही बालसंगोपन रजा आणणं, पगारी पितृत्व रजा सक्तीची करणं आणि पाळणाघरांची संख्या 5 लाखांवर नेणं या शिफारसींचाही यात समावेश आहे। मूल दत्तक घेतलेल्या मातांसाठीची रजा 12 आठवड्यांवरून 26 आठवडे करण्याची शिफारसही आयोगानं केली आहे। फ्लाय दुबईचे वैमानिक कॅप्टन स्मिथ मच्छार यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप असलेल्या सहवैमानिकाला अबुधाबी इथं हलवण्यात आलं आहे। सौदी वृत्तसंस्थेनं सौदी गृहमंत्रालयाच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार वैद्यकीय तपासणीनंतर दोन्ही वैमानिकांना अबुधाबीला हलवण्यात आलं। कॅप्टन स्मिथ यांना संयुक्त अरब अमिरातीत आणलं असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याचं भारतीय दूतावासानं कालच सांगितलं होतं। दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज कॅप्टन स्मिथ यांच्याशी संवाद साधला। स्मिथ यांच्या शौर्याची आणि प्रसंगावधानाची प्रधानमंत्र्यांनी प्रशंसा केली आणि त्यांना लवकरात लवकर बरं वाटावं अशी कामना केली।
2: स्मिथ नमस्ते।
3: नमस्ते सर,
2: कैसे हो? अभी तबियत कैसी है?
3: सर सब ठीक है, सर सब ठीक है।
2: देखिए पूरा देश आपके लिए प्रार्थना कर रहा है। महामृत्युंजय का जाप सब दूर चल रहे है।
3: यस सर।
2: आपकी हिम्मत ने, आपके धैर्य ने और आपकी सूझबूझ ने फ्रिक्शन ऑफ सेकंड में इतने निर्णय कर लिए आपने और इतने लोगों की जान बचाई और आज पूरा देश गर्व से कह सकता है कि हम हिंदुस्तानी जान लेने वाले लोग नहीं है, जान बचाने वाले लोग।
1: यावेळी स्मिथ यांनी विमानातला घटनाक्रम प्रधानमंत्र्यांना सांगितला आणि त्यांचे आभार मानले। केंद्र सरकारनं पुण्यात अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र उभारायला मंजुरी दिली आहे। डेक्कन कॉलेजमध्ये हे केंद्र स्थापन केलं जाईल याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचं काम राज्य सरकारनं आधीच हाती घेतलं होतं। तो केंद्राकडे सादर करून आवश्यक निधी प्राप्त करण्याचा मार्गही यामुळे मोकळा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। रिकाना नागरिकांना अत्यानंद होतो आहे असं ते म्हणाले। आसाम, बंगाली, पाली आणि प्राकृत भाषेचं अभिजात केंद्र स्थापन करायलाही केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे। प्रधानमंत्र्यांना भेट म्हणून मिळालेल्या वस्तूंच्या 8व्या ई लिलावाला 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। या लिलावात दिल्लीच्या विविध पैलूंचं दर्शन घडवणाऱ्या 30 स्मृतिचिन्हांचा समावेश आहे। यात फोटोफ्रेम, मूर्ती, शिल्प, दिल्ली मेट्रोच्या प्रतिकृती, क्रीडा स्मृतिचिन्ह आणि इतर कलात्मक वस्तूंचा समावेश आहे। या लिलावातून मिळणारा निधी नमामी गंगे प्रकल्पासाठी वापरला जाणार आहे। नदीतला गाळ काढण्याच्या कथित 65 कोटी रुपयांचा घोटाळा प्रकरणात अभिनेता दिनो मोरिया याची आज मुंबई पोलिसांकडून चौकशी करण्यात आली। मिठी नदीतला गाळ काढण्यासाठी मुंबई महापालिकेनं दिलेल्या कंत्राटातल्या आर्थिक अनियमिततेसाठी त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं। पालिकेनं कोची इथल्या मॅटप्रॉप नावाच्या कंपनीकडून घेतलेल्या उपकरणांच्या मदतीनं गाळ काढण्यासाठीचा प्रकल्प हाती घेतला होता। मात्र या प्रकरणातला मुख्य आरोपी केतन कदम यानं या उपकरणांची बनावट बिलं तसंच वाढीव दर दाखवून 65 कोटी रुपये वसूल केले होते। कदम याची चौकशी करताना त्याचा अभिनेता दिनो मोरिया याच्याशी अनेकदा फोनवरून संवाद झाल्याचं समोर आलं आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 157व्या जयंतीनिमित्त तसंच माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या 122व्या जयंतीनिमित्त आज देशभरात दोन्ही नेत्यांना आदरांजली वाहण्यात आली. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी दिल्लीतल्या राजघाट इथं सर्वधर्म प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी राजघाटावर बापूजींना आदरांजली वाहिली. लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्र्यांसह अनेक मान्यवरांनी विजयघाट इथं त्यांना आदरांजली वाहिली. यानिमित्तानं राज्यातही अनेक ठिकाणी अभिवादन कार्यक्रम झाले. जागतिक पातळीवर व्यापारात निर्माण झालेले अडथळे दूर करण्यासाठी जागतिक व्यापार संघटनेच्या निकषांवर आधारित पर्याय काढण्याचं आवाहन केंद्रीय व्यापार आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केलं. अमेरिकेत G20 देशांच्या व्यापार मंत्र्यांच्या परिषदेत ते बोलत होते. व्यापारात निर्माण झालेल्या अडथळ्यांना काही देशांकडून केल्या जात असलेल्या मदतीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे गरीब देशांमध्ये मनमानी किमतीवर हा माल विकला जाण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. चंडीगढच्या लवली प्रोफेशनल विद्यापीठात झालेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी 7 विद्यार्थ्यांसह 9 जणांना अटक केली आहे. यापैकी 1 जण अल्पवयीन आहे. या प्रकरणात जाळपोळ, लुटालूट, दंगल करणं, मालमत्तेचं नुकसान, पोलिसांच्या गाड्यांची जाळपोळ, पोलिसांवर हल्ले करणं आणि राष्ट्रीय महामार्ग अडवून धरल्याप्रकरणी 2 FIR दाखल केल्याची माहिती जालंधर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक नवीन सिंगला यांनी दिली. पतियाळा जिल्ह्यातल्या चितकारा विद्यापीठात 2 विद्यार्थिनींनी कथितरित्या आत्महत्या केल्यावरून गेल्या आठवड्यात झालेल्या विद्यार्थी आंदोलनात पोलिसांच्या वाहनांची तोडफोड झाली होती. यात समाज माध्यमावरून खोटी माहिती पसरवल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. वाढता उत्पादन खर्च आणि विविध करांमुळे परवडणारी घरं बांधणं शक्य होत नाही, त्यामुळे स्वस्त घरांची मागणी पूर्ण करण्यासाठी सरकारनं प्रोत्साहनात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणी क्रेडाईनं केली आहे. केंद्र सरकारनं परवडणाऱ्या घरांची व्याख्या बदलावी अशी मागणी क्रेडाईचे अध्यक्ष शेखर पटेल यांनी कोलकाता इथं आयोजित पत्रकार परिषदेत केली. सध्याची प्रतिसदनिका 45 लाख रुपयांची कमाल किंमत मर्यादा हटवावी असंही ते म्हणाले. सरकार या मागण्यांवर सकारात्मक विचार करेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आज 6 सुवर्णपदकं, 2 रौप्य आणि 2 कांस्य पदकांची कमाई केली. भारताकडे सध्या 16 सुवर्ण, 25 रौप्य आणि 35 कांस्य पदकांसह 76 पदकं असून पदक तालिकेत भारत 5व्या स्थानावर आहे. ऐकूया अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
0: हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात चीनला 1-0 हरवत सुवर्णपदक मिळवलं. या विजयामुळे भारताला 44 वर्षांनंतर या स्पर्धेत सुवर्णपदक मिळालं असून हॉकी संघाचं 2028 ऑलिम्पिक स्पर्धेतलं स्थानही निश्चित झालं आहे. मुष्टियुद्धात भारतीय खेळाडूंनी आज 4 सुवर्णपदकांची कमाई केली. लवलीना बोरगोनहेन हिने महिलांच्या 75 किलो वजनी गटात, परवीन हुडाने महिलांच्या 65 किलो वजनी गटात, सुजित कलकल याने पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात आणि अंकुश पंघाल याने पुरुषांच्या 80 किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली. महिलांच्या तिरंदाजीत रिकव सांघिक गटात अंकिता भगत, कीर्ती शर्मा आणि कुमकुम मोहोड यांनी सुवर्णपदक जिंकलं. मिश्र रिकव सांघिक तिरंदाजी प्रकारातही कुमकुम मोहोड आणि धीरज बोम्मदेवरा यांनी रौप्यपदक जिंकलं. पुरुषांच्या रिकव सांघिक प्रकारात भारताच्या धीरज बोम्मदेवरा, यशदीप भोगे आणि नीरज चौहान यांनीही रौप्यपदक पटकावलं. नौकानयन स्पर्धेत डिंगी प्रकारात नेत्रा कुमानन हिनं कांस्यपदक जिंकलं. सेपाक टॉकरा प्रकारात भारताने पुरुषांच्या क्वाडन स्पर्धेत कांस्यपदक जिंकलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पदकविजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. क्रिकेटमध्ये उद्या होणाऱ्या 20 षटकांच्या अंतिम सामन्यात भारताची गाठ पाकिस्तानची पडेल. हा सामना उद्या सकाळी 10:30 सुरू होईल. दरम्यान आशियाई स्पर्धांच्या परवा होणाऱ्या समारोप सोहळ्यात भारताची महिला ध्वजवाहक म्हणून नेमबाज नीरू धांडा हिची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत नीरूने 2 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक पटकावलं आहे.
1: आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलेल्या हॉकी संघातल्या प्रत्येक खेळाडूला 11 लाख रुपये आणि इतर कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 5.5 लाख रुपये पुरस्कार जाहीर केला आहे. हॉकी इंडिया हा पुरस्कार देणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना मातृत्व संरक्षणाचे लाभ देण्याची राष्ट्रीय महिला आयोगाची केंद्र सरकारला शिफारस. पुण्यातल्या डेक्कन कॉलेजमध्ये अभिजात मराठी उत्कृष्टता केंद्र स्थापन करायला केंद्र सरकारची मान्यता. जागतिक पातळीवर व्यापारात निर्माण झालेले अडथळे दूर करण्यासाठी WTOच्या निकषांवर आधारित पर्याय शोधण्याचं भारताचं G20च्या मंचावर आवाहन आणि आशियाई स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंना आज 6 सुवर्ण पदक, पदक तालिकेत भारत 5व्या स्थानी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
4: नगरकर, आताच आपण आकाशवाणी मुंबई केंद्रावरील राष्ट्रीय मराठी बातमीपत्र ऐकलं. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

0: करे शोर।
1: पवन करे शोर।
0: अरे बाबा शोर नहीं, शोर शोर शोर।

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: श्रोते हो नमस्कार आपण ऐकताय स्नेहाने या सुलोकमध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा मी आहे आरजे आणि तुमच्या सोबत लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेमध्ये आज ज्येष्ठ पत्रकार अनंत पाटील यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत. त्यांच्याशी संवाद साधला आहे अजय भोकर यांनी.
2: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा मी अजय धोपावकर. आज आपल्या समवेत आगळे वेगळे व्यक्तिमत्व आलेले आहेत. दैनिक सारोमतचे संपादक अनंत पाटील सर आलेले आहेत. त्यांनी गावकरी, लोकमत, सारोमत या वृत्तपत्रांमध्ये तसंच अन्य काही वृत्तपत्रांमध्येही जवळजवळ 30 वर्ष पत्रकारिता केलेली आहे. त्यांची या लेखमाला गाजलेल्या आहेत. सर, तुमचं मी रेडिओ नगरमध्ये सुरुवातीला स्वागत करतो.
3: धन्यवाद.
2: सर, तुमचं मला बालपण, शिक्षण आणि तुम्ही पत्रकारितेकडे कसे वळालात याविषयी श्रोत्यांना अगोदर सांगा.
3: बालपण तसं माझं ठराविक जसं महाराष्ट्रीयन माणसाचं असतं, खेड्यात जातं.
2: बर.
3: शेतकऱ्याच्या कुटुंबात शेती, विहीर, पशु आणि राबणारी माणसं घरातली, तसं माझंही होतं. मला चांगलं आठवतं की शाळेत जायचं तर.
2: कुठलं गाव सर तुमचं?
3: माझं गाव तसं तांदुळवाडी, पण वडील राहायचे कसगाव आणि गोंडगाव हे आमचे गावं होते. माझा जन्म तसा अमळनेर तालुक्यात अमळनेरला झाला.
2: जळगाव जिल्हा?
3: जळगाव जिल्हा.
2: बर बर बर.
3: म्हणजे माझा मूळ जिल्हा तसा जळगाव. 5वी पर्यंत मी गावाकडे शिकलो, जिल्हा परिषदेची शाळा होती. त्यानंतर त्या काळामध्ये नवोदय विद्यालयाची सुरुवात झालेली होती.
2: बर.
3: मी नवोदय विद्यालयाचं महाराष्ट्रातलं दुसरंच नवोदय विद्यालय होतं भुसावचं, आणि त्या नवोदय विद्यालयाच्या दुसऱ्या बॅचचा मी विद्यार्थी राज्यातल्या त्या काळात सुरू झालेल्या. एक डून स्कूलवरची एक आगळी वेगळी संकल्पना होती. सीबीएसईचा पॅटर्न होता आणि एकदमच जग बदललं.
2: हिंदी का मराठी होतं
3: ते इंग्रजी माध्यम?
2: इंग्रजी माध्यम.
3: म्हणजे इंग्रजी आणि हिंदी माध्यमात असायचं, मराठी भाषाच फक्त मराठीत शिकवली जायची. आणि तसं त्या काळामध्ये ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी सीबीएसईचं सुरू झालेलं एकमेव माध्यम म्हणजे त्या काळात उपलब्ध असलेलं. तसं सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे केंद्र सरकार फंडिंग असल्यामुळे तिथे सगळं मोफत होतं. हॉस्टेल पासून शिक्षणापासून सगळ्याच गोष्टी होत्या.
2: किती सालची घटना?
3: 1987 ला मी सिलेक्ट झालो होतो.
2: 87 वगैरे अशी
3: मी 5वीला होतो आणि 6वी पासून मी नवोदयला शिफ्ट झालो. भुसावळ नवोदय साकेगावत होतं. अगदी जिल्हा परिषदेची शाळा आणि थेट नवोदय विद्यालय म्हणजे कॉन्व्हेंट स्कूल सारखं, सेमी कॉन्व्हेंट सारखी सगळं वातावरण. तो एक बदल मोठा होता आयुष्यामध्ये. म्हणजे क्युरिओसिटी जी तुम्हाला विद्यार्थी म्हणून असते किंवा तुम्हाला एक जग वेगळ्या दृष्टिकोनातून जे बघण्याची संधी मिळते ती स्कूलिंगचा तो काळ फार महत्वाचा ठरला. कारण त्या काळामध्ये माझं वाचनाची सवय लागली. त्याचं कारण होतं तिथे वाचनालय होतं आणि आम्हाला पुस्तकांपासून वर्तमानपत्रापासून तर मासिकांपर्यंत वाचण्याचं तसं कंपल्सरी म्हणजे नित्याने तुम्ही वाचावं असं अपेक्षा शाळेचीच असायची. त्या काळामध्ये धर्मयुग पासून इंडिया टुडे पर्यंत अनेक साप्ताहिक, स्पुतनिक त्या काळात यायचं मला चांगलं आठवतं. ही सगळी मासिकं
2: नामांकित
3: होती आणि त्यासोबत महाराष्ट्रातले अनेक साप्ताहिके वाचायला मिळायची. डेली म्हणजे रोजचे वर्तमानपत्र त्या काळात तिथे वाचले जायचे. तिथे इतर पुस्तकंही आम्हाला खूप विपुल प्रमाणात उपलब्ध असायची. तर वाचनाची सवय मला तिथे लागली. तोपर्यंत माझी लेखनाची सवय म्हणजे ती नव्हती, पण वाचन मला क्युरिओसिटी जी असायची, चर्चा झडायच्या विद्या. त्या काळामध्ये हे इतर माध्यमं कमी असल्यामुळे एकच माध्यम असायचं, लिखित माध्यम. ते पुस्तकाच्या स्वरूपात असो, तुमच्या वर्तमानपत्राच्या स्वरूपात असो किंवा तुमचे साप्ताहिक मासिकाच्या स्वरूपात असो, म्हणजे ती काही तुम्हाला जिज्ञासा असायची ती जर शमवायची असेल तर या सगळ्या माध्यमांकडे वळावं लागायचं आणि कुठेतरी ते एक बॅक ऑफ द माइंड तुमच्या मेंदूच्या कोणत्यातरी एका कप्प्यामध्ये ते कायम ते तुमच्यावर प्रतिबिंबित राहतं की इथून आपण सगळं ज्ञान जे काही गॅदर करतोय ते आत्मसात करतोय. तर तो काळ होता. त्यानंतर मी ग्रॅज्युएशन माझं झालं.
2: जडणघडण तुमची तिथं झाली?
3: जडणघडण म्हणण्यापेक्षा डायरेक्ट असं काही नव्हतं, ठरून काही नव्हतं. ते विद्यार्थी दशेमध्ये
2: मला रचला गेला होता.
3: विद्यार्थी दशेमध्ये मला वाटतं प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये अशा घटना येतात. कॉलेजला असताना मी माझं संभाजीनगरमध्ये ग्रॅज्युएशन झालं आणि ते ग्रॅज्युएशन सुरू असताना आता जे तुम्हाला नवोदयचा जो उल्लेख सांगितला तिथे इंग्रजी येणं आणि मराठीत त्याचं सोपं सुलभपणे त्याला व्यक्त होता येणं याचा फायदा मला माझ्या अचानक घडलं होतं. पत्रकारितेत ज्यावेळेस आलो म्हणजे लहानपण माझं झालं, कॉलेज केलं आणि पत्रकारितेसाठी ती माझी जी बॅकग्राऊंड होतं म्हणजे जे काही शालेय शिक्षणातले जे काही इंग्रजी, मराठी, हिंदी या भाषांचं एकूणच जे काही तुम्हाला अवगत होतं त्याचा एक फायदा झाला.
2: भाषांतरालाही उपयोग झाला असेल तुम्हाला त्याचा, म्हणजे तुम्ही ज्या वेळेस पत्रात मोठ्या ह्याच्यात काम करायला भाषांतर करावं लागतं.
3: झालं काय की मी कॉलेजला असताना हॉस्टेलला असायचो, माझा एक मित्र होता विजय, विजय परदेशी एकदा मला सहज म्हटला की चल तुला एका सायन दैनिकात तुला संपादकाच्या भेटीसाठी घेऊन जातो. तिथे गेलो तर त्यांना त्याने विजयने सांगितलं, विजयला कल्पना होती माझ्याबद्दलची की नेमकं मी काय करू शकतो, तर त्यांनी मला काही आर्टिकल इंग्रजीतले मराठीत करून द्यायला सांगितले. ऍक्च्युली ते सायन दैनिकी फार छानच होतं, म्हणजे वडील संपादक होते आणि ते मला आता आठवत नाही, मी 2 महिने तिथे आणि त्यांचा मुलगा तिथे उपसंपादक होता. आता हे अशा याच्यात 10x10 का खोलीत त्यावेळेस ते सायन दैनिक सुरू होत. संभाजीनगरचीच गोष्ट आहे, ते आपल्या अंजली सिनेमाच्या खालच्या बाजूला त्याचं ऑफिस होतं. तर तिथे मी 2-1 महिने हे जे इंग्रजी वर्तमानपत्रातले आर्टिकल्स असतात ते मराठीत करून द्यायला लागलो,
2: भाषांतर
3: आणि भाषांतर म्हणण्यापेक्षा ते वेगळ्या पद्धतीने मांडणी तिथे सायन दैनिकाच्या अनुषंगाने मांडणी ती व्हायला लागली. मग एक गंमत येते, तुम्हाला एक वेगळेपणा वाटतो, तुम्ही कॉलेज करताय, काहीतरी लिहिताय, मग ते एक दोन लेख नावाने छापून आल्यावर एक वेगळं वाटणं.
2: कुठला लेख आठवतोय का तुम्हाला?
3: ते मला वाटतं मी काहीतरी इंटरनॅशनल अफेअर्स वर लिहिलं होतं, आंतरराष्ट्रीय अफेअर्स वर. त्या काळामध्ये फार कमी लेखन आपल्याकडे त्या पद्धतीने होत असायचं आणि त्याचा स्रोतही आपल्याकडे, तेव्हा इंटरनेट वगैरे यायची म्हणजे फार आधीचा काळ होता, इंटरनेट जरी आलं होतं तरी ते आवाक्यात नव्हतं कोणाच्या. ही तुम्हाला मी 96-97
2: बरोबर
3: आणि त्याच काळामध्ये मग मला पुढची संधी मिळाली.
2: ग्रॅज्युएशन झालं होतं का तुमचं?
3: ग्रॅज्युएशन चालू होतं माझं, ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन. माझा अर्थशास्त्रात मी पदवी घेतल्यानंतर त्याच काळामध्ये मी कम्प्युटर म्हणजे संगणक शास्त्राची ही डिप्लोमा वगैरे असे माझे चालू होते सगळे उद्योग. आणि त्याच काळामध्ये मी जर्नलिझमला नेमकंच ऍडमिशन घेतलं होतं आणि हे सगळं घडत गेलं. त्यावेळी मला मराठवाडा नावाचं दैनिक तुम्हाला आठवत असेल, मोठं दैनिक होतं आणि अग्रगण्य दैनिक आणि तिथे त्या म्हणजे वर्तमानपत्राच्या कचेरीमध्ये चर्चा काय चालतात त्याचा माझा पहिला अनुभव मराठवाडा दैनिकात, कारण तिथे कोणती बातमी करण्यापूर्वी लेख करण्यापूर्वी 4 लोक तिथे विचार मांडायचे, एकमेकाचे सगळे शेअर्स करायचे, म्हणजे विचार शेअर करायचे आणि ते एक वेगळंच वातावरण त्या काळात होतं. तिथे मी काही गोष्टी 4-6-8 महिनेच माझं प्रोफेशन शिकाऊ उपसंपादक म्हणून तिथे राहिलो. त्यानंतर मी सांजवार्तात गेलो. सांजवार्ता हे पुन्हा आणखी कम्प्लीट वेगळं क्षेत्र, कारण ते सायन दैनिक होतं आणि तिथलं त्या काळातलं संभाजीनगरचं नंबर एक सायन दैनिक, खूप प्रचंड त्याचा खप होता त्या काळात. म्हणजे त्या काळात 40,000 ते 50,000 खप असणं सायन दैनिकाचं एखाद्या शहरात ही मोठी गोष्ट होती. तर तिथे मात्र मी बऱ्याच गोष्टी शिकलो, तिथे ट्रान्सलेशन, कारण तिथे वेळेचं तुम्हाला बंधन पाळावं लागतं, दुपारी 2 ची तुमची डेडलाईन असते, तुम्हाला तातडीने सगळ्या बातम्या तयार कराव्या उभ्या कराव्या लागतात आणि तुमच्याकडे 5 तासाचा फक्त वेळ असतो तुम्हाला एखादी दैनिक काढण्यासाठी. तर तिथे माझं बऱ्यापैकी ओरिएंटेशन जसं म्हणतात की प्राथमिक पत्रकारितेची ओळख तिथे झाली. त्यानंतर माझा तिथूनच पुढे गावकरीत संधी मिळाली.
2: लेख वगैरे कुठले लिहिले होते
3: त्या काळामध्ये? बातमीदारी व्हायची आणि स्कूप म्हणजे थोडक्यामध्ये तुम्हाला ना सायन दैनिकाचा एक ढाचा असतो, तुम्हालाही माहिती त्याचा एक आराखडा असतो, लोकांना चटपटीत वाचायला फार आवडायचं.
2: म्हणजे किती पाणी होतं दैनिक?
3: ते 8 पाणी दैनिक होतं आणि त्याचा खपही चांगला होता. त्यावेळेस ब्लॅक अँड व्हाईटच होतं, तोपर्यंत कलर काही रंगीत दैनिक येण्याच्या आधी म्हणजे होती, पण ती मोठी दैनिक होती. साखळी वृत्तपत्र त्यावेळेस सुरुवात त्यांनी रंगीत पानं छापायला सुरुवात केली होती, बाकी सगळं ब्लॅक अँड व्हाईटचा जमाना होता. तिथे मात्र फार गमती जमती व्हायच्या, कारण तिथे रिएक्शन फार लवकर यायच्या. सायन दैनिक असायचं, मसाला लावायचा म्हणून एखादी बातमी ट्विस्ट केली जायची आणि त्याचे परिणामही होत असायचे. अशा गमती जमती मी सांजवार्तामध्ये सायन दैनिक असल्यामुळे तिथे फार अनुभव आला. आणि तिथे आणखी एक घडायचं की सांजवार्ता जरी असला तरी त्या काळामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घटना वेगळ्या पद्धतीने मांडून त्याची बातमीदारी म्हणजे त्याची बातमी, कारण आपल्याला काहीतरी वेगळं वाचायला फार आवडतं. आपल्या गल्लीतलं जसं पाहिजे तसं आपल्याला दिल्लीतलं पण पाहिजे असतं. तर त्या काळामध्ये सोर्स असे काही नव्हते, तर तिथे दैनिक मुंबई आणि दिल्लीतून इंग्रजी दैनिक खूप यायची आणि त्या इंग्रजी दैनिकातून लाईव्ह म्हणजे जे सजीव आजही ती बातमी चालू शकते अशा बातम्या शोधणं, तिचं प्रोसेसिंग करणं, तिला पुन्हा आपल्या मराठी भाषेत तिला मांडणं आणि वाचकांसमोर सादर करणं हे एक म्हणजे एक वेगळंच कौशल्य तिथे आत्मसात. तिथे विद्याभाऊ सदावर्ते नावाचे तसे प्रतिष्ठित म्हणजे खूप लोकमत मधला रिटायर होऊन ते इकडे जॉईन झाले होते, मोठे संपादक होते विद्याभाऊ, मराठवाड्यात त्यांचं फार मोठं नाव होतं, ते तिथे संपादक होते आणि त्यांच्या ते पहिले मला संपादक लाभले.
2: तसे गुरु म्हणता येईल,
3: गुरु म्हणण्यापेक्षा त्यांनी मला जुजबी जी काही शिकवण आहे पत्रकारिता कसं असतं. आज आपण म्हणू शकतो की पत्रकारिता हा धर्म आहे, तिथे त्याचे हे प्रकार आहेत किंवा त्याची एक मांडणी करू शकतो. तो काळ उमेदेचा जो काळ असतो आपल्याला फक्त काम करायचं असतं, त्या बाकीच्या गोष्टींचा आपण फारसा मला नाही म्हणजे मी तरी फार कमी विचार करत होतो, मला आजचं काम सोप आपल्याला किती चांगलं करता येईल, नवीन काय शिकता येईल याच्यावरच आपला सगळा भर असतो. तर तेथून मराठवाड्याला मी मराठवाडा सांजवार्तानंतर मी गावकरीला आणि गावकरीला डॉक्टर राम अग्रवाल तुम्हाला आठवत असतील त्यांचं
4: गावकरीला औरंगाबादचे प्रतिनिधी
3: औरंगाबाद नाही प्रतिनिधी मी उपसंपादकच
4: होतो. आवृत्ती होती का त्यांची
3: गावकरी तिथे प्रकाशित व्हायचा म्हणजे 99 तिथे गावकरीचं आगमन झालं. अजिंठा तिथे त्या समूहाचा अजिंठा नावाचं दैनिक तिथे होतच. आधी तर गावकरीला डॉक्टर राम अग्रवाल संपादक होते त्यांच्या मार्गदर्शनात काम करण्याची संधी मिळाली आणि तिथे माझ्याकडे हेच होतं पुन्हा आणखी इंटरनॅशनल अफेअर्स म्हणजे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांचंच त्यावर क्रीड होतं. तुम्हाला आठवत असेल इंग्रजीच्या सगळ्या त्या एनआय आणि यूएन पीटीआयच्या बातम्या यायच्या टेलिप्रॉम्प्टरवरून त्या आपल्या मराठीत करायच्या आणि पानं बांधायची असा सगळा तो काळ होता. तिथून मात्र मग माझं 2000 मी लोकमतला जॉईन केलं. 2000 लोकमत जॉईन केल्यानंतर माझी बदली झाली खामगावला
4: बुलढाणा जिल्हा बरोबर.
3: आणि खामगाव तसं एक वेगळाच प्रांत होता कारण मी खान्देश आणि मराठवाडा विदर्भ पहिल्यांदाच माझं म्हणजे ओळख झाली विदर्भाची. तिथे मी स्वतंत्र पण एक झालं की तिथे मला स्वतंत्र पदभार मिळाला
4: प्रतिनिधी म्हणून तिथे
3: तिथल्या कार्यालयाचा प्रमुख म्हणून संपादकीय प्रमुख
4: खामगावला कार्यालय होतं
3: आणि मी अवघा 22 होतो.
4: अरे
3: म्हणजे जिल्हा कार्यालयाचा प्रमुख असं तुम्ही स्वरूप
4: मोठी
3: जबाबदारी होती. पण डॉक्टर राम अग्रवाल त्याच्या आधी मराठवाड्यात त्यांनी माझं काम पाहिलं असल्यामुळे ते लोकमतला तिकडे अकोल्याला जॉईन झाले होते काळामध्ये. तर त्यांनी मला ते खामगाव दिलं. खामगावमध्ये खूप शिकण्यासारखं म्हणजे खामगावला पहिल्यांदा स्वतंत्र पत्रकारिता फील्डवर जाऊन ही सुरुवात तिथे झाली. त्याच्या आधी मी औरंगाबादला जे आधीचे दैनिक सांगितले ती खेळाच्या म्हणजे क्रीडा क्षेत्रातली जर्नलिझम केली होती. सांस्कृतिक जर्नलिझम म्हणजे सांस्कृतिक वृत्तांकनासाठी जायचो पण ज्याला मेन स्ट्रीम म्हणतात सहकार असो तसं बँकिंग असो राजकारण यापासून कारण आम्ही ज्युनियर होतो त्यावेळेस आपण उमेदीचा काळ असतो तिथे
4: सिनियर अवघ्या 22
3: म्हणजे 22 मला चांगला वाटत मी खामगाव जॉईन केलं होतं.
4: अरे बापरे
3: आणि खामगावला
4: ग्रॅज्युएशन झालं होतं ना
3: माझं ग्रॅज्युएशन वगैरे झालेलं
4: जर्नलिझम
3: झालेलं होतं. आणि त्या काळामध्ये मग जर्नलिझमचा मला वाटतं शेवटचे पेपर म्हणजे एक वर्ष राहिलेलं होतं ऍक्च्युली कारण मी तिथे जाऊन नंतर परीक्षेसाठी आलो होतो. खामगावला मात्र नवे नवे विषय खूप शिकायला मिळाले आणि तुमचा पत्रकारितेमुळे काय परिणाम घडू शकतात त्याचा तसा तीव्र अनुभव माझा खामगाव राहिला पहिल्यांदा. कारण तिथे 2000 मला चांगलं आठवतं दंगल घडली होती
4: खामगाव
3: आणि त्या दंगलीमध्ये जवळपास 1.5 कर्फ्यू होता त्या शहरामध्ये. त्यावेळेस सगळे झुळझू म्हणजे मोठे मोठे नेते तिथे मुख्यमंत्र्यांपासून तर गृहमंत्र्यांपासून तर तिथले स्थानिक आमदार खासदार सगळेच त्या शहरामध्ये सातत्याने त्या काळात येत होते आणि त्यांच्याशी चर्चा करण्याची संधी मला तिथे मिळाली. गंमत अशी की जी दंगल घडली त्या दिवशी रात्री मी त्या दंगलीच्या सगळ्या त्या गोंधळात तिथे होतो प्रत्यक्ष दर्शी होतो की काय घडतंय कुठे घडतंय मग दंगल ह्या विषयावरून अफवा कशा पसरू शकतात न घडलेली घटना कशी घडली म्हणून सादर होऊ शकते असा सगळा अनुभव मी त्या काळामध्ये घेतला. म्हणजे एखादी बातमी तुम्ही प्रत्यक्ष घटनास्थळी नसाल तर तुम्हाला एखादी न घडलेली घटना सुद्धा खरी वाटू शकते. तर ते तिथून एक अंदाज आला की फील्डवर असणं प्रत्यक्ष तुम्ही तिथे उपस्थित असणं आणि उपस्थित नसणं याच्यातला पत्रकारितेमध्ये किती फरक होऊ शकतो. तर ते 1.5 काळाने मला बरेच काही शिकवलं. म्हणजे ऍक्च्युली असं म्हणता येईल की दंगल स्पेशलिस्ट जर्नलिझम जी असते की दंगलीकडे कसं बघा
4: एकदम सुरुवातीलाच एकदम सुरुवातीला
3: म्हणजे त्याच्याने काय झालं की त्या दंगली तुम्हाला पुढे आणखी पुढच्या आपल्या
4: 1.5 दंगल म्हणजे फारच
3: दंगल काही दिवसच होती पण कर्फ्यू 1.5-2 चालला
4: होता
3: आणि ती गणेशोत्सव आताच झाली होती. म्हणजे मला चांगला आठवतं गणेशोत्सव म्हणजे गणपती विसर्जनाच्या दिवशी ते गुलाल उधळण्यावरून आणि ते धार्मिक स्थळावर गुलाल उधळला म्हणून काहीतरी ते आपले वाद पेटलेले तिथे स्थानिक राजकारण होतं. माजी खासदार एका वेगळ्या पक्षाचे होते आणि तिथले आमदार एका वेगळ्या पक्षात त्यांचा तीव्र संघर्ष राजकीय त्याला ते वेगळे पदर असतात काही घटनांना. पण तिथे शिकायला मिळालं की नेमकं काय घडतं प्रशासन कसं काम करतं राजकारण्यांचे हेतू कसे असतात सामान्य माणूस कसा भरडला जातो आणि आपण पत्रकारिता करताना या सगळ्या गोष्टींचा दबाव म्हणजे झिडकारून तुम्हाला जे घडलंय तेच मांडणं कसं गरजेचं असतं. कारण लोकांच्या भावना तीव्र असतात काही घटना घडल्यात की त्यावेळेस ते समजून घेण्याचं वय नव्हतं 22-23 वयामध्ये पण तरी सुद्धा ती एक जबाबदारी त्यावेळेस येणं कारण मॉब म्हणून किंवा समूह म्हणून एक दबाव असतो की हेच खरं पण आपल्याला जे घडलंय तेच मांडायचं असतं. तर ते काम मी तिथे माझी सुरुवात झाली. त्यानंतर पुढच्या 2 अकोल्यात एक दंगल घडली होती रिपोर्टिंगला 2008 धुळ्यात एक दंगल झाली होती तिचे परिणाम महाराष्ट्रभर तुम्हाला चांगले आठवत असतील घडले तिथे मी रिपोर्टिंगला होतो. म्हणजे तिथे तर माझी स्पेशल
4: अकोला आणि धुळ्यातल्या दंगलीच्या वेळेस तुम्ही तिथेच होतात का
3: ते पुढे काय झालं की मी 2005 मी अकोल्यात होतो पुढे मला अकोले एडिशन लोकमत मध्ये तर त्या काळामध्ये मात्र मी डेस्कला होतो म्हणजे माझ्याकडे फ्रंट पहिलं पान जे असतं पहिल्या पानाचं संपादन आणि रात्रपाळी उपसंपादक अशी ड्युटी माझ्याकडे लागली होती. ती 3-4 वर्ष केली. त्या काळामध्ये मला खूप चांगल्या पत्रकारितेसाठी मदत करणारे संपादक भेटले. त्यात उल्लेख करता येईल ते विजय बावीसकर सर, जे नंतर आता सध्या लोकमतचे समूह संपादक आहेत, संजय आवटे, पुन्हा बाळासाहेब कुळकर्णी, जे विदर्भातलं फार मोठं नाव आहे पत्रकारितेतलं, असे प्रत्यक्ष संपादक त्यांच्या हाताखाली मला काम करता आलं. प्रत्येकाचा एक वेगळा दृष्टिकोन असतो, तो शिकायला मिळाला. आणि तुमची जी प्रगल्भता असते, तुम्ही जर्नलिझमच्या कोर्समध्ये काय शिकला त्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्ष तुमच्या संपादकांकडून आणि तुम्ही जिथे पत्रकारिता करताय त्या समूहात काय शिकलात त्याचा मोठा परिणाम तुमच्या एकूणच आयुष्यावर आणि पत्रकारितेवर होत असतो. तर तो त्या उमेदीच्या काळामध्ये खूप चांगली माणसं मला, म्हणजे त्याच्या आधी मी तुम्हाला डॉक्टर राम अग्रवालांचाही उल्लेख केला, हे सगळं तिथे मला मिळत गेलं. आणि म्हणजे तुम्हाला दृष्टिकोन पाहण्याचा स्वच्छ होणं आणि सरळ म्हणजे फार उत्तमपणे तुम्हाला पाहता येणं, हे जे बाळकडू आहेत किंवा जे काही तुम्हाला शिकायला मिळालं, मला वाटतं या सगळ्या संपादकांचा सुरुवातीच्या काळातला माझ्यावर तसा प्रभाव राहिला असं मला आजही वाटतं.
4: अरे वा, तुम्हाला चांगल्या दिग्गज लोकांचा हाताखाली काम करायची संधी मिळाली.
3: दिग्गजही होते आणि ते संयम,
4: यांचे नाव पण आहेत अजूनही या मंडळींचे.
3: कसं असतं की तुम्हाला उमेदीच्या काळामध्ये खूप चांगल्या संपादकांच्या सोबत काम करायला मिळणं हे सुद्धा एक एखाद्या
4: शिवाचाच भाग आहे,
3: विद्यापीठासारखंच आहे. म्हणजे खरं तर त्यांनी ते ताऊन सुलाखून त्या पदांपर्यंत पोहोचले असतात आणि त्यांच्याकडून काही टिप्स मिळणं किंवा त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळणं, एखाद्या घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांचा तुम्हाला मिळणं, हे मला वाटतं ते एखाद्या विद्यापीठात शिकण्यापेक्षा मोठं काम असतं.
4: खरंय खरंय, बरोबर बरोबर. मग पुढे काय अकोल्यानंतर? मग अकोला अकोल्यानंतर
3: मी 2005च्या शेवटी मी जळगाव म्हणजे खानदेशात माझी बदली झाली. जळगाव वृत्तीत लोकमतच्या तिथे विजय बावीसकर संपादक, म्हणजे बावीसकर साहेबांचा मी आधी उल्लेख केला, ते संपादक होतेच. तिथे जवळपास मी 2009 पर्यंत जळगावला 3 वर्ष आणि पुढचे 2 वर्ष धुळ्यात काम केलं. धुळ्यात माझ्या म्हणजे जळगावला माझा अकोल्याचा जॉब पुढे कॅरियर फॉरवर्ड झाला होता. म्हणजे मुख्य अंकातलं प्रथम पान, पहिलं पान, त्यानंतर मी तिथे सिटी इन्चार्ज रिपोर्टिंगचा झालो आणि तिथून धुळ्याला माझ्याकडे स्वतंत्र धुळे आवृत्तीचं पदभार, छोटी होती आवृत्ती पण पदभार तिथे माझ्याकडे आला. आणि आला असं की तिथे दंगल सुरू होती.
4: बर,
3: आता दंगलीत जाऊन कोण काम करणार, सगळं कोण बघणार आणि दंगल कव्हर कशी करायची,
4: कव्हर करायची.
3: म्हणून त्या तत्कालीन संपादक सुधीर महाजन साहेब होते, त्यांना हा अंदाज होता की मी काही केलेले आहेत कव्हर. त्यांनी मला एक दिवशी रात्री ते म्हटले आताच्या आता निघन, त्या रात्रीची गोष्ट, 8-9 गोष्ट, त्यावेळेस माझं लग्न वगैरे झालेलं नव्हतं, एकटाच होतो, त्यामुळे प्रवासी संपादक अशी माझी भूमिकाही एक होती. कुठे काही घडलं तर आपली बॅग उचलायची आणि रिपोर्टिंगला जायचं अशी ती त्यावेळेस सवय होती. तर त्यांनी मला तात्पुरतं दंगल कव्हर करायला जायचं म्हणून तिथे पाठवलं. मी त्या दंगलीत गेलो. त्या दंगलीमधला अनुभव फार म्हणजे गंभीर होता. हा, दंगल किंवा अशा घटना घडताना पत्रकार म्हणून काय करू नये त्याने मला तिथे शिकायला मिळालं. कारण तिथे एका बाजूला कुणीतरी टायर जाळायचं, कुठेतरी स्फोट व्हायचा, म्हणजे गाड्यांचं पेट्रोलचे टाके फुटायच्या. आणि मला चांगलं आठवतं की मी एका ठिकाणी मॉबच्या समोर असताना पोलिसांनी गोळीबार, म्हणजे गोळीबार करायची वेळ आली तेव्हा तिथले जे SP होते ज्यांच्याकडे जबाबदारी सोपवली होती देशमुख साहेब, त्यांनी आम्हाला बाहेर काढलं होतं त्या सगळ्या याच्यातून. एकदा तर असं झालं की आम्ही दोघं तिघं गाडीत होतो आणि त्या गाडीला असं धक्का मारून मॉबने पाडण्याचा प्रयत्न केला होता. ते सगळे अनुभव, म्हणजे एखादी समूह ज्यावेळेस तीव्र होतो तेव्हा तो कसा वागू शकतो. आणि त्या काळात जी रिपोर्टिंग केले, जे फोटो प्रसिद्ध झाले किंवा जे काही घटनांचं आम्ही नोंदी वर्तमानपत्रात पत्रकार म्हणून केल्या, नंतर ते पुढच्या कारवाईमध्ये न्यायालयात ते पुरावे म्हणून पोलिसांनी सादर केले. म्हणजे मला सांगा, म्हणजे त्या गोष्टीचा एखादी दंगल कव्हर करणं किंवा अशा वाईट घटना घडत असताना आपण त्या लोकांपुढे मांडणं हे आपलं कर्तव्य म्हणून ठीक आहे, पण अशा घटना समाजासाठी म्हणून बऱ्या नसतात. पण जे काही आपण केलं, जे काही आपण मांडलं किंवा ज्याचं काही आपण वृत्तांकन केलं, जे काही लेख म्हणून आणि जे काही प्रत्यक्ष ज्या घटना बघितल्या, त्या तुमच्या तपासासाठी म्हणून आणि न्यायालयातल्या निकालासाठी म्हणून जर त्याचा संदर्भ घेतले जात असतील तर मला वाटतं तो एक वेगळाच टप्पा पत्रकारितेतला होता.
4: बापरे, बरोबर, चांगला प्रदीर्घ अनुभव तुम्हाला 3 दंगलींचा आला.
3: त्याच्या छोट्या मोठ्या गोष्टी घडत असायच्या,
4: परंतु ह्या एकाच वेळेस अशा घडत गेल्या. म्हणजे
3: अंदाज काय असतो की जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष, जसं तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये पत्रकारिता जरी केली तरी तुम्हाला तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष घटना पाहिलेल्या असतात त्यावेळेस तुम्ही जेव्हा नसतात त्यावेळेस त्याचा अंदाज तुम्हाला घेता येतो की नेमकं काय घडलं
4: आणि मांडणी पण त्याची तशा
3: पद्धतीने करता येते. त्यामुळे तो एक अनुभव
4: तुम्हाला असते त्याच्यामध्ये.
3: मला वाटतं त्यानंतर फार म्हणजे दंगलीच्या घटना तशा महाराष्ट्रामध्ये कमी झाल्या
4: आणि हळूहळू धुळ्याची मोठी दंगल
3: धुळ्याची खूप दिवस चालली आणि मोठी दंगल होती. त्याचे परिणाम आजूबाजूच्या म्हणजे मालेगाव पासून तर तिकडे वर काही गावांवर सुद्धा झाला होता. धार्मिक दंगली ह्या काही राज्याला नव्या नाहीत पण काही दंगली ह्या फार म्हणजे आठवण काढून अशाही घडलेल्या आहेत.
4: बरोबर जी बरोबर. त्याच्यानंतर पुढे मग
3: धुळ्यानंतर मला मोठी संधी मिळाली. धुळ्यानंतर मला थेट लातूरचं तिथे आवृत्ती माझ्याकडे देण्यात आली. लातूरची स्थापनाचा निर्णय होता आणि तो धुळ्यातही माझ्याकडे स्वतंत्र पदभार होता पण लातूरला काम करणं हा माझ्यासाठी राजकीय म्हणजे राजकीय पत्रकारिता म्हणून फार स्मरणात राहील. कारण तिथे विलासराव देशमुख एक मोठं नाव होतं. निलंगेकर साहेब होते. शिवराज पाटील चाकूरकर साहेब होते. देशमुख साहेब तिथे होते म्हणजे गणपतराव देशमुख. असे अनेक दिग्गज माणसांचं ते शहर होतं आणि खरं तर माझ्या म्हणजे तोपर्यंत मी जे काही राजकारण पाहिलं होतं किंवा जे काही समाजकारण पाहिलं होतं त्यातली तीव्रता त्या भाषेच्या मर्यादा ओलांडण्याच्या ज्या पद्धती होत्या त्या पाहिल्या होत्या. पण ते पहिलं शहर होतं जिथे एक संस्कार होता राजकारणात सुद्धा. म्हणजे कितीही मोठा विरोधक असला तरी त्याचा सन्मान कसा करावा शब्दातून त्याचं उत्तम उदाहरण त्या लातूर शहरात होतं. आणि एखाद्या बातमी छापली ती तुमच्या विरोधात जरी असली तरी त्याला प्रतिक्रिया व्यक्त करताना किती संयम असू शकतो किती संयम म्हणजे वाचक म्हणून किती संयमित असू शकतात लोक समोरचे किंवा ज्याच्याबद्दल आपण छापलंय ते समोरची माणसं तुम्हाला किती त्यांचा मुद्दा मांडून देण्याचा प्रयत्न करतील पण त्या भाषेमध्ये एक संयम असतो ते मी तिथे शिकलो. लातूरचा एक संस्कार वेगळाच होता कारण त्याआधी मी धुळ्यामध्ये काही राजकीय बातम्या केल्या होत्या. त्याआधीचा माझा अनुभव खामगावचा एक फार विचित्र होता. खामगावात असताना एक राजकीय सिरीज न्यूज सिरीज केली होती तत्कालीन खासदारांच्या विकास कामांसंदर्भात. तर त्या म्हणजे आज पाठी म्हणजे मोडून पाहताना मला काही गोष्टी त्यावेळेस मी थोडासा नर्वस झालो होतो कारण ते वय नसतं समजून घेण्याचं. म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यांनी तुमच्या त्यावेळेस ट्रोलिंग कशी असायची ती जाहीरपणे असायची. तुमच्या फोन करून तुम्हाला दमकावणं असायचं तो भाग होतो असायचा. त्यावेळेस सोशल मीडिया वगैरे असं काही फारसं नव्हतं.
4: बरोबर.
3: पण त्या काळात मला चांगलं वाटतं की त्या खासदारांच्या तत्कालीन जे खासदार होते त्यांच्या समर्थनात चालणाऱ्या एका सायंदनिकांनी मी पत्रकार म्हणून आणि तिथला प्रमुख म्हणून कसा आहे याच्यावर एक संपादकीय लिहिलं होतं आणि ते गमतीशी मी आजही सांभाळून ठेवले ते कारण ते तुमच्यासाठी प्रशस्ती पत्रक असतं असं काही छापून येत म्हणजे तुमचे दखल कोणत्या पातळीवर
4: घ्यावेळेस अशी पेपर वृत्तपत्रांमध्येच एकमेकाला
3: नव्हती नव्हती पण ते काही असतात म्हणजे असं काही नव्हतं.
4: नगरमध्ये होती सर
3: त्या काळात मला आठवत
4: नगरमधली मी पाहिलेली आहे तशी आहे होती म्हणजे
3: ते मला आश्चर्य होतं
4: आणि एकमेकाच्या विरोधात एकमेकाचे आग्रह लेख लिहायचे म्हणजे पण यात्रे वगैरे यांचे तर असायचेच म्हणजे मोठ्या
3: पण त्यातून तुम्हाला प्रगल्भ होता येतं. नवीन गोष्टी शिकता येतात आणि नवे अनुभव तुम्हाला दिशा देतात म्हणजे तो काळ तो होता. आणि त्यानंतर धुळ्यात पण घडलं होतं. धुळ्यातही काही पॉलिटिकल रिपोर्टिंग करताना म्हणजे खास करून विकास कामांचं रिपोर्टिंग करताना काही गोष्टी आपण मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी असल्यामुळे फार त्या बारकाईने आपण त्याच्याकडे बघतोय की नेमकं हे काय घडणार किती खर्च होणार याचा लाभ कोणाकोणाला होणार. तर तिथे जे काही रस्ते महामार्ग आशियाई महामार्ग तो तिथून गेला होता धुळ्यातून त्याला हायवे म्हणतात म्हणजे एक्सप्रेस वे जो आता नंतर पुन्हा डेव्हलप झाले त्याचे जे पूल बांधत होते त्या पुलाचे जे डिझाईन पूर्वी एवढं बारीक कोणी बघत नसायचं पण तिथे एक मीटर जरी बदललं तरी तुमचं डिझाईनच बदलतं म्हणजे थोडासाही घोळ झाला. आणि त्या इंजिनिअरिंग स्ट्रक्चरचा जो घोळ होता त्याच्या संदर्भातल्या त्या बातम्या होत्या त्यावरून बरेच मनस्तापही झाल्यानंतर. कारण आपल्या समाजात एक गोष्ट आहे की चूक दाखवणाऱ्यापेक्षा ती चूक झाकणाऱ्यांची संख्या कधी कधी खूप जास्त असते. तर तो अनुभव पण एक गाठीशी आलं की नेमकं काय केल्याने काय होतं यंदा अंदाज झाला. पण लातूरचा अनुभव फार वेगळा होता. लातूरला ज्यांचं आपण चिकित्सा केली राजकारण्यांची असो तिथल्या अर्थकारणातला असो की शिक्षण तिथला एक फार महत्वाचा भाग होता ते कधी तीव्र भाषेत उलटल्याचं मला आठवत नाही. त्यांनी संयमानेच त्यांची भूमिका मांडली म्हणजे अगदी तिथे मला आठवतं की आम्ही इथले जे काही मोठे म्हणजे जसं देशमुखांचं नाव घेतलं, दिलीपराव देशमुख तिथलं एक मोठं नाव होतं, विलासरावांचे बंधू, तिथे तुम्ही तिथल्या बँकेच्या विरोधात एखादी घटना घडली असेल, ती छापली असेल, तिचा पूर्ण शोध घेऊन आपण छापला असेल तरी ते व्यक्त होत नसत, त्यांची भूमिका मांडत असत आणि ते एक फार चांगलं वातावरण तिथे होतं आणि तिथे बऱ्याच गोष्टी नवीन नवीन शिकलो, कारण तिथे संपर्क थेट महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात काम केलेल्या विलासराव देशमुखांशी आला होता आणि तिथे खासदार आमदारांची संख्याही फार विपुल होती आणि गंमत म्हणजे तिथे सगळ्यांना वाचनाची अभ्यासाची फार सवय होती, प्रत्येक आमदार खासदाराचं एक वैशिष्ट्य होतं, तर त्या सगळ्या याच्यात तुम्ही सुद्धा नव्या गोष्टी शिकत राहतात. तिथे प्रशासनात काम करणारी पण फार ज्येष्ठ अधिकारी मंडळी होती, एखादं काम करताना तुम्ही पत्रकार म्हणून एखाद्या घटनेकडे किती वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे हे त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे लातूर होतं. म्हणजे लातूरमध्ये प्रत्यक्ष तुम्हाला दिसणारी घटना राजकीय किंवा अराजकीय घटना आणि तिच्या मागचा पडद्यामागचा घटनाक्रम हा फार वेगळा असायचा. तिथे मला त्या पडद्यामागे सुद्धा जाण्याची संधी मिळाल्यामुळे पडद्यामागे नेमकं काय घडलं आणि लोकांसमोर नेमकं काय गेलं हे मला दोघं गोष्टी याचा अंदाज आला आणि तिथून एक राजकीय पत्रकारितेला नवी दिशा.
4: कुठली लेखवाला वगैरे तुमची गाजली
3: त्या काळामध्ये? तिथे दोन गोष्टी घडल्या होत्या. तिथे तुमचं जिल्हा बँकेचं राजकारण आणि तिथे काही जिल्हा बँकेच्या राजकारणात काही समूहांचं असलेलं वर्चस्व हा एक त्याच्यावरचं लेखन आणि तिथल्या एमआयडीसी मध्ये जी गुंडा म्हणजे एक दहशत जी काही बाहेरच्या लोकांकडून किंवा सुप्तपणे जी दिसत नसायची त्याचं एक प्रकरण आम्ही काढलं होतं आणि त्या प्रकरणानंतर ते पूर्ण त्याचा बिमोड करेपर्यंत ते चालू ठेवलं आणि त्या काळामध्ये मला महसूल, पोलीस प्रशासन आणि तिथले राजकीय नेते म्हणजे तिथल्या स्थानिक राजकीय नेत्यांचा तिथे थेट असा संबंध काही नव्हता, पण त्यांनी सगळ्यांनी मदत करून एखाद्या शहरासाठी म्हणून एखादी चांगलं काम पत्रकारिता म्हणून तुम्ही मांडलं असेल तर ते धसास कसं लावता येतं त्याचं चांगलं उदाहरण मला
4: पॉझिटिव्ह
3: हा त्यांनी फार सकारात्मक सगळं घेतलं आणि उत्तमपणे ते हाताळलं आणि त्याचा रिझल्टही निघाला त्याचा
4: तुम्हाला पत्रकार म्हणून शहर म्हणून लातूरचा एक आता
3: उल्लेख होतो. पण तुमची पत्रकारिता तुमचं समाज भान कसं आहे त्यावरही खूप त्याच्यावरही फार म्हणजे डिपेंड असते.
4: त्यानंतर एक शहर आहे
3: अगदी कल्चर शहर म्हणजे आता माहित नाही नेमकं आता कारण गेल्या 10-15 वर्षात तुला घालून बरंच पाणी वाहून गेलंय. सोशल मीडियामुळे एक वेगळाच म्हणजे दृष्टिकोन प्रत्येक गोष्टीला मिळत गेलाय.
4: एक त्यावेळेस ती उभारणी होत होती तुमच्या काळातच.
3: त्या काळामध्ये उभारणी म्हणण्यापेक्षा तिथलं नेतृत्व फार वेगळं होतं
4: आणि
3: तिथलं किंवा महाराष्ट्रामध्ये त्या काळात म्हणजे सगळीकडे फार म्हणजे
4: राष्ट्रीय पातळीवर चमक दाखवणारे नेते होते.
3: सगळे राष्ट्रीय पातळीवर चमक दाखवणारे आणि कमी बोलून जास्त काम करणारे नेत्यांचं मी अनुभव तिथे घेतला. संयम सगळ्यात महत्वाचा म्हणजे ते फार संयमी असायचे. एकमेकावर टीका करताना शब्दाचा वापर किती जपून केला पाहिजे म्हणजे मला चांगलं आठवतं की एक विरोधी पक्ष तिथल्या जे विरोधी पक्ष होते त्यांच्यावर आरोप करायचे होते पण ते आरोप करताना कोणताही थेट आरोप हल्ला न करता अप्रत्यक्षपणे सगळं मांडणं आणि याच्यातून आता जे काही आहे त्यांनी समोरचे मांडतील म्हणजे एक प्रकरण घडलं होतं की महापालिकेने विकसित केलेले गाळे हे तत्कालीन महापौर आणि त्यांच्या सचिवांच्या फॅमिलीच्या नावावर काही घेतले गेले होते तर त्यांनी फक्त त्यांचं तथ्य मांडले जे ज्यांनी आरोप केला त्यांनी फक्त तथ्य मांडले की हे आहेत हे खरेदी खत आहेत या पद्धतीने ट्रान्झॅक्शन झाले आणि या पद्धतीने ते नावावर केले गेले. याच्यात गैरकारभार झाला, भ्रष्टाचार केला असा कोणताही आरोप त्यांनी केला नाही.
4: फक्त वस्तुस्थिती मांडली.
3: पण तेवढं वस्तुस्थिती मांडल्यानंतर त्याला रिस्पॉन्स देण्याची ती तीव्रता समोरच्या पुन्हा आणखी समोरच्यांनी दाखवली आणि त्याच पद्धतीने मांडली. त्यांनी पण यांना त्यांच्यावर काही आरोप नाही केले, त्यांनी त्यांची बाजू मांडली. ही जी प्रगल्भता ती तिथे मी अनुभवली अगदी नगरसेवकापासून तर राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्री आणि केंद्रात मंत्री राहिलेल्या नेतृत्वांपर्यंत तर ती
4: मॅच्युरिटी
3: आणि एक वेगळ्याच प्रकारचं म्हणजे तुमच्या जर्नलिझमला एक प्रगल्भता सुद्धा अशा घटनांमुळे मिळते कारण तुम्ही एखाद्या घटनेकडे कोणत्या दृष्टीने पाहता आणि ती घटना कोणत्या पद्धतीने घडण्यापासून मांडतानापर्यंत जी काही प्रोसेस असते पत्रकार म्हणून तुम्ही त्याच्यावर जी काही प्रक्रिया घडवतात तर त्या प्रक्रियेवर प्रभाव टाकणारी जी काही आजूबाजूची घटनाक्रम असतात त्या अशा लोकांमुळे किंवा अशा घटनाक्रमांमुळे अशा संस्कारामुळेच होतं.
4: खूप शिकायला मिळालं लातूरकडलं.
3: लातूर खूप शिकायला मिळालं. त्याचा फायदा मला नंतर नगरला सुद्धा झाला.
4: बरोबर.
3: म्हणजे पत्रकारितेचे काही
4: नंतर नगरलाच आलात ना?
3: नंतर मी नगरला 2012 ला नगर
4: आवृत्तीला
3: आवृत्ती संपादकीय.
4: बरोबर.
3: 2012 मी 2012 जून मला चांगला आठवतो जून मध्ये मी 2012 ला इथे ते पण अचानक झालं होतं. अचानकच मला इथला चार्ज दिला गेला. तोपर्यंत मी दर 2-3 वर्षात नव्या आवृत्ती असं माझा क्रम राहिला होता लोकमत म्हणजे माझे तुम्ही विदर्भ मराठवाडा खानदेश असे जवळपास सगळेच प्रांत नगरला आलो ते 2012 आणि नगरला येईपर्यंत पत्रकारितेचे काही मूलभूत संकल्पना असतात, सत्य, संयम, बातमीदारीतील स्पष्टता, संतुलन महत्वाचं म्हणजे बॅलन्स, आणि सत्य सांगताना ते किती सांगावं म्हणजे किती उलगडा करावा किंवा किती ते जनतेपर्यंत जाणं गरजेचं आहे त्याचा एक अंदाज लातूरने मला तोपर्यंत आलेला होता. मी अवघा 30-32 वर्षाचा होतो, मला वाटतं 32 वर्षाचा होतो जेव्हा मी इथला चार्ज घेतला त्या काळामध्ये. जी
4: बरोबर. नगरला काय काय
3: नगरला तो नगरला येईपर्यंत माझ्या भूमिकांमध्ये खूप बदल झाला होता. मी प्रमुख म्हणून काम करत असताना तुमच्या सोबत एक सहकाऱ्यांची टीम काम करते आणि तुम्ही नेतृत्वात जेव्हा तिथे जाता त्यावेळेस तुम्ही एका वेगळ्या भूमिकेत शिरता, त्यामुळे प्लॅनिंग
4: तुम्हाला नगरलाच पहिल्यांदाच प्रमुख म्हणून संधी मिळाली.
3: त्याच्या आधी लातूरला होतो, लातूरला मिळाली होती पण लातूरला मी तसं प्रत्यक्ष फील्डवर जात होतो तोपर्यंत, नगरलाही जात होतो. पण कसं असतं की तुम्ही एकदा पुढे गेलात की तुम्हाला तुमच्या सहकारी, जसं मला माझ्या संपादकांनी संधी दिली खूप, प्रत्येक संपादकाने मला नवी संधी दिली आणि त्या नव्या संधीमुळे मला घडण्याची संधी मिळाली. म्हणजे मी काही जे आत्मसात केलं किंवा जे काही शिकलो, जे नव्या गोष्टी माझ्या पत्रकारितेत समाविष्ट झाल्यात, त्याला कारण माझ्या संपादकांनी मला दिलेली संधी, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता. कारण तीव्र स्पर्धा त्या काळातही होती, म्हणजे आजच नाही तो काळही होता की राजकीय पत्रकारिता कोणी करावी, हा कोणत्या नेत्याच्या मुलाखतीला कोणी जावं, हे संपादकीय कचेरीमध्ये त्याच्यावरून एक द्वंद्व असायचंच.
4: बरोबर.
3: पण त्यानंतर
4: संधीचं सोनं करण्याचं काम तुम्ही केलं होतं थोडक्यात,
3: म्हणजे मला सगळे फील्ड अगदी मी
4: अनुभव घेतला.
3: क्रीडा पत्रकारितेमध्ये मी एशियन स्पर्धा कव्हर केल्या.
4: बर, कुठल्या?
3: शॉर्ट बॉलच्या केल्या. नंतर तुम्हाला
4: कुठे असताना?
3: त्या संभाजीनगरला असताना केल्या.
4: पुन्हा
3: मी दिल्लीत क्रीडा स्पर्धा कव्हर करायला गेलो.
4: कुठल्या?
3: तिथे मी राष्ट्रकुलला गेलो होतो.
4: अरे बापरे. बरोबर. राष्ट्रकुल स्पर्धा
3: त्या संधी मिळत राहिल्या. कधी तुम्हाला संस्थेकडून जायला मिळालं, कधी तुम्ही स्वतःहून एक तुम्हाला एक इच्छा असते की चला आपण जाऊन करूया, अशाच सगळ्या. कारण मी तसा क्रीडापटू होतो, म्हणजे माझं स्कूल लेवलला स्कूलिंग करत असताना मी क्रीडातही सहभागी व्हायचो, त्यामुळे तो एक आनंदाचा विषय होता. संभाजीनगरला असताना मी तिथल्या सिने जर्नालिझम असोसिएशनचा सदस्य पण होतो, म्हणजे त्यांच्यासोबत तिथे, त्यामुळे तिथे कलावंतांच्या मुलाखती घेण्याची संधी मिळायची, म्हणजे बिरजू महाराजांपासून रेणू मुजुमदारांपर्यंत सगळ्यांना, सगळ्यांसोबत गप्पा मारण्याची आणि त्यांना त्यांची मुलाखती घेण्याची संधी मला संभाजीनगरच्या ड्युटीच्या काळात मला मिळाली होती. त्यामुळे एक फार, आणि त्यावेळेस मी फार तरुण होतो, पण संधी अशी मिळायची की ज्युनियर असल्यामुळे चला जा तू पटकन, मी केव्हाही उपलब्ध असणं हे त्या काळातलं वैशिष्ट्य होतं आणि त्यामुळे मला ते संधी मिळत गेली. त्या मोठे दिग्गज माणसं किती जमिनीवर असतात त्याचा अंदाज मला तिथे आला, त्यामुळे पत्रकारिता करताना फार हुरळून जाऊ नये, दबावत येऊ नये आणि संयमही, म्हणजे तोलही ढासळू देऊ नये, हे जे ते या दिग्गजांच्या सगळ्या सहवासात तुम्हाला शिकायला मिळतं.
4: विलासराव देशमुख आणि वगैरेंची मुलाखती संधी,
3: विलासराव साहेबांसोबत अनेकदा मला संधी मिळाली. त्यांनी तर मला अनेकदा गाडीत घेऊन फिरून मुलाखती दिल्या आहेत आणि अनेकदा एखाद्या घटनेचा वेगळा दृष्टिकोन काय असू शकतो हे पण त्यांच्याकडून मला अनेकदा समजलं.
4: आणि मुख्यमंत्री होते ना त्या काळात?
3: ते मुख्यमंत्री होते आणि नुकतेच केंद्रात गेले होते. 2009 ची घटना घडली होती, ते मुंबईच्या सगळ्या याच्यात, ते
4: तिकडे
3: दिल्लीत ते केंद्रीय मंत्री म्हणून गेले होते आणि केंद्रीय मंत्री असताना दिल्ली, त्यामुळे ते दिल्लीतून जे काही घडामोडी
4: व्हायच्या,
3: ज्या काही महाराष्ट्र संदर्भात असायचा, आणि त्यांच्याकडे ग्राम विकास मंत्रालय होतं महत्वाचं, म्हणजे त्या काळामध्ये त्यांच्याकडून चांगल्यापैकी इनपुट आणि नव्या नव्या गोष्टी शिकायला, म्हणजे ऐकायला मिळाल्या, शिकायला मिळाल्या, वृत्तांकन करायला मिळालं आणि तो काळ छान होता. त्यांच्या एक त्यांच्या त्या राजकीय कोंडवाळ्यात, म्हणजे एकूण सगळे नेते बसले की कोणत्या पद्धतीने ते विचार करतात, त्यांच्याशी गप्पा मारताना जाणवायचं की कितीही मोठा असला तरी तो शेवटी माणसाचे जे हे असतं ते आपल्या माणसांसोबत, आपल्या शहरावर, आपल्या मतदारसंघावर एखादी माणूस किती प्रेम करू शकतो, हे राजकारणाचं एक वेगवेगळे म्हणजे विविध पैलू त्यांच्या निमित्ताने. शिवराज पाटील चाकूरकरांसारखा एक म्हणजे संत माणूस, त्यांचा वाचन आणि संदर्भ, म्हणजे एखाद्या गोष्टीचा संदर्भ, ते जुने उतारे, हे चाकूरकर सरांकडे खूप खूप विपुल प्रमाणे, म्हणजे त्यांनी लोकसभेतली जी लायब्ररी आहे सभापती असताना ती त्यांनीच डेव्हलप केली होती, त्यामुळे त्यांच्याकडे खूप संदर्भ ऐकायला त्यांच्याकडून मिळायचे.
4: गृहमंत्री होते ते?
3: गृहमंत्री फार आधी होते, त्यावेळेस ते खासदार होते आणि नंतर त्यांची, म्हणजे तो त्यांच्या खासदारकीचा पिरियड होता मी तिथे असतानाचा.
4: बर बर बर. नगरला मग तुम्ही
3: नगरला 2012 ला आलो.
4: मग तुम्ही कुठले काय विषय काय आहात?
3: विषय नगर माझा 1.5-2 वर्ष तर माझा अभ्यासात गेला, कारण नगर ह्या सेन्सिटिव्ह झोन मध्ये पत्रकारिता इथे होती. म्हणजे सेन्सिटिव्ह या अर्थाने की इथे प्रत्येक गोष्ट फार संयमाने करावं लागते असं मला वाटतं. नगरचं पत्रकारिता एखाद्याचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो. नगर जिल्हा म्हणून, नगर शहर म्हणून आणि जिल्ह्यातले दोन भाग दक्षिण उत्तर, प्रत्येकाचं विचार करण्याची पद्धत वेगळी आहे, प्रत्येकाचं व्यक्त होण्याची पण पद्धत वेगळी आहे आणि प्रत्येकाचे इश्यू वेगळे आहेत. म्हणजे नगर शहरातले जे इश्यू आहेत, जे काही मुद्दे आहेत, ते तुमच्या नगर उत्तर जिल्ह्याला लागू पडतील असं नाही. आणि दक्षिणेत जे ग्रामीण भागातले जे मुद्दे आहेत ते नगर शहराला लागू पडतील असं नाही. पुन्हा नगर आणि नगर उत्तर याचे म्हणजे आपल्या एका जिल्ह्यामध्ये फार वेगवेगळे प्रांत इथे
4: सारखं झालं,
3: तीन चार वेगवेगळे प्रांत आहेत. म्हणजे तुमच्या उत्तरेमध्ये सुद्धा भंडारदऱ्याच्या आवर्तनाचे, तिथल्या पाण्याचे प्रश्न संगमनेरचे वेगळे आहेत, कोपरगावचे वेगळे आहेत. एकच मुद्दा आपण वेगवेगळ्या पद्धतीने तो लागू पडतो. किंवा तुम्ही शेवटचं टोक इकडे पाथर्डी नेवासा वगैरे घ्याल तर मुळा आणि प्रवरेच्या पाण्याचे इकडचे मुद्दे फार वेगळे आहेत. म्हणजे प्रत्येकाची लढाई जी आहे तिथल्या स्थानिक पातळीवरची ही फार वेगवेगळी आहे. म्हणजे मी तर असं गमतीने म्हणतो, जसं प्रत्येक गावाचं एक वेगळं पोत किंवा एक समस्या, एक वेगळा संस्कार आणि वेगळा इतिहास आपल्या नगर जिल्ह्यामध्ये.
4: प्रत्येक तालुका निहाय आहे,
3: तालुका निहाय आणि मोठ्या गावानिहाय, पॉकेटनुसार आहे, म्हणजे एखाद्या क्षेत्रानुसार आहे.
4: त्याच्यात राजकारण,
3: त्याच्यात राजकारण, इथलं राजकारण तसं माझ्या दृष्टीने तसं प्रगल्भ आहे. म्हणजे गंमत अशी की मी महाराष्ट्रातल्या असे अनेक जिल्हे बघितले जिथे तिथल्या नेत्यांना, म्हणजे खालच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतल्या नेत्यांना नियम आणि कायदे याच्याशी फार काही घेणं देणं नसतं. त्या मानाने नगरमध्ये किमान स्थिती खूप चांगली आहे. त्यांना एक नियम कळतो, नियम चौकटी चौकट माहीत असते आणि काम करण्याची एक पद्धत असते याची जाणीव आहे. तसं काही, जसं आता तुम्ही मराठवाड्यात गेले तर काही जिल्हे असे की नाही मी सांगतो तसंच तोच नियम, तसं आपल्याकडे किमान नाही इथे. त्यामुळे मी सांगतो तीच बातमी असा नियम पण आपल्याकडे होत नाही नगरमध्ये. आपल्याकडे पत्रकारिता, त्यामुळे म्हणजे नगरची पत्रकारिता तसं त्या दृष्टीने प्रगल्भ आहे, त्या दृष्टीने फार मॅच्युअर आहे आणि तिचा बघण्याचा दृष्टिकोन खूप चांगला आहे. म्हणजे नगर शहरच नाही तर नगर ग्रामीण मध्ये सुद्धा खूप पत्रकारांची मोठी फळी आहे, जी फार डोळसपणे सगळ्या घटनांकडे पाहते. प्रत्येकाचे आपले वेगळे मुद्दे आहेत. पत्रकारिता करताना किंवा संपादक म्हणून तुमच्या कसरत फार होते, तुम्हाला बॅलन्स सगळा साधावा लागतो. कारण तुम्ही एखाद्या विभागाची, एखाद्या क्षेत्राची जेव्हा बाजू घेता किंवा हे घडलं पाहिजे म्हणून म्हणतात, त्यावेळी दुसरा, त्याच जिल्ह्यातला दुसरा क्षेत्र जास्त तो नाराज होऊ शकतो किंवा त्यांना, त्यांचा प्रश्न वेगळा असू शकतो त्या सगळ्या घटनाक्रमामध्ये. तर त्या दोघांना बॅलन्स करणं आणि दोघांच्या लाभाचं काय आहे हे तुमच्या पत्रकारितेतून व्यक्त होणं, तो बॅलन्सिंग ऍक्ट असतो आणि तो मला वाटतं नगरमध्ये फार शिकण्यासारखा आहे.
4: आणि जिल्हा मोठा असल्यामुळे तालुक्यांची संख्या पण 14 आहे, प्रत्येक तालुक्यांची संख्या पण, तुम्हाला सगळ्यांनाच बॅलन्स मध्ये काम करावं लागेल.
3: बॅलन्स म्हणजे इथे जे मुद्दे आहेत, प्रत्येक म्हणजे प्रत्येक समूहाचा एक दृष्टिकोन, प्रत्येकाचा एक दृष्टिकोन वेगळा आहे. इथे आपले पाटपाण्याचे प्रश्न फार मोठे आहेत, इथल्या शेतीचे प्रश्न फार मोठे आहेत आणि हे सगळे होत असताना कारखान्यांचे, कारखाना आलाच त्यामध्ये सहकार म्हटलाय की तो कारखाना आला. आर्थिक विकासाचे मुद्दे फार वेगळे आहेत आणि त्यासोबत काय झालंय की आपल्याकडे पिढीनुसार त्यांचा या प्रश्नांकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा फार वेगळा आहे. म्हणजे तुम्ही आता नव्या पिढीला पाटपाण्याचा प्रश्नाबद्दल फार छेडाल तर ते फार इंटरेस्ट घेतील असं मला वाटत नाही. त्यांना एवढं कळतं की मला पाणी पाहिजे, माझ्या शेताला सिंचन झालं पाहिजे. पण जो संघर्ष आदल्या म्हणजे आधीच्या दोन पिढ्यांनी केलेला आहे, पाणी कालव्यांपासून शेतापर्यंत पोहोचवण्यात आणि त्या शेतात पोहोचल्या पाण्यापासून बागायती किंवा इतर पिकं घेऊन तुमचा आर्थिक उन्नती साधण्याचा, तो अलीकडच्या 10-15 वर्षात घडलेल्या पिढीला मला वाटतं ती तीव्रता नाहीये. त्यामुळे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन बदललाय. पण मूलभूत जे प्रश्न आहेत ते आजही खूप मोठ्या प्रमाणावर सुटले असे नाही, त्याचे स्वरूप फक्त बदलत गेले. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की पत्रकारितेमध्ये ते मांडतानाचे जे स्वरूप आहे किंवा त्याचं जे काही मांडणी आहे, त्याची तीव्रता आहे, ती काळानुसार ती बदलत गेली. हा असा सगळा बदल गेल्या 10-15 वर्ष, म्हणजे लोकमतचे 4-5 वर्ष आणि आता सारोमतचं संपादक म्हणून तब्बल 10 वर्ष काम करतं. म्हणजे सारोमतमध्ये तर मी तळागाळापर्यंत फार वाड्या वस्त्यांपर्यंत जाऊन पोहोचलो. तर वाड्या वस्त्याचा आपला स्वतंत्र प्रश्न असू शकतो. म्हणजे आम्हाला चांगलं, मला चांगलं आठवतं की बिबट्या बिबट्याचे हल्ले.
4: हो,
3: मी लातूरहून इथे आलो तर नगरमध्ये बसून बिबट्याच्या हल्ल्यांची तीव्रता नगर शहरात बसून मला तेवढी जाणवत नसे, पण जसं मी ग्रामीणमध्ये फिरायला लागलो, ग्रामीण भागात जायला लागलो, तर एखाद्या बिबट्याचा हल्ला आणि बिबट्याच्या भीतीमुळे जे काही तुमचं तासांचं नुकसान होतं, शेतीच्या तासांचं नुकसान होतं, किंवा जे काही तुम्हाला एक भीतीची सावट तुमच्यावर असतं, ते किती तीव्र असू शकतं त्याचा अंदाज मला त्यावेळेस झाला. एखादी घटना ग्रामीणमध्ये ग्रामीण भागात बसून तिच्याकडे बघणं आणि तुम्ही शहरात बसून तिच्याकडे बघणं, तुमचा परिपेक्ष फार बदलून जातो.
4: प्रत्यक्ष जाऊन जे घटना पाहिलेली असते ती तीव्रता कळते आपल्याला.
3: म्हणजे त्याचं एक तुम्हाला चांगलं उदाहरण देऊ शकतो मी की शेतकरी संपावर गेले होते, तुम्हाला चांगलं आठवतं, संपून तांब्यातून ते आंदोलन घडलं होतं. ज्या दिवशी बातमी आली त्या दिवशी मला गंमत वाटली की हे नेमकं शेतकरी संपावर जाणार म्हणून काय करणार. आता ते सगळे संपावर गेलेली सगळी परिचयातली सगळी नेते मंडळी होती, कल्पना अभिनव होती, पण असं काही घडल्याचं मला तोपर्यंत आठवत नव्हतं. शेतकरी तोपर्यंत कधी संपावर गेल्याचं मला आठवत नव्हतं. त्यामुळे ही बातमी किती तीव्र करावी, किती तिला माप द्यावं आणि किती तिच्यावर तुम्ही फोकस करावा असा प्रश्न मला पहिल्या दिवशी पडला होता. पण नंतर एक इन्स्टिंक्ट असतं पत्रकार म्हणून तुम्हाला की हा मुद्दा पुढे जाऊन मोठा होऊ शकतो किंवा हा मुद्दा खरंच गरजेचा आहे, कारण त्या काळामध्ये खरोखर काही समस्या होत्या.
4: राज्य पातळीवर गाजला तो विषय,
3: तो नंतर इतका मोठा झाला की तो क्लिक झाला, सगळ्यांनीच उचलला. असं म्हणत नाही की ते काही आपल्या जर्नलिझमच्या तुमच्या एकूणच पत्रकारितेच्या वर्तुळामध्ये घटना ह्या सातत्याने घडत असतात. तुम्हाला वेचणं, त्या घटना वेचणं आणि तुम्ही एकटेच असता असं नाही, त्यामुळे ते एकूण जर्नलिझमचं एकूण पत्रकारितेचं ते क्रेडिट असतं. तर ते घटना मात्र सगळ्यांनी लावून धरली, ती उचलली आणि ते एक मोठं आंदोलन झालं. आता त्याच्या मागे काही राजकारण असेल किंवा काही आणखी काही मुद्दे असेल तर तो भाग वेगळा, पण आंदोलन म्हणून ते एक अभिनव आंदोलन होतं आणि मला वाटतं ती महाराष्ट्रातल्या शेतकरी आंदोलनांना एक दिशा देणारी घटना होती आणि नगर अशा आंदोलनांना, म्हणजे अनेक आंदोलनांना दिशा देणारं आपलं जिल्हा आहे आणि तो एक नवा पायंडा, त्या म्हणजे पायंडा म्हणण्यापेक्षा एक नवा मुद्दा आणि नव्या पद्धतीने कसं आपल्याला, म्हणजे शेतकऱ्यांचाही एक आवाज असू शकतो आणि शेतकरी सुद्धा व्यक्त होऊ शकतात वेगळ्या पद्धतीने, मला वाटतं ते फार अभिनव आंदोलन होतं.
4: बरोबर. आणि तुमच्या लेखवाल्या कुठल्याच गाजल्या तिथे काय, म्हणजे
3: नगरमध्ये आल्यानंतर मी तुम्हाला जसं आधी सांगितलं राजकीय पत्रकारिता आणि राजकारण त्यातली बातमीदारी हा माझा मूळ विषय राहिल्यानंतर, इथे असताना तुम्हाला म्हणजे जशा आपल्या निवडणुकीच्या काळामध्ये असतातच बातम्या, तो तर भाग वेगळाच आहे. अनेक ज्या पडद्याआडच्या घटना असतात राजकारणातल्या, म्हणजे तुम्ही एखाद्या, जसं मी आधी लातूरचा उल्लेख केला की एखाद्या घटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन पत्रकार म्हणून प्रगल्भ होणं फार गरजेचं असतं, ते यासाठी की राजकारणी कशा पद्धतीने विचार करतो त्याची जाणीव असणं फार गरजेचं असतं. कारण एखादी मुद्दा तुमच्या समोर मांडला गेलेला मुद्दा हा तसाच असेल असं नसतं, कारण त्याचे छुपे अजेंडे फार वेगवेगळे असू शकतात आणि ते राजकीय वर्तुळात ते असतातच. म्हणजे राजकीय वर्तुळामध्ये सगळं काही सगळ्याच गोष्टी उघड नसतात, हातचं राखून असतं आणि प्रत्येकाचा आपला अजेंडा असतो, प्रत्येक क्षेत्रात असतो. म्हणजे प्रत्येक क्षेत्राचा आपला एक अजेंडा असतो, तिथल्या तिथल्या जे काही मोनोपॉली असतात किंवा त्या क्षेत्रात लीडर असतात त्यांचा असू शकतो, की चांगला वाईट आपण त्यात पडण्यात काही अर्थ नाही, पण अजेंडा असतो तो समजून घेणं नीटच. आणि राजकीय जर काही अजेंडा असेल तर त्याला तुम्हाला तो अंदाज येणं हा फार गरजेचा असतो. आणि नगरमध्ये पत्रकारिता करताना मला ते खूप कामात आलं की नेमका हा माणूस आरोप करतोय किंवा जी गोष्ट तुम्हाला सांगतोय की कशासाठी काय असू शकते याचा अंदाज बांधणं, त्याच्यावरून त्याची तीव्रता ठरणं.
4: बरोबर.
3: त्याच्यामुळे इथे जे लेख लिहिले, राजकीय लेख लिहिले, तिथे माझा त्याचा फायदा खूप
4: अनुभवाचा उपयोग चांगला.
3: इव्हन जर तुम्ही जेव्हा संपादकीय धोरण ठरवता, त्यावेळी धोरण ठरवत असताना एखादी मुद्दा तुम्हाला कुठपर्यंत न्यायचा आहे, त्या मुद्द्याला आणखी काय काय कंगोरे असू शकतात याची मांडणी, याचं एक धोरण ठरवण्यामध्ये मला या सगळ्या जर्नलिझमचा फार फायदा आला. म्हणजे ते तुमचं दारूबंदीसाठी झालेले आंदोलन असो की एकल महिलांचा विषय असो, म्हणजे अनेक, आता नाव एकाचं घेतलं तर बाकीचे नाराज होतील म्हणून मी ते नाव टाळतोय, पण आपल्याकडे खूप सामाजिक क्षेत्रामध्ये खूप काम करतात, खूप चांगली लोक काम करतात, त्यांचे खूप वेगवेगळे चांगले मुद्दे असतात, पण पत्रकार म्हणून तुम्हाला ते मुद्दे निवडणं, उचलणं आणि ते समाजासमोर नेऊन ते ढसास लावणं हे तुमच्या जर्नलिझमचं काम आहे. मला वाटतं पत्रकार संपादक म्हणून त्याकडे फार वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो आणि सातत्याने त्यात प्रक्रिया घडत राहावी आणि त्यात फक्त पत्रकार म्हणून तुम्हीच नाही तर समाजही त्यात सहभागी होत राहावा अशा अनुषंगाने आपली पत्रकारिता पुढे जात राहावी असा कसोशीने प्रयत्न सुरू असतो.
4: बरोबर. तुम्ही आता सोशल मीडियाचं आव्हान आहे का वृत्तपत्रांना, काय तुम्हाला काय वाटतंय?
3: दुबावकर सर, कसं राहिलंय की पत्रकारितेसमोर प्रत्येक काळामध्ये आव्हान राहिलंच आहे, त्याच्या काही समस्या राहिल्या आणि काही मुद्दे हे सातत्याने भेडसावत राहिले माध्यम क्षेत्राला सुद्धा, म्हणजे ते आजची आजचं नाहीये, हे फार इंग्रजांच्या काळातले पत्रकारिता पाहिली तरी इंग्रजांचं एक दडपशाही होती. भारत स्वतंत्र झाला, जर्नलिझमला एक आकार आला, ते आकार येत असताना प्रत्येकाचे एक आपले नियम आणि चौकटी ठरत गेल्या. आता नियम आणि चौकटी कशा ठरल्या त्याच्याबद्दल जी फार जुजबी माहिती आपल्याला आज मिळते, म्हणजे ती काहीतरी प्रक्रियेतूनच घडत गेली होती, पण जुजबी माहिती आपल्याकडे असते, त्याचं काही असं लिखित फार सगळाच डेटा किंवा असंच केलं पाहिजे असे काही नियम आणि कायदे आपल्याकडे आढळत नाहीत. त्यामुळे स्वयंशिस्त ही पत्रकारितेतली फार गरजेची गोष्ट झालेली आहे. म्हणजे मी पत्रकारिता ज्या काळात सुरू केली त्या काळातही असे अनेक आव्हानं होते, म्हणजे साईं दैनिकांचे जे चटपटीत हेडिंग आणि जे काही असायचं, किंवा त्या काळामध्ये भाषा वापरताना काही दैनिक जी तीव्रपणे मांडणी करायची, मला वाटतं ती गरजेचं त्या त्या काळामध्ये असेल कदाचित, पण आव्हानं तेव्हा पण होती. म्हणजे 2000 काळामध्ये मी संगणक
4: ते पण
3: संगणक आलं त्यावेळेस संगणक हे आव्हान आहे असं
4: वाटत
3: मांडलं गेलं. इंटरनेट आलं, इंटरनेट हे आव्हान आहे असं मांडलं गेलं, पण त्याचा फायदाच झाला. म्हणजे डिजिटल युग जसं आलं, डिजिटल फोटोग्राफी आली, त्याचाही फायदाच झाला वर्तमानपत्राला. प्रत्येक काळामध्ये आपले आपले एक आव्हान असतात आणि त्यातून ते आत्मसात करून आपल्या जर्नलिझम म्हणजे तुमची पत्रकारितेचा वापर योग्यपणे कसा करता येईल आणि त्याला सामावून कसं घेता येईल त्याचा विचार झाला पाहिजे. म्हणजे त्याला आव्हानं म्हणापेक्षा संधी म्हणून जर त्याच्याकडे पाहिलं तर जास्त योग्य ठरेल. सोशल मीडियाने आता आव्हान निर्माण केलं याच्यापेक्षा तुम्हाला त्यांनी एक पर्याय दिलेला आहे. आव्हान हा वेगळा मुद्दा असू शकतो, पण पर्याय दिला आहे जनतेला आणि खास करून जिथे ज्यांना ज्यांना जिज्ञासा आहे जाणून घेण्याची त्यांना. आता त्या सोशल मीडियाच्या पुढे गेलंय साहेब, आता ए आय आलाय आणि ए आय ने फार सोपं केलंय. म्हणजे ए आय तुम्हाला ए आय ची एक खासियत आहे की ए आय तुमच्या जे काही माहिती जालातली जी काही माहिती आहे ती तुम्ही एखादी वेबसाईट उघडून त्यांचं जो परिपेक्ष आहे त्यांना जे वाटतं ते तुम्ही वाचतात. एखादी दैनिकाचं किंवा एखाद्या चार व्यक्त होणाऱ्या ब्लॉगचं जर तुम्ही वाचत असाल तर त्यांची ती थिंक प्रोसेस आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचते. पण ए आय फार वेगळ्या पद्धतीने विचार करतं, ते त्याच्यातलं त्याच्यात बॅलन्स करतं आणि ते तुमच्या पुढे मांडतं. तर तरुण पिढी फार वेगाने त्याला गोष्टींना म्हणजे ए आय पासून सोशल मीडियाच्या सगळ्या ज्या काही प्रक्रिया स्थितंतरी घडतात त्याला फार वेगाने ती आत्मसात करते. आणि पत्रकार म्हणून जर तुम्हाला पुढे जाऊन या जर्नलिझमला पुढे न्यायचं असेल प्रक्रियेला तुमच्या व्यवसायाला आणि तुमच्या एकूणच वैचारिक जे काही धोरण आहेत त्यांना, तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आत्मसात कराव्या लागतील. त्यामुळे हे आव्हान आहेच, आव्हान नाही असं म्हणणार नाही.
4: फेक न्यूजचं पण एक फार
3: फेक न्यूजचं फार मोठं प्रमाण त्यात आलेलं आहे. कसं असतंय की ज्यावेळेस 2000 मला टीव्ही ज्यावेळेस आला भारतामध्ये त्यावेळेस टीव्हीचं आकर्षण फार होतं. आज काय झालंय की तुम्हाला एखादी बातमी पडताळून पाहण्याच्या खूप जास्त संधी मिळते. म्हणजे एखाद्या बातमीचे वेगवेगळे खरंच घडली नाही घडली कशी घडली जो शहाणा माणूस आहे तो पडताळून पाहू शकतो. पण मला 25-30 वर्षापूर्वी चांगलं आठवतं की त्यावेळेस एखादी बातमी छापून आली म्हणजे ती खरंच आहे असं लोकांची धारणा असायची. अनेकदा त्यातल्या काही तुम्हालाही माहिती 50% काही गोष्टी न घडलेल्याही असायच्या. मला चांगलं आठवतं होत असायचं. वेळेचा अभाव, मिळालेली माहिती तपासून न पाहता करणारे काही जर्नलिस्ट त्या काळातही होते. पण होतं काय की त्याची तीव्रता कमी असायची आणि ते खूप जास्त टोकाचं त्यात काही नसायचं त्या काळात. इंटरनेट आला त्या काळातही फार काही टोकाचं व्यक्त होत होतं असं काही घडत नव्हतं. सोशल मीडिया काय झालंय की तिथे कट थ्रोट स्पर्धा आहे, प्रत्येकाला पुढे जायचंय, प्रत्येकाला त्या सगळ्या गर्दीत उठून दिसायचंय. सोशल मीडियावर ही सोशल मीडिया म्हणजे गर्दी आहे,
4: गर्दी आहे बरोबर.
3: ते प्रचंड गर्दीमध्ये प्रत्येकाला आपलं आवाज आणि आपल्याला उठून दिसायचं. त्यामुळे जे काही विचित्र प्रकार होतात सोशल मीडियामध्ये जे काही, मग तिथे भाषा घसरते तुमचा, म्हणजे अनेक भाषा घसरते म्हणजे बाकीच्या गोष्टी मग तुम्ही त्यात जोडून पाहू शकता. तशा गोष्टी घडतात आणि त्यामुळे जे काही वास्तव आहे ते कुठेतरी दडलं जातं आणि ते दडलेलं वास्तव नेमकं काय आहे, मला वाटतं संधी इथे आहे पत्रकाराला की ह्या सगळ्या गोंधळामध्ये वास्तव काय दडलं गेलं.
4: विश्वासार्हता निर्माण करण्याची संधी
3: संधी पत्रकार म्हणून तुम्हाला पत्रकाराला आहे त्याच्या काळामध्ये की नेमकं काय वास्तव होतं. तुम्ही तो गोंधळ तर ऐकला, गोंधळ तर पाहिला, एकाने ट्रोल केलं दुसऱ्याने ट्रोल केलं,
4: सत्य मांडण्याची संधी मिळाली.
3: वास्तव सत्य म्हणण्यापेक्षा वास्तव, कारण प्रत्येकाचं सत्य सुद्धा वेगळं असतं असं मला गेल्या 25-30 वर्षांमध्ये मी पाहिलंय. कारण प्रत्येक जण झाडाच्या वेगळ्या टोकाला उभा असेल तर
4: त्याला अँगलने विचार,
3: आपल्या अँगलने विचार करतो आणि प्रत्येकाचं आपलं एक सत्य असतं आणि तो तसं मांडण्याचा प्रयत्न करतो. पण ऍक्च्युली वास्तव जे असतं ते आपल्या वाचकाने आणि समाजाने नेमकं काय जाणून घ्यावं समजून घेतलं पाहिजे ते मला वाटतं पत्रकार खूप चांगल्या पद्धतीने करू शकतात आणि त्यामुळे पुढच्या काळामध्ये पत्रकार म्हणून माध्यम तुमचं सोर्स बदलतील म्हणजे ते कधी सोशल मीडिया असेल कधी तुमचं प्रिंट मीडिया असेल टीव्ही जर्नलिझम असेल पण पत्रकार हा मात्र कायम तिथे सगळ्यांचा केंद्रबिंदू असेल यात काही दुमत नाही. जी
4: तर तुम्ही काय नवीन संदेश देऊ इच्छिता का नवीन पत्रकारांना? आता
3: नवीन पत्रकारांना संदेश देण्यापेक्षा त्यांनी जी जर्नलिझमची जी बदलती अंग आहेत आता जर्नलिझम म्हणजे पत्रकारिता ही फार वेगळ्या अंगाने बदलत चालली आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये करमणूक म्हणजे पत्रकारिता असं सुद्धा झालं होतं म्हणजे निव्वळ तुम्ही आरडाओरडा राजकीय नेत्यांपासून तर गल्लीबोळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत तुम्ही पाहिलं असेल ती एक करमणूकच होत होती. अलीकडच्या काही एक दीड वर्षामध्ये बऱ्यापैकी त्यात उतार दिसतोय. त्याचं कारण असं आहे की जी काही आता नवी पिढी आहे त्यांच्याकडे माध्यम आहे आणि ते प्रत्येक गोष्ट तपासून पाहायला लागलेत म्हणजे तुम्ही मांडलेली प्रत्येक गोष्ट ते लगेच स्वीकारतील असं काही होणार नाही. त्यामुळे पुढच्या काळामध्ये जर्नलिझम करताना जो काही संयम तुम्हाला संयमाची मात्रा अधिक लागेल वस्तुनिष्ठता तपासताना तुम्हाला अभ्यास करावा लागेल आणि घिसड घाई न करता म्हणजे जे काही अलीकडे ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली जो काही प्रकार घडतो अर्धवट माहिती जनतेसमोर म्हणजे वाचकांसमोर मांडली जाते ती कुठेतरी थांबवण्याची संधी म्हणजे पुढच्या काळामध्ये आणि तिला अधिक प्रगल्भ किंवा अधिक स्पष्ट आणि ज्यात समाजाचा सगळ्या समूहाचा विकास घडेल या पद्धतीने मांडण्याची संधी नव्या पत्रकारांना पुढच्या काळात मिळणार आहे. आणि एक गोष्ट चांगली की त्यांच्या हातात जे माध्यम आहे तिथे करेक्शन करण्याला संधी फार जास्त असते. म्हणजे एकदा वर्तमानपत्रात छापून आलेल्या बातमीचा खुलासा होऊ शकतो पण जी बातमी छापून आली ती मागे घेता येत नाही.
4: बरोबर.
3: सोशल मीडिया किंवा आता जे काही पुढचे माध्यम पुढच्या काळात असतील जसं तुम्ही फेक न्यूजचा आधी उल्लेख केला पुढच्या काळामध्ये फेक न्यूजचं प्रमाण बऱ्यापैकी कमी झालेलं असेल असा माझा विश्वास आहे. कारण आता पुढची पिढी जी आहे ती प्रत्येक गोष्ट प्रत्येक संदर्भ तपासून पाहत असते त्यामुळे तुम्ही काही त्यांच्या पुढे मांडणं आणि त्यांनी ते स्वीकारलं असं समजणं हे म्हणजे तो घात ठरेल पत्रकारितेचा. त्यामुळे जसे वाचक प्रगल्भ होत जातील वाचकांचा समूह ज्या पद्धतीने वैचारिक प्रगती करत राहील त्या पद्धतीने जर्नलिस्टला सुद्धा म्हणजे पत्रकाराला सुद्धा त्या पद्धतीने पुढे जाणं किंवा ते समजून घेणं आणि तसा विकास स्वतःचा घडून आणणं किंवा तशी प्रगल्भता स्वतःमध्ये निर्माण करणं ही गरजेची असेल. नवी मला वाटतं नवी पिढी ते फार छान पद्धतीने करू शकतं. म्हणजे आधी बातमी करताना संदर्भ शोधताना खूप जास्त वेळ जायचा संपर्काची एवढी साधनं नसायची आणि एवढे सगळे संदर्भ शोधणं म्हणजे तुम्हाला लायब्ररीत जाऊन बसावं लागायचं जुने दैनिक काढावं लागायचे. अलीकडे ह्या सगळ्या डिजिटल माध्यमांमुळे झालं असे की तुम्हाला तुमचे जुने संदर्भ तात्काळ काही मिनिटांमुळे उपलब्ध होतात.
4: हो, हो.

0: पुढे गेली आहे. या सगळ्या गोष्टींचा सार एवढाच आहे की तरुण पत्रकार किंवा ज्यांना पुढे जाऊन पत्रकारिता हे क्षेत्र निवडायचं आहे, अलीकडे तशी फार कमी लोक निवडत आहेत हे पण खरं आहे. म्हणजे जो तो प्रत्येक क्षेत्रामध्ये येताना एक स्थिरता ही पण त्याला फार गरजेची असते. अलीकडे त्या स्थिरतेला कुठेतरी आव्हान मिळालेलं आहे वर्तमानपत्राच्या स्थिरतेला. पोस्ट कोविड फार बदल घडलेले आहेत, त्यामुळे पुढच्या काळात जर्नलिझम करताना ह्या आधुनिकतेचा, लोकांच्या अपेक्षांचा आणि नवमाध्यम जे काही जर्नलिझमचं प्रगत होतंय किंवा पत्रकारितेमध्ये पुढे जाऊन वाढत जाणार आहे त्याकडे डोळसपणे जर पाहिलं आणि त्या माध्यमाचा अचूक उपयोग संवादासाठी कसा करून घेता येईल म्हणजे वाचकांशी, तर त्या बाबतीमध्ये मला वाटतं नवे जर्नलिस्ट चांगल्या पद्धतीने काम करू शकतात असं मला वाटतं.
1: बरं, काय नवीन काही सांगू इच्छिता का सर? काही
0: नवीन म्हणजे तुम्ही जर्नलिझम म्हणता,
1: जर्नलिझम नाही तर असं जनरल, असं
0: जनरल काय झालंय, अलीकडे नवी पिढी फार वेगाने विचार करते. म्हणजे मला चांगलं म्हणजे मी ग्रामीण भागात जेव्हा फिरतो तेव्हाही जाणवतं, शहरामध्ये काही विद्यार्थ्यांशी बोलतो त्यावेळी जाणवतं, त्यांच्याकडे जी काही माहिती पोहोचते ती फार वेगाने पोहोचलेली असते आणि एखादी माहिती कशी शोधून काढायची किंवा तिच्यापर्यंत कसं पोहोचायचं याचा जे वेग आहे तो ह्या नव्या पिढीकडे खूप जास्त आहे. आणि खरं तर त्यासाठी त्यांचं कौतुक केलं पाहिजे. म्हणजे त्यांना आता भाषेची अडचण राहिलेली नाही. म्हणजे एखादी न्यूयॉर्क टाइम्सचा आर्टिकल जरी त्यांना वाचायचा असेल आणि त्यांना स्वतःच्या भाषेत समजून घ्यायचं असेल तर त्यांच्याकडे टूल्स आहेत, ते स्वतःच्या भाषेत त्याचं कन्वर्जन करून ते वाचून घेतात. त्यांच्याकडे खूप सोयी झाल्यात, त्यामुळे त्यांच्याकडे संदर्भ खूप जास्त आहेत आणि म्हणजे खूप जास्त त्यांना संदर्भासाठी खूप जास्त त्यांच्याकडे टूल्स आता अवेलेबल आहेत. आणि होतं काय की या सगळ्या गोष्टींमध्ये जसं तुम्ही आधी फेक न्यूजचा उल्लेख केला त्याचं कुठेतरी नियंत्रण येईलच आणि उथळ समूहामध्ये उथळांची संख्या प्रत्येक पिढीमध्ये राहिली आहे असं नाही की ती आताच आहे, फक्त आता ते सोशल मीडियामुळे आपल्याला असं वाटतं की ती फार झाली आहे,
1: ते नवीन नाविन्य असल्यामुळे.
0: पूर्वी तुम्ही गाव गप्पा तुम्ही ऐकत असाल, जे काय आपल्या गाव पारावर बसलेली माणसं असायची त्यांच्या गप्पातले सगळे संदर्भ खरेच असायचे असं नसायचं, त्यातले 50-70% ते काही जे असायचं ते आपलं आयक्यू गॉसिपिंग थोडक्यामध्ये, कारण माणसांना गॉसिपिंग फार आवडतं, मनुष्याला तो आवडता विषय आहे गॉसिपिंग, त्यामुळे तेव्हाही व्हायचा आताही होतो,
1: वेगळ्या पद्धतीने आता मांडला जातो,
0: आता फक्त वेगळ्या पद्धतीने मांडला जातो,
1: ते लोक आता लाईटली घ्यायला लागले असं वाटायला लागलं,
0: लोक प्रगल्भ झाले की याला किती महत्व द्यायचं हे त्यांनाही समजायला लागलं. आणि गंमत अशी आहे की समाज ज्यावेळेस प्रगल्भ होत जातो तेव्हा त्याला अंदाज येतो की कोणत्या गोष्टीला किती महत्व देऊन त्याला किती डोक्यावर घ्यायचं, हळूहळू ते बदलत जाईल. आणि पुढच्या काळामध्ये म्हणजे जसं तुमची पत्रकारिता मॅच्युअर व्हायला, प्रगल्भ व्हायला काही वर्ष लागले, म्हणजे ती काही आज झाली नाही, 100-150 वर्षाचा प्रवास आहे. टीव्ही जर्नलिझम आता कुठे तारुण्यात आली असं समजून घ्या तुम्ही, 95-96 जिथे काही बातमीदारी तिथे सुरू झाली, आज 30-35 वर्ष त्यालाही झालेत, म्हणजे 30-35 म्हणजे त्याला मॅच्युअर, पण आता तिलाही थोडी गरंगळ लागली मॅच्युअर व्हायला, वेळ लागला. तसं सोशल मीडियाचं, सोशल मीडिया हे अलीकडच्या 1-1.5 दशकातलं सगळं पीक म्हणजे वाढत गेलंय आणि त्यात उथळपणा आहे का आहे, पण त्याच्या चांगल्या वाईट गोष्टी प्रत्येक काळात असतात, प्रत्येक कासाच्या प्रत्येक घटनाक्रमात असतात, तसं या सोशल मीडियाच्या ह्या युगातही आहेत आणि त्या कालांतराने मला वाटतं की प्रगल्भ होतील. लोकांना ते माध्यम कसं वापरावं याचा अंदाज आणि त्या माध्यमाच्या आहारी किती जावं त्याचा पण अंदाज येईल, कारण मध्यंतरीचा काळ असा होता की गेले म्हणजे कोविड प्रो कोविड जे काही 15-20 काळामध्ये लोक फार आहारी जायला लागले होते ते सोशल मीडिया आणि तिथल्या सगळ्या गोष्टींना आणि त्यांचा खूप वेळ तिथे खर्च, म्हणजे अलीकडच्या काळात जे काही सर्वे आलेत आंतरराष्ट्रीय त्याच्यामध्ये भारतातला युजर जो आहे म्हणजे वापरकर्ता आहे तो सगळ्यात जास्त इंटरनेट वापरतो आणि सगळ्यात जास्त वेळ मोबाईलवर असतो, म्हणजे मोबाईल स्क्रीनवर तो असतो, त्याचा सरासरी वेळ 2.5-3 तास आलाय, म्हणजे तुमच्या आयुष्यातले 24 तासात जे तुम्हाला वेळ मिळतात त्या जे काही तुम्हाला काम म्हणून जे काही वेळ मिळतो त्यातला सरासरी 2-2.5 तास त्या तंत्रज्ञानावर तुम्ही खर्च घालता, तसा 2-2.5 तास फार मोठा वेळ तुमच्या एकूण तुम्हाला जे काही 15-16 तास मिळतात त्यापैकी
1: त्याच्यापैकी बरोबर,
0: तर ते अचूकपणे त्याचा वापर कसा करता येईल त्या वेळेचा, तो वेळ कसा सदुपयोगी करता येईल आणि त्यातून स्वतःच उन्नती आणि समाजासाठी पण एक प्रगतीचं त्याला कन्वर्जन म्हणता येईल किंवा त्याला तिकडे त्या पद्धतीने त्याचा वापर करणं हे मला वाटतं पुढची पिढी चांगल्या पद्धतीने करू शकते. हे हळूहळू तंत्रज्ञान वेगाने वाढेल आणि नव्या पिढीला हे बघा ज्यावेळेस एखादी तंत्रज्ञान येतं तेव्हा ते अनेक गोष्ट अस्पष्ट असतात वापरताना. हळूहळू ते वापरायचं कसं, तिला तिच्यावर स्वार कसं व्हायचं. मनुष्य प्राणी फार छानपणे ते

0: मनुष्याचे तो आवडता स्वभाव, एखादी
1: बरोबर
0: तंत्र आलं की सुरुवातीला थोडा गोंधळलेला असतो पण नंतर त्याच्यावर स्वार होण्याची त्याची सवय, म्हणजे तो छानपणे
1: त्याला त्याच्यातली खरी गोष्ट कळते
0: कळते
1: कळते
0: म्हणजे उशीर होतो. मला एक माझे व्यापारी मित्र होते फार, पण त्यांनी एक फार छान गोष्ट सांगितली होती जर्नलिझम करताना. त्यांनी माझं वर्णन करताना कॅज्युअली केलं होतं म्हणजे जर्नलिझमचं. ते म्हणले जर्नलिझम ना एक हत्ती आहे, तर तुम्ही नेमकं कोणत्या स्थानावर आहात आंधळ्यांसारखं. तुम्ही सोंड पकडली आहे, हा शेपटी पकडली आहे की त्याचा पाय पकडला, त्याच्यावरून तुम्ही त्या अंदाज लावताय की नेमकं काय घडलं असेल. म्हणजे पत्रकारितेचा तसंच होतं, आपण अनेकदा अंदाजच बांधतो. पण ते म्हटले त्यापेक्षा एक चांगली जागा असते तिथे जाऊन बसणं फार मुश्किल असतं, पण कुणी जाण्याचा प्रयत्न करत नाही. माहुताची जागा असते, हत्तीच्या तुम्ही माहुतावर जाऊन बसले तर तुम्हाला प्रत्येक हत्तीचं जी काही ताकद आहे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी वापरते. तुम्ही त्या हत्तीला छेडलं तर तो तुम्हाला रगडून टाकेल, पण तुम्ही त्याला माहूत झाला तर तुम्ही त्याच्याकडून ओंडके उचलून घेऊ शकता आणि एक चांगलं काम तुम्ही
1: इशाऱ्यावर तो फिरू शकतो.
0: एक्झॅक्ट. तर त्यांनी मला हे उदाहरण दिलं होतं यासाठी की राजकारणी असो, अर्थकारणी असो, समाजशास्त्र क्षेत्रात काम, या प्रत्येकाला काम करण्याची एक उर्मी असते आणि त्यांची ताकद योग्य पद्धतीने कशी वापरता येईल याचं काम जर कोणी करावं तर ते जर्नलिझम संपादकांनी करावं, त्यांना एक तर ते करत राहावं असं त्यांची अपेक्षा होती. मला वाटतं ते फक्त वर्तमानपत्राच्या पत्रकारितेसाठी ते लागू होत नाही, तर पुढच्या काळामध्ये हे जे काही तुमचे नवे सोशल मीडियाचे ऍप आलेत किंवा माहितीचं जे काही विस्फोट अलीकडच्या काळात झाला आहे, तर सर्वसामान्य समूह म्हणजे नागरिक म्हणून प्रत्येक जण याचा वापर योग्य पद्धतीने कसा करा, म्हणजे माहूत होईल त्या सगळ्या प्रक्रियेचा, अशी अपेक्षा ठेवूया. कारण आव्हानं तर प्रत्येक काळात प्रत्येक याच्यात असतातच आणि हीच माणसं असतात जी छान पद्धतीने बदलही घडून आणत असतात. तुमच्या माझ्यासारखी किंवा समाजात काम करणारी तळागाळातली माणसंच बदल घडवत असतात आणि ती या सगळ्या घडामोडींवरही मात करतील, याबद्दल काही दुमत असण्याचं काही कारण नाही.
1: बर, आज आपल्या समवेत ज्येष्ठ पत्रकार अनंतराव पाटील होते. त्यांनी आपल्या 30 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये ज्यांनी घेतलाय असे अनंतराव पाटील आपल्या समवेत होते. सर, तुम्ही आमच्या स्टुडिओत वेळात वेळ काढून आलात, धन्यवाद सर.
0: थँक्यू. धन्यवाद सर.
2: श्रोतेहो, लोकशाहीचा चौथा स्तंभ या कार्यक्रमामध्ये आज होते ज्येष्ठ पत्रकार अनंत पाटील. अजय धोपावकर यांनी त्यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकला. भेटूया पुढच्या भागात.

0: रसिक हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। रेडिओ विश्वास 90.8 FM यांच्या सौजन्याने आपण चिरंतन गाणी हा कार्यक्रम ऐकणार आहोत। सादर करते आहेत आपल्या नगरचे श्रीकृष्ण कुलकर्णी।
1: नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज भाग क्रमांक 37। श्रोते हो, मराठी संगीतसृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात। मंडळी, आज ऐकूया संगीतकार पु ल देशपांडे यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक चित्रपट गीतं। रसिक हो, महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व असलेले पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच पु ल देशपांडे एक लोकप्रिय मराठी विनोदी लेखक, शिक्षक, कथाकार, पटकथाकार, संगीतकार, नाटककार, अभिनेते, नकलाकार, पेटीवादक, तबलापटू, कवी, गायक, वक्ते अशा अनेक विविध पैलूंनी नटलेलं व्यक्तिमत्व होतं त्यांचं। त्यांनी एकपात्री बहुपात्री नाटक, चित्रपट, नभोवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व क्षेत्रात काम केलं। त्यांना साहित्य आणि कलेचा आशीर्वाद जणू काही जन्मजातच मिळाला होता आणि त्या आशीर्वादाला त्यांनी प्रभावी सुंदरतेने रंगमंचासोबतच साहित्य आणि संगीत रसिकांच्या मनात हळूवार उतरवून कलेचा उत्तुंग आविष्कार घडवला। मार्मिक, सूक्ष्म, चोखंदळ आणि प्रसन्न विनोद हे सामान्यतः त्यांच्या साऱ्याच लेखनाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल। त्यांच्या वक्तृत्वातही हे गुण आढळून येतात। पुलं त्यांच्या लेखनाच्या आणि कथाकथनाच्या माध्यमातून अधिक मोठ्या प्रमाणात घरोघरी पोहोचले। एक संगीतकार म्हणून देखील पुलं तितकेच प्रभावी होते। अशा विलक्षण आणि प्रभावी अष्टपैलू कलावंताच्या साहित्यकाराच्या आत दडलेल्या एका संगीतकाराला जाणून घ्यायचा प्रयत्न करूया मंडळी। संगीत दिग्दर्शक म्हणून पु ल देशपांडे यांनी अंमलदार, गुळाचा गणपती, घरधनी, चोखा मेळा, दूध भात, देव पावला, देव बाप्पा, नवरा बायको, नवे भिराड, मानाचे पान आणि मोठी माणसे या 11 चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले। मित्रांनो, आजच्या भागात सर्वप्रथम ऐकूया आपल्या सर्वांच्या आवडीचे एक अत्यंत प्रसिद्ध असे एक भक्तिगीत। ही रचना आहे ग दी मा यांची, पण या चित्रपटाच्या गाण्यांची ध्वनिमुद्रिका ज्यावेळी बाजारात आली त्यावेळी ध्वनिमुद्रिकेवर कवीच्या नावावर पारंपरिक रचना असं लिहिलेलं होतं। गदिमा यांना जेव्हा हे कळलं तेव्हा त्यांना आनंदच झाला। असं म्हणतात की खुद्द भीमसेन जोशी यांना देखील ही रचना कोण्या एका संतांचा अभंग नसून गदिमा यांची रचना आहे हे माहीत नव्हतं। या लोकप्रिय भक्तिगीताचे संगीतकार पु ल आहेत हेच बऱ्याच रसिकांना माहीत नसावं कदाचित। ऐकूया 1953 या वर्षी प्रदर्शित झालेल्या गुळाचा गणपती या चित्रपटातील संगीतकार पु ल देशपांडे यांनी भीम पलास या रागात संगीतबद्ध केलेलं, ग दि माडगुळकर यांनी लिहिलेलं आणि भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेलं हे सुंदर भक्तिगीत। ऐकूया चित्रपटातील हे मूळ गाणे।

भाई या आदरार्थी नावानं उभ्या महाराष्ट्राला परिचित असलेले पुलं म्हणजे एक मिश्किल व्यक्तिमत्व. त्यांचे चाहते त्यांना मराठी साहित्यातील विनोदाचा बादशहा असेही म्हणत. पुलं यांच्या मिश्किलतेची झलक दाखवणारी त्यांनीच लिहिलेली एक मिश्किल कविता पाहूया. कवितेचं शीर्षक आहे मी पुल दे. मी एकदा आळीत गेलो, मी एकदा आळीत गेलो, चाळ घेऊन बाहेर आलो. तोंडात भरली सगळी चाळ, मी तर मुलखाचा वाचाळ. कधी पायात बांधतो चाळ, कधी पायात बांधतो चाळ, उगीच नाचतो सोडून ताळ. वजन भारी उडते गाळण, पायांचीही होते चाळण. गाळणे घेऊन गाळतो घाम, गाळणे घेऊन गाळतो घाम, चाळणीमधून चाळतो दाम. चाळीबाहेर दुकान माझे, विकतो तेथे हसणे ताजे. खुदकन हसूचे पैसे आठ, खुदकन हसूचे पैसे आठ, खो खो खोचे 160. हसवण्याचा करतो धंदा, कुणी निंदा कुणी वंदा. कुणाकुणाला पडतो पेच, कुणाकुणाला पडतो पेच, ह्याला का नाही लागत ठेच. हा लेखाचा शहाणा की खोळा, मग मी मारतो मलाच डोळा, मग मी मारतो मलाच डोळा. मित्रांनो, ऐकूया अशा या मिश्किल संगीतकाराने संगीतबद्ध केलेलं, ग दि मा यांनी लिहिलेलं आणि डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं 1950 या वर्षी प्रदर्शित झालेल्या नवरा बायको या चित्रपटातील एक मिश्किल गाणं. संगीताखेरीज पु ल देशपांडे यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद देखील लिहिले आहेत. या चित्रपटातील मुख्य कलाकार होते हंसा वाडकर, सुलोचना, विष्णुपंत जोग इत्यादी. ऐकूया तर हे मजेशीर धम्माल गाणे.

गुळाचा गणपती, नायक नारायण उर्फ नारू म्हणजे आपले पुलं, हा एक अत्यंत साधा भोळा आणि सरळ मनाचा माणूस. सतत नवनवीन कल्पनांमध्ये रमणाऱ्या नारूविषयी फक्त नायिका लीला म्हणजे अभिनेत्री चित्रा हिला खूप आस्था वाटत असते. फारसे छक्केपंजे माहीत नसलेल्या नारूचा गावातील अनेक लोक गैरफायदा घेत असतात. नारूच्या स्वभावातील भोळेपणा, सरळपणा वगैरे गुण दाखवले आहेत गुळाचा गणपती या चित्रपटाच्या कथेत. 1953 या वर्षी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात पु ल देशपांडे यांची मुख्य भूमिका होती. पण केवळ प्रमुख भूमिकाच नव्हे तर कथा, पटकथा, संवाद लेखन, दिग्दर्शन, संगीत, अभिनय वगैरे सबकुछ पु ल असा हा चित्रपट. आशा भोसले आणि डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं हे गाणं चित्रपटात चित्रित झालं आहे अभिनेत्री चित्रा आणि अभिनेते पु ल देशपांडे यांच्यावर. ऐकूया मंडळी, बुलबुल या वाद्याचा सुरेख वापर केलेलं हे एक सुंदर गीत.

मंडळी, देव हा भक्तांच्या भाबड्या भक्तिभावाला भुलतो. आपले अंतःकरण त्याच्या प्रेमाने भरून वाहू लागले की भले तो चक्षुंना सगुण साकार रूपात न दिसो, पण मनाच्या अंतःचक्षुंना नक्कीच दिसतो. संत कबीर हे श्रीराम भक्तीमध्ये आकंठ बुडून गेलेले संत. ते विणकर होते. शेले विणून विकायचे आणि त्यावर आपली गुजराण करायचे. पण हातमागावर बसल्यावर एक एक धागा विणताना कबीराचे ध्यान रामाच्या नयन मनोहारी रूपात असे काही बुडून जाई की आपसूक डोळे मिटले जात आणि साक्षात त्यांचा लाडका श्रीराम जानकीचा नाथ राजा घनश्याम नाम घेत घेत एक एक धागा जोडत शेला गुंफून जाई. ऐकूया संगीतकार पु ल देशपांडे यांनी राग यमन या रागात स्वरबद्ध केलेलं 1950 या वर्षी प्रदर्शित झालेल्या देव पावला या चित्रपटातील विदुषी माणिक वर्मा यांच्या आवाजातील ग दी मा यांनी लिहिलेलं संत कबीर यांच्या श्रीरामाप्रतीच्या भक्तिभावाचं सुंदर वर्णन असलेलं अतिशय श्रवणीय भक्तिगीत. यमन रागातील या रचनेत विणकराच्या मागाच्या तालावर या गाण्याची चाल ठेका आहे हे मूळ गाणं ऐकताना जाणवतं. चित्रपटात हे गाणं चित्रित केलं आहे अभिनेत्री सुलोचना यांच्यावर.

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार पु ल देशपांडे यांची काही निवडक चित्रपट गीतं. रसिक हो, 1953 या वर्षी प्रदर्शित झालेला एक सामाजिक चित्रपट देवबाप्पा. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते राम गबाले आणि पटकथा, संवाद आणि संगीत होते पु ल देशपांडे यांचे. गीत लेखन केले होते ग दि माडगुळकर आणि पु ल देशपांडे यांनी. या चित्रपटामध्ये आशा भोसले यांनी गायलेलं एक गाणं होतं, संसाराच्या सारी पटाचा कसा उधळला डाव, नकळे कोठून आले वादळ उलटी झाली नाव. हे गीत लिहिलं होतं संगीतकार पु ल देशपांडे यांनी. यापुढील गाणं हे ग दिमा यांनी लिहिलेलं एक नाटुकलं आहे राणी पद्मिनीचं. या नाटुकल्यात राणी पद्मिनी म्हणते आहे, करू देत शृंगार सख्यांनो करू देत शृंगार. देवबाप्पा चित्रपटातलं हे गाणं दुःख भय यांच्या सावल्या घेऊन येतं तेव्हा गतकाळाची पानं पुन्हा उलटावी असं वाटत राहतं. एक गोंडस मुलगी पत्रात असलेल्या तरुण सुस्वरूप विधवा युवतीच्या आयुष्यातला हा प्रसंग खरं तर एका नाटकाचा, ऐतिहासिक चित्तोडगडची राजपूत राणी पद्मिनीच्या जीवनातील जौहरच्या प्रसंगाच्या साधर्मियाचा, पण तो चित्रपटातील वास्तवाशी एक सांधा जुळवून जातो. जौहर करणाऱ्या पद्मिनीच्या रूपावर परपुरुषाच्या नजरेचं सावट आहे, तर देवबाप्पाची नायिका देखील त्याच अनुभवातून जात आहे. ही भाग्याची वेळ साजणी भांगभराग गुंफा वेणी, राजपुतीच्या नयनी का कधी दिसते अश्रुधार, करू देत शृंगार सख्यांनो करू देत शृंगार. पु ल देशपांडे, ग दि माडगुळकर आणि आशा भोसले यांनी ही भय सूचकता या गाण्यातून व्यक्त केली आहे. चंद्रकंस या रागाचं हे आगळंवेगळं रूप व्यक्त करायला हासत हासत मिठी मरणाला हा अमुचा संसार यासारखेच शब्द हवेत. ऐकूया रसिक हो.

मित्रांनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया गुळाचा गणपती या चित्रपटातील संगीतकार पु ल देशपांडे यांनी राग केदार या रागात स्वरबद्ध केलेलं एक अत्यंत मधुर, मुलायम आणि हृदयाचा ठाव चटकन घेणारं एक युगुल गीत. या गाण्याला फार सुंदर चाल लावली आहे पु ल यांनी. हे आहे एक स्वप्नगीत. गिटारच्या सुंदर पीसने केलेली सुरुवात, नंतर लागूनच आलेला ठेका आणि त्यापाठोपाठ आशा भोसले यांचा अप्रतिम स्वर हे गाणं एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतं. पुढे इंटरल्यूडसाठी देखील गिटार या वाद्याचा फार सुंदर वापर संगीतकार पु ल देशपांडे यांनी केला आहे या गाण्यात. मूळ चित्रपटात असलेलं पण फारसं ऐकण्यात नसलेलं कडवं खास आपल्यासाठी श्रोते हो. तूच छेडती तूच ऐकती, तूच छेडती तूच ऐकती, आर्त सुरावट तुझ्याच हाती, स्पर्शा वाचून तूच छेडीसी माझी हृदय सतार. ही कुणी छेडिली तार प्राजक्ताच्या मधुगंधासम, कुठुनी ये केदार. ऐकूया.

रसिक हो, आजच्या कार्यक्रमाच्या सांगतेला ऐकूया एक बालगीत. गेल्या काही पिढ्यांचे बालपण जपत त्यांच्या शैशवाचे मनोरंजन करणारं आहे हे आपल्या सर्वांचं अत्यंत आवडतं बालगीत. देवबाप्पा या चित्रपटासाठी हे बालगीत लिहिलं आहे ग. दि. माडगुळकर यांनी. आवाज आहे आशा भोसले यांचा आणि संगीतकार आहेत अर्थातच पु. ल. देशपांडे. या गाण्याच्या निर्मितीची एक कथा सांगितली जाते. देवबाप्पा या चित्रपटाची गाणी तयार करण्याचं काम चालू होतं. गाण्याच्या रेकॉर्डिंगची तारीख आली तरी गाणं लिहूनही तयार नव्हतं. गाणं लवकर देण्याबाबत पु. ल. यांनी आग्रह धरल्यावर गाणं कसं हवं असं ग. दि. मा. यांनी विचारता पु. ल. म्हणाले, एक बालगीत हवं आहे आणि साधारण नाचक घुमा कशी मी नाचू या गाण्याशी साधर्म्य असलेलं बालगीत असावं. त्यावर ग. दि. मा. लगेच उत्तरले, घ्या लिहून. आणि एका अजरामर गीताचा जन्म झाला. नाचरे मोरा आंब्याच्या वनात नाचरे मोरा नाच. या गाण्याच्या चित्रीकरणाची पण एक कथा सांगितली जाते. हे गाणं चित्रित झालं आहे बालकलाकार मेधा गुप्ते हिच्यावर. पुण्यातील शेतकी महाविद्यालयात या गाण्याच्या चित्रीकरणाच्या वेळी मेधा गुप्ते आपल्या छोट्या सवंगड्यासोबत नटून तयार होती. या बालगीतासाठी मोराचा पिसारा हवा होता, पण काही केल्या मोरांची पिसे पुण्यात काही मिळेना. शूटिंगची तर सगळी तयारी झाली होती. शेवटी दिग्दर्शक राम गबाले यांनी त्यावर एक उपाय शोधला. शेतकी महाविद्यालयातील एका माळ्याला सांगून झाडाच्या मोठ्या पानांचा पिसारा करून घेतला आणि या सुप्रसिद्ध गाण्याचं चित्रीकरण मोराच्या पिसाऱ्याशिवायच पार पडलं. ऐकूया मंडळी, लहानांपासून ते मोठ्यांच्या मनात दडलेल्या लहान मुलांपर्यंत सगळ्यांचं आवडतं लाडकं गाणं.

मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण संगीतकार पु ल देशपांडे यांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक चित्रपट गीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात, याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला, याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी.

श्रोते हो, रेडिओ विश्वास 90.8 FM यांच्या सौजन्याने आपण चिरंतन गाणी हा कार्यक्रम ऐकत होता. सादर करते होते आपल्या नगरचेच श्रीकृष्ण कुलकर्णी. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया चिरंतन गाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77700725505 किंवा 90110064695 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

श्रोतेहो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे, तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं, आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे, आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत, आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता, त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं, आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत, आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111 3480.

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाइल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर अशा संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा. ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात। आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल। श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे। या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल, त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ऍप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर? अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा. ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.
2: कुठं कुठं जायचं फिरायला रे, कुठं कुठं जायचं फिरायला.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.